श्रोतेहो सुप्रभात. एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज वार बुधवार, भारतीय सौर दिनांक 13 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 3 जून 2026. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आणि कार्यक्रमात सुरुवात करूयात मंगलध्वनीने.

श्रोत्या, आत्ताच आपण कविता खरवंडीकर यांच्या स्वरातील गोविंदाष्टकम ऐकलं. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं प्रवीण दवने यांचं गीत. संगीतकार आहेत नंदू होनप. ऐकूयात ही भूपाळी.

श्रोते आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर ऐकूयात अजित कडकडे यांनी गायलेलं पारंपरिक रचना असलेलं हे भक्तिगीत. संगीत नियोजन आहे केदार प्रभाकर यांचं.

श्रोता, आताच आपण संत तुकाराम यांचं गीत ऐकलं. स्वर होता उषा मंगेशकर यांचा, तर संगीतकार होते मीना खडेकर. श्रोते, आपण ऐकत आहात मंगल प्रभात, हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं संत सोयराबाई यांचं गीत. संगीतकार आहेत राम फाटक.

श्रोते आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात समूह स्वरातील देशभक्तीपर गीतरचना. गीतरचना आहे वसंत बापट यांची.

0: श्रोते, आत्ताच आपण वसंत बापट यांची गीतरचना ऐकलीत. याचबरोबर सुमहस्वरातील देशभक्ती गीत रचनेबरोबरच मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही आता संपवित आहोत. मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफ एम प्रसारण सेवा वाहिनीचे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते, सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी या कार्यक्रमात पोषक चारा उत्पादन याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे सचिन जगताप यांचं. ऐकूयात कार्यक्रम कृषीवाणी.
1: श्रोतो नमस्कार. पोषक चारा उत्पादनाचे नियोजन. आपल्या जनावरांना कमीत कमी 2 ते 3 प्रकारचा चारा मिळेल अशी व्यवस्था आपण खऱ्या अर्थाने केली पाहिजे. द्विदल चाऱ्याचा पुरवठा केल्यामुळे पशुखाद्यांचे आहारातील प्रमाण कमी करता येते. पशुपालन उत्पादन खर्च कमी होऊन पशुपालन व्यवसाय किफायतशीर होण्यास या ठिकाणी मदत होताना दिसून येते. सद्यस्थितीमध्ये बरेचसे पशुपालक शेतातील दुय्यम पदार्थ किंवा जे काही उपलब्ध आहे त्याचा चारा म्हणून जनावरांना आहारामध्ये वापर करत असतात. असा चारा एकतर निकृष्ट असू शकतो, त्यास चव कमी असू शकते किंवा त्याची पचनीयता कमी असू शकते. यामुळे जनावरांना त्यांच्या वजनानुसार, शारीरिक अवस्थेनुसार, उत्पादनानुसार आवश्यक सर्व पोषण मूल्यांचा त्यातून पुरवठा होत नाही. अशी जनावरे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन आजारी पडतात, अशक्त होतात, प्लॅस्टिक किंवा इतर अखाद्य वस्तू खातात, कमतरतेने आजार उद्भवतात, उत्पादनात घट होते, लोकर, मांस, दूध यांची प्रत कमी होते, मांसावर वेळेवर येत नाहीत, गर्भधारणा होत नाही, उपचारावरती जास्त खर्च होतो, पशुपालन व्यवसाय तोट्यात जातो किंवा तो हवा तेवढा त्यातून नफा मिळत नाही. दैनंदिन आहारात कडबा, सोयाबीन, गुळी, भुसकट किंवा वाळलेल्या गवत किंवा ऊस वाड्याचा वापर या ठिकाणी करताना दिसून येतो. हिरव्या चाऱ्याचा वापर कमी प्रमाणात करतात किंवा काही शेतकरी तर केवळ वाळलेल्या चाऱ्यावरतीच पशुसंगोपन करताना दिसून येतात. काही शेतकरी हिरव्या चाऱ्यामध्ये हायब्रिड नेपियर वर्गीय चाऱ्याचा जास्त वापर करताना दिसून येतात. द्विदल चाऱ्याचा पशु आहारात वापर करीतच नाहीत. यामुळे जनावरांच्या शरीरातील पोषण मूल्यांचे असंतुलन होते. यामुळे विविध समस्या दिसून येतात. जनावरांसाठी केवळ हायब्रिड नेपियर चारा उत्पादन न करता त्यासोबत ज्वारी, मका यासारख्या सकस चारा पिकांचे उत्पादन

0: घेतले पाहिजे, जेणेकरून हायब्रीड नेपियर चाऱ्यासोबत चाऱ्यांचे पशु आहारात वापर झाल्यास उत्पादनामध्ये वाढ होताना दिसून येते. एकदलीय चारा उत्पादन करून चालणार नाही. पशु आहारात द्विदल चाऱ्याचा वापर करण्यासाठी मेथी घास, बरसीम, दसरत, शेवरी यासारख्या द्विदल चाऱ्याचे उत्पादन घेणेही आवश्यक असते. पशु आहारात द्विदल चाऱ्याचा वापर न केल्यास पशुखाद्याचे प्रमाण वाढवावे या ठिकाणी लागते. द्विदल चाऱ्याचा पुरवठा केल्यामुळे पशुखाद्यांच्या आहारातील प्रमाण कमी करता येते. पशुपालन उत्पादन खर्च कमी होऊन पशुपालन व्यवसाय किफायतशीर होण्यास मदत होते. चारा उत्पादन घेताना केवळ लागवड करून चालणार नाही, तर चाऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी वार्षिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यामध्ये वेळेवरती अंतर्मशागत, पाणी व्यवस्थापन, वेळेवरती कापणी याबाबतच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रामुख्याने केल्या पाहिजेत. आपल्या जनावरांना कमीत कमी 2 ते 3 प्रकारचा चारा मिळेल अशी आपण व्यवस्था केली पाहिजे. काही पशुपालक दिवसभर आपल्या जनावरांना बांधावरील गवत किंवा रस्तेकडेला चारताना दिसून येतात. अशा चाऱ्यातून जनावरांना किती प्रमाणात पोषण मूल्य मिळतात हा एक प्रश्नच यामध्ये मनामध्ये प्रत्येकाच्या दिसून येतो. जनावरांच्या आहाराकडे जेवढे दुर्लक्ष तेवढ्या प्रमाणात पशुपालनातील समस्या या ठिकाणी दिसून येतात. समस्या जास्त तिथे खर्चही जास्त आणि उत्पादन कमी अशी एकंदरीत परिस्थिती असते. पोषण चारा उत्पादन घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे? जास्त उत्पादनशील पोषण चारा पिकांची लागवड करावी. कमीत कमी 2 एकदल किंवा 2 द्विदल चाऱ्याची लागवड करावी. चारा लागवडीसाठी चांगल्या प्रतीच्या बियाण्याची निवड करावी. आवश्यक असल्यास योग्य ती बीज प्रक्रिया करावी. चांगल्या प्रकारे शेत तयार करून घ्यावे. पिकाच्या आवश्यकतेनुसार खताची मात्रा द्यावी. आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन वेळेवरती या ठिकाणी दिलं पाहिजे. या सर्व गोष्टी पोषण चारा उत्पादन घेताना आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.
1: श्रोते, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात पोषक चारा उत्पादन याविषयीची माहिती ऐकलीत. संकलन निवेदन होतं सचिन जगताप यांचं. याचबरोबर कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते, सकाळची 6:45 होत आहेत. सहक्षेपित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून, आणि त्यानंतर लगेचच 6:50 परिसर हा कार्यक्रम आम्ही क्रमशः सहक्षेपित करू आकाशवाणी मुंबई स्मिता वाहिनीवरून. सुरुवातीस आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीमध्ये महिलांनी विशेष ज्या काही चाचण्या आहेत तब्येतीच्या आणि त्या लक्षणासंबंधीच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. जे मी आधीच्या भागामध्ये सांगितले होते, जी लक्षणं होती, जे हॉट फ्लशेस होते, नंतर हार्मोन्समध्ये जे काही वर खाली जे हार्मोन्स होत होते त्याबद्दल ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या टेस्ट असतात CBC, जे ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि इतर ज्या काही गोष्टी असतात ओव्हरऑल CBCचा जो काउंट असतो तो महत्त्वाचा असतो. नंतर शुगर, कारण जे हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा इतरही हार्मोन्सवरती परिणाम होतो, त्यामुळे शुगर टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. डायबिटीजकडे पेशंट जातो आहे का हे बघणं गरजेचं असतं. तर शुगरमध्ये जेवणा अगोदरची जेवणा नंतरची शुगर, नंतर त्याच्यामध्ये HbA1c म्हणून ही टेस्ट असते जी 3 महिने आधीची शुगर किती आहे हे जाणून घेण्यासाठी ती टेस्ट केली जाते, त्यामुळे ती पण टेस्ट करणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉलबद्दल डिटेल असतं तर त्याच्यामध्येही आपल्याला समजतं की चरबी किती वाढलेली आहे आणि त्याबद्दलची काही काळजी घेणं गरजेचं असेल तर ती टेस्ट महत्त्वाची असते. मग विटॅमिन डी आणि विटॅमिन B12 या पण दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात ज्या ऑस्टिओपोरोसिसच्या संबंधित महत्त्वाच्या असतात. नंतर थायरॉईडची पूर्ण टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या या सगळ्याबरोबर जी महत्त्वाची टेस्ट आहे की तुमचा पाळी जाण्याची जी वेळ आहे ती जवळ आली

0: आहे का, ही करण्याची जी टेस्ट असते त्याला एक हार्मोन असतं, FSH म्हणून जे हार्मोन असतं ते खूप महत्वाचं असतं, हे करणं खूप प्रत्येक स्त्रीने गरजेचं आहे. नंतर पॅपस्मिअर ही जी टेस्ट आहे ही रक्त तपासणी नाही आहे, तर ही योनिमार्गातून एक द्रव आणि थोडंसं मटेरियल आपण चेकिंगला घेतो, ते स्लाईडच्या स्वरूपात किंवा बॉटलमध्ये चेकिंगला देतो. ते बेसिकली गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे काही सुरुवात आहे का हे बघण्याची जी टेस्ट असते ते 40 नंतर प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं असतं. त्याबरोबर स्तनाची सोनोग्राफी ही करणं गरजेचं आहे. स्तनाचा एक्सरे पण असतो, मॅमोग्राफी ही पण महत्वाची आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. जे मी नवीन तंत्रज्ञान म्हटलं, जे रजोनिवृत्तीमध्ये पण स्त्री प्रेग्नंट राहू शकते, तर त्याबद्दल काही तपासण्या असतात, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते, IVF आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे, सगळ्या गोष्टी हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पॉसिबल आहेत. त्यामुळे तुम्ही सल्ल्यानुसार त्याची जाणीव आणि असणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी जी तुम्हाला 3 रक्त तपासण्या, त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेस्ट आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं, मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो, हा एक्सरे वर्षातून एकदा केला तर चालू शकतो, ह्या वारंवार करायचा नसतो, कारण एक्सरे शरीरासाठी घातक असतात. मग त्याच्यावरती नवीन जे आलेलं आहे की मॅमोसोनोग्राफी, ही सोनोग्राफी स्तनाची सोनोग्राफी असते, ही कितीही वेळा केली तरी चालते, पण ती उगाचच नाही करायची असते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायची असते. आणि सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला काही जाणवलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे उज्ज्वस्तन आणि दावस्तन, हे उज्ज्वस्तन चेक करायचं असेल तर डाव्या हाताने चेक करायचं, दावस्तन चेक करायचं असेल तर उजव्या हाताने चेक करायचं, हे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्त्री घरच्या घरी करू शकते, ह्याची पण जाणीव असणं प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने 40 नंतर मॅन्डेटरी आहेत, कंपल्सरी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जर आपल्याला लवकर काही कळलं तर त्याच्यावर 100% उपचार आहेत आणि स्त्री खूप चांगलं आयुष्य पुढे काढू शकते. आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रजनन क्षमतेवरती आपल्याला प्रकाश टाकणार आहोत, त्याच्यावरती हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी IVF हे नवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन स्त्री ह्याच्यामध्ये पण प्रेग्नंट राहू शकते. श्रोते हो, आता जो उद्याचा आपला जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रजोनिवृत्तीमुळे होणारे जे परिणाम आणि लक्षणं आहेत त्याच्यासाठी घेणारी काळजी ह्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सृष्टीचा प्रत्येक कण एका विशिष्ट रसायनाने आणि सूत्राने बांधलेला आहे. जोपर्यंत हा समतोल राखला गेला आहे तोपर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. पण जेव्हा मानवनिर्मित कृत्रिम रसायने आपल्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये ढवळाढवळ करतात तेव्हा निसर्गामध्ये एक घातक चेन रिॲक्शन सुरू होते. अशीच काहीशी घातक रिॲक्शन प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्याला दिसून येते. आजच्या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्लास्टिक पोल्युशनचं जे काही घातक स्वरूप आहे ते कसं आहे.
1: नमस्कार श्रोते. प्लास्टिकचा एकेकाळी त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कमी खर्चामुळे आधुनिक काळातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून गौरवण्यात आला होता. प्लास्टिक हलके, स्वस्त आणि सहज तयार करता येणारे असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लास्टिक प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या झाली आहे. पर्यावरणात प्लास्टिकच्या वस्तू आणि कणांचा वाढता संचय म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण. हे न विघटन होणारे पदार्थ जमीन, जलस्रोत आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. 1862 अलेक्झांडर पार्क्स यांनी पार्केसिन नावाचे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले. ते अजून सुद्धा अस्तित्वात आहे.

1907 मध्ये लिओ बेकलँड ह्यांनी बेकेलाइट हे पहिले पूर्ण कृत्रिम प्लास्टिक शोधले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिक उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी आणि पॅकेजिंग वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ लागल्या. 1950 दशकातून जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ झाली. सध्याचे वार्षिक उत्पन्न 460 दशलक्ष टनाच्या पुढे गेले आहे. उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिक पैकी जवळपास निम्मे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच पॅकेजिंग, रॅपर्स, बाटल्यांसाठी वापरले जाते. त्या वस्तूंचे उपयुक्त आयुष्य काही मिनिटाचे किंवा महिन्याचे असते, परंतु त्या पर्यावरणात शेकडो वर्षे तशाच राहतात. प्लास्टिकचे कधीही नैसर्गिकरित्या विघटन किंवा बायोडिग्रेड होत नाही, त्याऐवजी त्यावर फोटो डिग्रेडेशन किंवा प्रकाश विघटन प्रक्रिया होते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. मॅक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा मोठी ज्याचा आकारमान असते, असे म्हणजे त्याचे उदाहरण म्हणजे मासेमारीची जुनी जाळी, पिशव्या आणि बाटल्यांसारखा मोठा कचरा जलमार्ग आणि शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करतो, ह्यामुळे पूर येण्याची समस्या वाढते. तसंच मायक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा लहान आणि नॅनो प्लास्टिक्स ही अतिसूक्ष्म, या अतिसूक्ष्म कणांनी जीवावरणाच्या म्हणजे बायोस्फिअर मध्ये प्रत्येक थरात प्रवेश केलाय. अँटार्क्टिका मधील बर्फ, दुर्गम डोंगराळ शिखरे, शेतीची माती आणि समुद्राच्या खोल गर्तेतही हे कण आढळले आहेत. तसेच ते आपल्या फुफ्फुसात, रक्तात आणि आईच्या गर्भातही शिरले आहेत. नेचर मेडिसिन मध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळले की मानवी मेंदूच्या नमुन्यामध्ये इतर अवयवांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक मायक्रोप्लास्टिक्स आहेत आणि त्याची सांद्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कालांतरात वाढत असल्याचं दिसतंय. रक्तवाहिन्यांमधील मायक्रोप्लास्टिक्स सेरिब्रल थ्रॉम्बॉसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण करू शकतात. जमिनीवरील प्लास्टिक प्रदूषण समुद्राच्या तुलनेत खूप जास्त असल्याचा अंदाज आहे.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाही तर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाही तर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
5: श्रोते, आताच आपण जाहिरात संदेश ऐकलेत. आता ऐकूया उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

रूपरेषेनंतर सकाळी ठीक 7 वाजता आपण ऐकाल आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या जिल्ह्यातील चालू घडामोडींवर आधारित विशेष कार्यक्रम नमस्कार बीड. त्यानंतर सकाळी 7:07 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. सकाळी ठीक 7:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. सकाळी ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून. 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरूनच. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 8:40 लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी ठीक 9 ते 10 वाजेपर्यंत विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 10 वाजता हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकाल. सकाळी 10:30 प्रासंगिक या कार्यक्रमात आपण ऐकाल PM विश्वकर्मा योजनेविषयी. जनशिक्षण संस्थान बीडचे संचालक गंगाधरराव देशमुख यांची गोपाळ ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल प्रासंगिक कार्यक्रमात. ऐकायला विसरू नका सकाळी 10:30. सकाळी ठीक 11 वाजता गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही सादर करू. सकाळी 11:45 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आकाशवाणी मुंबई केंद्रावरूनच. आणि आमचे मराठी हिंदी इंग्रजी बातमीपत्र नेहमीच्या वेळी आम्ही आकाशवाणी मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर रात्री 11:45 आमची कार्यक्रम प्रसारण सभा समाप्त होईल. श्रोते आत्ताच आपण उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा ऐकली.

आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे ठीक 7 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत नमस्कार बीड. आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या जिल्ह्यातील चालू घडामोडींवर आधारित विशेष कार्यक्रमात मी वैशाली राऊत आपलं सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत बीड जिल्ह्यातील घरकुल उभारणीला वेग. 50,000 अधिक घरकुले पूर्ण. गुरुपौर्णिमेनिमित्त राबविण्यात येणाऱ्या 25,00,000 वृक्ष लागवड महाअभियानासाठी परळी येथे व्यापक नियोजन बैठक संपन्न. राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याच्या कुमार व मुलींच्या अंतिम संघाची निवड. तर बुद्धिबळात माजलगावच्या चिमुकल्या वल्लभ कुलकर्णीची उल्लेखनीय कामगिरी. आता घडामोडी विस्तारानं. आज 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणपूरक जीवनशैली, आरोग्य संवर्धन आणि इंधन बचतीचा संदेश देणारा हा दिवस आपल्या दैनंदिन जीवनात सायकल संस्कृतीचे महत्व अधोरेखित करतो. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत बीड जिल्ह्यात घरकुल उभारणीचे काम गतीने सुरू असून प्रशासनाने यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत ठेवली आहे. जिल्ह्यातील 1,69,560 इतके उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी तब्बल 53,849 घरकुले पूर्ण झाली असून उर्वरित घरकुलांपैकी जवळपास 60% काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. अन्य घरकुलेही प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे. घरकुल बांधकामासाठी आवश्यक शासकीय निधीचा 4था हप्ता लाभार्थ्यांना विस्तारित करण्यात आला असून उर्वरित हप्ते कामाची प्रगती पाहून जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणार आहेत. घरकुल योजना बीड जिल्ह्यात सक्षमपणे राबवली जात असून उद्दिष्टे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगाने काम सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने

येत्या 23 ते 29 जुलै या कालावधीत बीड जिल्ह्यात 25 लाख वृक्ष लागवड आणि संवर्धन महाअभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी परळी वैजनाथ येथील कृषीकुलमध्ये उत्साहपूर्ण बैठक पार पडली. ग्रामीण विकास ट्रस्टचे मयंक गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पर्यावरण प्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, लोकसहभाग वाढवणे तसंच लागवड केलेली झाडे दीर्घकाळ जिवंत राहावीत यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वाधिक झाडे जिवंत ठेवणाऱ्या गावांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचाही प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील बातमी. महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने सोलापूर येथे 2 ते 5 जून दरम्यान आयोजित 52व्या कुमार मुली राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो खो स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याच्या अंतिम संघाची निवड करण्यात आली आहे. यासाठी कुमार गटाचे प्रशिक्षण शिबिर गेवरा येथील शारदा स्पोर्ट्स अकादमीमध्ये तर मुलींचे प्रशिक्षण शिबिर बीड येथील राजश्री शाहू कन्या विद्यालयात घेण्यात आले होते. सराव आणि निवड प्रक्रियेनंतर दोन्ही संघ निश्चित करण्यात आले असून राज्यस्तरीय स्पर्धेत बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडू सज्ज झाले आहेत. आता बुद्धिबळातील प्रेरणादायी बातमी. पुण्यात झालेल्या 7 वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ निवड स्पर्धेत माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील अवघ्या 5.5 वर्षीय वैभव अमोल कुलकर्णी याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट वडगाव येथे पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील 178 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 8 पैकी 6 सामने जिंकत वल्लभने राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी मजबूत केली असून त्याचा या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याच सकारात्मक बातमीसह आजचा नमस्कार बीड कार्यक्रम इथेच संपवितो. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार. लेखन सौजन्य शशी केवडकर.

0: श्रोते, आताच आपण नमस्कार बीड हा या जिल्ह्यातील चालू घडामोडींवर आधारित विशेष कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. यानंतर ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट. ऑफर 5 जून पर्यंत. विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन. सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड. आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर्स सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट.
2: आपले रिझल्ट तर आले आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
3: बिल बनतंय.
2: सर तुझं कार्ड दे. पिन दे. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते, आताच आपण काही जाहिरात संदेश ऐकलेत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. सहक्षेपित करत आहोत प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या कामासह राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. पुरुष लाभार्थींकडून मात्र पैसे परत घेतले जाणार. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा देशात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या 5 राज्यांमध्ये समावेश. छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी पुरवठा योजनेची कामं जलद पूर्ण करण्याचे निर्देश. आणि नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापर्यंत केरलममध्ये दाखल होण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. ग्रामसडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक या दोन्ही बँकांकडून राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यासही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारतीय रस्ता काँग्रेस IRCच्या मानकानुसार राज्यातल्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.

या योजनेसाठीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं, त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ज्यांनी KYC केलं अशा 1.70 कोटी महिला योजनेसाठी पात्र ठरल्या, ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असं ते म्हणाले.

0: तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत.
1: दरम्यान काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा होती, मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्र जारी केलं आहे. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. नांदेड जिल्ह्याच्या हदगाव इथं तहसील कार्यालयावर काँग्रेस पक्षानं काल गाढव मोर्चा नेला. पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. मुंबईत आझाद मैदानावर राज्यभरातले अंगणवाडी, आशा, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि असंघटित क्षेत्रातल्या हजारो कामगारांचं आंदोलन काल दुसऱ्या दिवशीही सुरू राहिलं. या पार्श्वभूमीवर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सीटूच्या शिष्टमंडळानं राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. सर्व क्षेत्रातल्या कामगारांचं नियमितीकरण आणि किमान 30,000 रुपये मासिक वेतनाचा समावेश, तसंच भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा योजना आणि पेन्शन योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी या कामगारांनी केली आहे. दिल्लीतल्या एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 15 जूनपर्यंत वाढवली आहे. मांगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांचा यात समावेश आहे. मनीषा हवालदार, डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा या आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात पालघर जिल्ह्यात आंबेसरी गावाजवळचा MT-07 या पर्वतीय बोगद्याचं काम यशस्वीपणे पूर्ण झालं आहे. या कामात अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि भूतांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात आला असून सुरक्षिततेच्या सर्व मानकांचं काटेकोर पालन करण्यात आलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा देशात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या 5 राज्यांमध्ये समावेश झाला आहे. केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबद्दल महाराष्ट्राचं अभिनंदन केलं. 29 मे रोजी देशात आतापर्यंतचे एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे 15,000 घरांवर प्रकल्प बसवण्यात आले असून त्यापैकी 4,700 प्रकल्प महाराष्ट्रातले आहेत. राज्याने मे महिन्यात या योजनेसाठी सादर अर्जांमध्ये देशात प्रथम क्रमांक, प्रकल्प बसवलेल्या एकूण घरांमध्ये दुसरा क्रमांक, प्रकल्पांच्या तपासणीमध्ये पहिला क्रमांक आणि पुरवठादारांच्या नोंदणीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा पदवी प्रदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी यावेळी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये 2 महिला वैमानिकांचाही समावेश आहे. एसटी बस उशिरा सुटल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सगळ्या बस नियोजित वेळेपूर्वी फलाटावर असाव्यात, त्याचं तिकीट वितरण वेळेत व्हावं, विशेषतः 5:30 ते 10:30 या कालावधीतल्या सर्व बस फेऱ्या नियोजित वेळेवर होतील याची विशेष दक्षता घ्यावी असे निर्देश सरनाईक यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत दिले. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 12 वर्षांमध्ये सरकारने एक देश एक कर प्रणाली म्हणजे जीएसटी सुधारणा करून अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी दिल्याचं माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
2: गेल्या 12 वर्षांमध्ये भारताचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी देशाला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने हालचाल केलेली आहे आणि भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम मागील 12 वर्षांमध्ये झालेलं आहे. 2014 मध्ये ज्यावेळेस मोदी साहेबांनी प्रधानमंत्री म्हणून काम सुरू केलं त्यावेळेस अर्थव्यवस्था 10व्या नंबरला होती, पण आता ही अर्थव्यवस्था 4थ्या नंबरला आलेली आहे. त्याचं एकमेव कारण जर पाहिलं असेल तर

0: वेगवेगळे रिफॉर्म्स प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात केलेले आहेत. विशेषतः GST लागू करून देशात एक राष्ट्र एक कर व्यवस्था निर्माण करण्यात आली, त्यामुळे व्यापार सुलभ झाला.
1: छत्रपती संभाजीनगर शहराला नियोजित वेळेत पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामं जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. येत्या 12 जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगानं काल नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. अन्न आणि औषध प्रशासनानं काल छत्रपती संभाजीनगर इथं एका शीतपेयाचा मोठा साठा जप्त केला. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या नावाने हे पेय विक्रीसाठी आणलं जाणार होतं. या कारवाईत करोडी परिसरातल्या एका खासगी गोदामातून प्रत्येकी 400 मिलीलिटरच्या 36,468 बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाजारभावानुसार या पेयाची किंमत सुमारे 20,78,000 रुपये आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कालपासून सुरू झाली. ही प्रक्रिया 28 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर आणि संदलापूर इथं युवा जलदिंडी 2026 अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये गावोगावी जाऊन भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत संरक्षणाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे धाराशिव जिल्ह्यात 11 गावात 16 टँकर्सनं तर 65 गावांमध्ये 99 विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. यात धाराशिव तालुक्यातल्या 7 गावांसाठी सर्वाधिक 11 टँकर्समधून तर भूम तालुक्यातल्या 4 गावांसाठी 5 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापर्यंत केरलममध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लक्षद्वीप, केरलम, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागर परिसरात उद्यापासून मोसमी पाऊस पुढे वाटचाल करेल असा अंदाज आहे. दरम्यान राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 43.3° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी आणि बीड इथं सरासरी 40 तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि धाराशिव इथं सरासरी 39° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ग्रामसडक योजनेच्या 3र्या टप्प्यातल्या कामासह राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहिणी योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. आणि छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची कामं जलद पूर्ण करण्याचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूयात काही जाहिरात संदेश.
3: सांग

0: ഡോക്ടർ പരീക്ഷിത് ഹെഗഡെയാൻസെ, സിദ്ധിവിനായക് ക്ലിനിക്, പിംപ്രി ചിൻസ്വർ, സാന്ധി ദുഃഖി, ഗുഡ്ഘെ ദുഃഖി ആണി മണക്കെ ദുഃഖിവർ വിനാ ഓപ്പറേഷൻ ആണി 100% ഖാത്രിശീർ ഉപചാര ആഹേത്. സമ്പർക്ക 95 95 24 25 59. ഡോക്ടർ പരീക്ഷിത് ഹെഗഡെയാൻസെ, സിദ്ധിവിനായക് ക്ലിനിക്, 95 95 24 25 59.
1: आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट. ऑफर 5 जून पर्यंत. विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन्स. सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड.

0: ॲपवर, न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ॲपवर, जगाच्या पाठीवर कधीही कुठेही ऐकत रहा
1: आपली आकाशवाणी, वीर आकाशवाणी.
2: कॉलेज कॅम्पस
3: चालाय गॅंगच वेगळी कट्टा घे.
2: कॉलेज अख्ख कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीड च्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी.
4: Now you could do it like this, take it to the left, you could do it like that, shake it to the right.
2: सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी, अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
5: श्रोत्या, आता ऐकूयात एक निवेदन. हरवलेल्या व्यक्तीचं हे निवेदन आहे. नाव आहे कुमारी नेहा सनी लांडगे. वय 16 वर्ष 3 महिने. रंग सावळा, उंची 5 फूट, अंगाने सडपातळ, केस लांब सरळ व काळे, अंगात पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस आहे, मराठी भाषा बोलते. अशा वर्णाची मुलगी आढळून आल्यास पोलीस ठाणे केज येथे संपर्क साधावा. पोलीस ठाणे केज दूरध्वनी क्रमांक आहे 2445-2522-38 आणि तपास अधिकारी यांचा नंबर आहे 99-23-10-34-12. तपास अधिकारी यांचा नंबर पुन्हा एकदा 99-23-10-34-12. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतो, सकाळची 7:25 होत आहेत. संक्षेपित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: पासवर्ड कुणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क करून करा. हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM 102.9 मेगाहर्ट्ज वर आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी.
2: आणि आता मोबाईल इंटरनेट

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा स्मोकिंग किंवा तंबाखू खाणं असेल म्हणा किंवा अल्कोहोल घेणं असेल, तर त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या इनफर्टिलिटीवरती, एकूणच त्यांच्या आरोग्यावरती कितपत होतो?
2: मी तुम्हाला हेडनेक कॅन्सर सांगू शकतो आणि हे टंबॅको अल्कोहोल अरेकानट आहे. जर हे प्री मॅच्युअर आपण खाल्लेलं आहे, एस्पेशली महिलांमध्ये, त्यामध्ये इमॅच्युअर बेबीज किंवा लो बर्थ वेट बेबीज होऊ शकतात, त्यांच्या प्रेग्नेन्सीवर पण इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जेंडर भेद नाही करायला पाहिजे, मेल किंवा फिमेल. मला काय वाटतं की आपल्याला आता आपण ज्या 21st century आपण जातोय तिथे महिला त्यामध्ये फार स्ट्रेस असतो, ते फार कामं करतात. आपल्याला हे कळायला हवं की का असं होतोय, हे फक्त

0: फॅशन स्टेटमेंट नाही आहे, त्यांच्यावर स्ट्रेस आहेत, चांगल्या साध्या पदांवर आपल्या आज महिला आहेत आणि त्यावर हे स्ट्रेस आहेत, काम करण्याची प्रेशर आहे, त्यामुळे हे सगळे व्यसन लागतात आपल्याला. तर कॅन्सर हा भेदभाव करत नाही की कोण मेल आहे आणि कोण फिमेल आहे. आपल्या इंडियामध्ये ओल्ड कॅन्सरचा प्रकार मेलमध्ये जास्त आहे कारण की मेल जास्त टबॅको खातो आणि जास्त काम करत होता. आता तो ऑलमोस्ट इक्वलवर आलेला आहे, त्यामुळे महिलांमध्ये पण हे सगळे टबॅको हे जास्त युज केल्यामुळे आपल्याला कॅन्सरचा आता प्रकार जास्त दिसतो.
1: अच्छा, आणि डॉक्टर मला सांगा की पॅसिव्ह स्मोकिंग काय नेमकं आहे आणि पॅसिव्ह स्मोकिंग वाल्यांना सुद्धा कॅन्सरची भीती आहे का?
0: एक्झाम्पल, फर्स्ट हँड स्मोकिंग, सेकंड हँड स्मोकिंग अँड थर्ड हँड स्मोकिंग, तुम्हाला तिन्ही सांगतो. मी स्मोक केलं, मला प्रॉब्लेम झाली, मी फर्स्ट हँड स्मोकर. तुम्ही स्मोकर नाहीये पण तुम्ही माझ्या बाजूला बसलेला आहे, तुम्ही सेकंड हँड स्मोकर.
1: अच्छा,
0: मी स्मोकिंग केली, हे प्रोग्राम संपला, मी घरी गेलो, हे इथे बसले, इथे जे पण पार्टिकल्स होते त्यांना थर्ड हँड स्मोकिंग.
1: अच्छा,
0: थर्ड हँड स्मोकिंग नाही कॅन्सर होतो.
1: बापरे,
0: नंबर्स हे आहेत की जर 1 मिलियन टबॅको मुळे डेथ होते, 1 मिलियन बिकॉज ऑफ सेकंड हँड स्मोकिंग.
1: बापरे,
0: दॅट इज अ बिग नंबर. असं ही काय मनगढत नाहीये, याला एव्हिडन्स आहे.
1: अच्छा डॉक्टर, असेही काही लोक आपल्याला बघायला मिळतात की ते अगदी मोठ्या गर्वाने सांगत असतात की मी आयुष्यभर सिगारेट प्यालो, मी आयुष्यभर तंबाखू खाल्ली पण मला कुठे कॅन्सर झाला, आणि त्याचीच प्रेरणा घेऊन बाकीचे त्याचे मित्रमंडळी असतात ते मग आणखीन स्मोकिंग अल्कोहोल घ्यायला तयार असतात ते. तर अशी जी लोक असतात की जी म्हणजे काही काही म्हातारी लोक सुद्धा बघितलेत की अरे आम्ही तर जन्मभर खात आलोय की आम्हाला कुठे काय झालंय अशी म्हणणारी, तर काय नेमकं हे आहे?
0: यासाठी माझ्याकडे 2 स्टेटमेंट आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना सांगणार तंबाखू खायला, तुम्हाला आत माहित आहे ना की चांगलं नाही, हे तुम्ही फक्त रॉंग रॅशनल म्हणतोय, रॉंग रिझन देतात की मी खाल्ल्या मला काय किंवा माझ्या आजोबांनी खाल्ल्याना काय होत नाही. पण जर तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार का तंबाखू खायला, नाही सांगणार. सेकंड, तुम्ही बाईक चालवताय, मी बाईक चालवतोय, मी दारू पिलेला आहे, तुम्ही दारू पिलेला नाही, ऍक्सिडेंट तुमचा झाला, मी सांगणार दारू पिता माझा ऍक्सिडेंट झाला नाही, पण चान्सेस माझ्या मध्ये जास्त आहे ऍक्सिडेंट व्हायचे. सेम जर तुम्ही तंबाखू खाला, चान्सेस फार जास्त आहे कॅन्सर व्हायचे. आणि जे तुमच्या हातामध्ये आहे, आपण 10 दिवस 1 वर्षाचे मुलांना पाहिलेलं आहे कॅन्सर झालेलं, त्यांना त्यांचा काय दोष आहे? त्यांनी काय तंबाखू खाल्लेला नाही आहे.
1: बरोबर,
0: पण तुम्ही खाऊन हा समोर जातोय, तुम्हाला माहित आहे हे प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही काय करताय? That is the reason why tobacco is one of the preventable causes of cancer. You can prevent cancer with that, but not having tobacco.
1: Okay.
0: Similarly, oral cancer is one of the most preventable oral cancer. You can stop oral cancer.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मला सांगा की कॅन्सर म्हटलं की जसं मानसिक खच्चीकरण आपलं होतं, तसंच एक विचार मनामध्ये येतो की हे पैशाचं गणित सगळं कसं जुळवायचं, तर मला सांगा की आपण शासनातर्फे काही गरीब लोकांसाठी म्हणा किंवा कॅन्सर पेशंटसाठी काही योजना राबवल्या जातात का?
0: खूप योजना आहेत. तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की अफोर्डेबिलिटी शुड नॉट बी अन इश्यू इन कॅन्सर. हॉस्पिटलवर जास्त अवलंबून नाहीये, पेशंटवर अवलंबून आहे.
1: डॉक्टर हितेश मला सांगा की एखाद्याची फार इच्छा आहे की दारू सोडायची आहे, सिगारेट सोडायची आणि तंबाखू सोडायची आहे, तर त्यांनी काय नेमकं करायचं, त्यांनी कुठे जायचं, कोणाची मदत घ्यायची?
0: स्वतःची. याला आपण इंग्लिश मध्ये टर्म बोलतो कोल्ड टर्की. म्हणजे द बेस्ट वे टू लिव्ह टबॅको इज सेल्फ विल. सेल्फ विलच एक मेडिसिन आहे ज्याने तुम्ही तंबाखू सोडू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्यावर, माझ्या बोलण्यावर किंवा लोकांच्या बोलण्यावर तुम्ही तंबाखू सोडू शकत नाही. ते आतून यायला पाहिजे की आपला तंबाखू सोडायचं आहे, आणि आतून यायला तुम्हाला रिमाइंडर्स लागतात. कधी कधी फोनवर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवलाय की तंबाखू सोडायची, किंवा एका हातामध्ये आपण धागा बांधलेला आहे की लाल धागा म्हणजे तंबाखू सोडायची, कानमध्ये आपण, मला माहित आहे की माझी आई सांगायची तू कानमध्ये खडा करून घ्या, हे करायचं नाही. मला कधी कळत नाही, कळत नसायचं, आता कळतोय. कानाचा खडा म्हणजे रिमाइंडर आहे की हे करायचं नाही. तसंच हे काफी रिमाइंडर्स असतात, हे युज केलं तर आपल्याला टबॅको सोडता येतं. हे नॉन फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिनच्या व्यतिरिक्तचे, हे
1: स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं.
0: एक्झॅक्टली. सेकंड इज यू डिले द टाइम. एक्झाम्पल, तुम्ही सिगरेट पिता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 6 वाजता तुम्ही तुमची टाइम, एक्झाम्पल माझी कॉफीची टाइम आहे 5 वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजता मी चहा घेतो. तसंच एक टाइम असते की त्यावेळी मला सिगरेट लागतो किंवा तंबाखू लागते, तो 1 तासाने डिले करा.
1: अच्छा,
0: त्यावेळी तुम्ही घेऊ नका.

0: एक कसं डिले करा, जे आपले एन्व्हायरमेंट आहेत, फ्रेंड्स आहेत, तो त्यावेळेसाठी चेंज करा. कारण की फ्रेंड्स, सी पीअर प्रेशर हा एक टर्म आहे. पीअर म्हणजे फ्रेंड्स आणि प्रेशर. फ्रेंड्सच्या प्रेशर मुळेच हा फर्स्ट आपला धक्का राहतो तंबाखूचा. तर आपण फ्रेंड्स सर्कल चेंज करतो, जर आपण तो एक तासाने किंवा एक दिवसाने आपण डिले केला नाही फार आपल्याला, कारण की तो आपल्याला जी हवी असते ती क्रेविंग्स असते ती तो त्यावेळेस आपल्याला जास्त असते. तो एक तास काढला ना आपण तर खूप चांगला आपल्याला हेल्प भेटतो नॉन फार्मेकोजेनिक. त्यानंतर आपल्याला फार्मेकोजेनिक म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण निकोटीन पॅचेस असतात, निकोटीन गम्स असतात, ते आपण घेऊ शकतो. पण निकोटीन गम्स इज नॉट द रिप्लेसमेंट ऑफ टबॅको.
1: मला हेच डॉक्टर विचारायचंय की हल्ली असं ऐकलं जातंय की तंबाखू सोडायची असेल तर म्हणजे ते तंबाखूची तुम्ही आता जसं सांगितलं की ती एक आपल्याला हे होते की आता यावेळेत आपल्यालाही खायचे असं, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून एक च्युइंगम किंवा चॉकलेट असं काहीतरी आलेलं आहे त्याची पण सवय लागू शकते.
0: इलायची, दालचिनी, लवंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही च्युइंगम निकोटीन पॅचेस पॅचेस असतात, म्हणजे तुम्ही पॅच लावलं ना ते 8 दिवस तुम्हाला असं वाटलं नाही की मला सिगरेट घ्यायची. निकोटीन पॅचेस असते, सिगरेट चेन स्मोकर असतात, 10 पॅकेट जास्त तंबाखू घेतात त्यांना आपण निकोटीन पॅचेस पण लावतो. च्युइंगम असतात, हे सगळं रिप्लेसमेंट आपण करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे कोल्ड टर्की म्हणजे सेल्फेन. त्याच्या ऐवजी तुम्ही काही पण केलं तरी काही तुम्ही तंबाखू थांबणार नाही. इंडियामध्ये क्विट रेट इज 14% आफ्टर कोल्ड टर्की, म्हणजे तुम्हाला आतून माहिती आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आहे मला सोडायला
1: हानिकारक आहे,
0: तरी पण ओनली आउट ऑफ 114 पीपल कॅन क्विट टबॅको.
1: पण डॉक्टर, मुळात आपल्याला हेड अँड नेक कॅन्सर होऊच नये किंवा मुखाचा कॅन्सर होऊच नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची, आपली लाईफस्टाईल कशी असायला हवी.
0: तुम्ही सांगितलं की एक जे व्यसन आहे तुम्ही सोडा. आउट ऑफ 100 ओरल कॅन्सर 85 बिकॉज ऑफ टबॅको, अल्कोहोल, अरेकन. आउट ऑफ 100 85 तुम्ही हे तंबाखू सगळे कमी केला तुम्ही तर फक्त 15 ओरल कॅन्सर राहणार आउट ऑफ 100. अजून एक प्रकार आहे क्रॉनिक म्युकोसल ट्रॉमा, म्हणजे शार्प टूथ असतं ना आपला, दाताचा शार्प नुकीला दात असतात, ते पण लागून लागून लागून लागून तिथे घाव होऊ शकतो. एव्हिडन्स नाही आहे की ते टू डायरेक्टली कॉज करतो, पण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर होऊ शकतो. आपला आर्टिकल आपण पब्लिश केला होता जर्नलमध्ये 2017, त्यामध्ये आपल्याला कळलं आहे की हे म्हणजे असोसिएशन आहे, पण यांनी कॅन्सर होतो हे आपल्याला माहित नाही, पण असोसिएशन आहे. त्यामुळे शार्प टूथ पण कुठे असला किंवा तुमची डेंचर कवळी आहे ती बरोबर इलफिटिंग आहे, बरोबर लागत नाही, वारंवार लागते, तर ते ठीक करून घ्या. तुम्ही सांगितलं हायजीन चांगलं तुम्ही ठेवायला हवं आपल्याला. 5th इज गुड स्लीप, 6th इज गुड एक्सरसाइज. नॉन ओबीस म्हणजे फॅट कमी करा, एक्सरसाइज चांगलं करा, BMI बॉडी मास इंडेक्स चांगलं ठेवा, बिलो 20-23 ठेवा. हे सगळे चांगले फॅक्टर असतात, त्यांनी तुम्ही कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकता.
1: नक्कीच डॉक्टर हितेश, जाता जाता आपल्या चर्चेच्या शेवटी काय संदेश द्या.
0: कॅन्सरनी घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. आता या प्रोग्राम मध्ये आपल्याला कळलं आहे की कोण कोणत्या फॅक्टर्स मध्ये मुळे कॅन्सर होतो ते करायचं नाही, आणि कोणकोणते चांगले गोष्ट आहेत किंवा एक्सरसाइज आहे, स्लीप आहे, ती आपण चांगली घेतली पाहिजे, त्याने आपली इम्युनिटी वाढते आणि त्यांची कॅन्सर प्रिव्हेंट होतो. कॅन्सर झालाही तरीही बटच्या नंतरच्या स्टेटमेंटला तुम्ही लक्ष द्या. कॅन्सर इज देअर बट इट इज क्युरेबल, सो फोकस ऑन क्युअर. इफ इट इज क्युरेबल यू कॅन बी बॅक टू लाईफ अँड ऑल्सो बॅक टू वर्क.
1: नक्कीच डॉक्टर. श्रोते हो, आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंध याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घेतली. कर्करोग म्हणजे शेवट नाही तर वेळीच निदान झाले तर तो जिंकता येतो, हा विश्वास आज डॉक्टर हितेश सिंघवी यांनी आपल्या शब्दातून आपल्यासमोर ठेवलाय. तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहणं, स्वतःची नियमित तपासणी करणं आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं, हेच खरे कर्करोग प्रतिबंधाचे सूत्र आहे. सर, आपण दिलखुलास कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांनाही महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अगं काय मस्त लोणचे, कोणत्या ब्रँडचे?
2: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं.
1: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
2: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
2: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही वनिता मंडळ.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर्स सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 चा कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट. ऑफर 5 जून पर्यंत. विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन. सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड.
2: श्रोते, आताच आपण जाहिरात संदेश ऐकलेत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:41 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीस ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं वाभ बोरकर यांचं गीत. संगीतकार आहेत श्रीधर फडके.

श्रुतवीनंतर ऐकूयात. अरुण हाते, अरुण दाते यांच्या स्वरातील वसंत बापट यांचं गीत, संगीतकार आहेत यशवंत देव.

श्रोता आपण ऐकत आहात भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील शांखनील यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांची शब्दरचना.

श्रोते हो, भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात कविता मूर्ती यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांची शब्दरचना. संगीत नियोजन आहे शांक नील यांचंच.

वर्तशुद्ध याचबरोबर भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र हे सकाळच्या 8 वाजता सहक्षेपित करत आहोत समाचार प्रभात. त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज क्रमशः दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीस समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. डीआरडीओकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करून त्याऐवजी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातली महागाई आणि किंमत निर्धारण विषयक माहितीची चौकट आधुनिक करण्यासाठी आणि तिला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं घाऊक किंमत निर्देशकांचे आधार वर्ष 2011-12 वरून 2022-23 करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्देशांकाची सुधारित मालिका प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांपर्यंत घाऊक किंमत निर्देशांकासोबत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर हा निर्देशांक पूर्णपणे बंद केला जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्चगती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्चगती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख

आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. दिल्लीत अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यासंबंधित भारत आणि म्यानमार यांच्यात काल 8वी द्विपक्षीय बैठक पार पडली. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर म्यानमारच्या अंमली पदार्थ गैरवापर नियंत्रण केंद्रीय समितीचे सहसचिव थॅट लिंग माऊंग यांनी म्यानमार शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीदरम्यान उभय देशांनी आपल्या प्रदेशातील बदलत्या अंमली पदार्थ तस्करीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच गुप्तचर माहिती देवाणघेवाण, समन्वित कारवाया, सिंथेटिक अंमली पदार्थांचा सामना करणं, डार्कनेट आधारित तस्करी, अफूची अवैध लागवड यासंदर्भातल्या वाढत्या सहकार्यावर चर्चा केल्याचं एनसीबीनं आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन अँग हाईंग यांनी काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची भेट घेतली. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सीमाप्रश्नाबाबतीत दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची मागणी केल्यानंतर भारतानं नेपाळसोबतच्या सीमाप्रश्नांच्या निराकरणात कोणत्याही त्रयस्थ पक्षांची भूमिका फेटाळून लावली आहे. सीमाप्रश्नाच्या सर्व पैलूंवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय यंत्रणा स्थापन केली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरबाबत पाकिस्तान युरोपियन युनियनच्या संयुक्त निवेदनात केलेले अनावश्यक उल्लेख देखील भारत नाकारतो असंही जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत नेपाळच्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत भारत नेपाळ विकास भागीदारी आणि लोकांमधील संबंधाबाबत चर्चेवर भर देण्यात आला असं डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नवी दिल्लीत भेट घेतली तसंच नेपाळी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. भारत आणि नेपाळमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याचा दृढ निश्चय यावेळी उभय पक्षांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल सर्वोच्च न्यायालयातील 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती अरुण पल्ली यांच्यासह ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून शपथ दिली. 22 आणि 27 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉलेजियमनं केलेल्या शिफारशींवर कार्यवाही करून केंद्र सरकारनं काल ही पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नियुक्ती केल्याचं समाज माध्यमांवरून जाहीर केलेल्या संदेशात नमूद केलं आहे. या अध्यादेशामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 झाली आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण झाला तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाला अग्रक्रम दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मानसोत्तेजक पदार्थांविषयीच्या प्रकरणांमध्ये विशेषत्वानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दिलेला आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयानं तुरुंगात राहून मोबाईल फोनच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरण समारंभ आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभादरम्यान दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 34 ग्रामपंचायतींना तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 8 पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार विजेत्या पंचायतींचे प्रमुख आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि कामगिरीबाबत सादरीकरणही करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रतिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल

खुलं केलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशांत लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मंडळाच्या सचिवपदी वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं नोव्हेंबर 2024 सुरू झाल्यापासून अवघ्या 2 वर्षांच्या कमी काळात 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. या मंचावर 140 अधिक थेट टीव्ही वाहिन्या 200 अधिक रेडिओ सेवा थेट कार्यक्रमांचं प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं जात आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात ऑपरेशन शेरुवली अंतर्गत दहशतवाद शोध मोहीम कालच्या 10व्या दिवशी देखील सुरू होती. या प्रदेशातल्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचा छुपे तळ शोधून काढण्यासाठी लष्कर आणि अन्य सुरक्षा दलं संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमितप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5 बाद 180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3 बाद 38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ऍलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्या शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एजबस्टन इथं पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. DRDO रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

एफ एम बँडच्या 102.9 दशांश मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीस ऐकूयात तुकाराम धडाम यांच्या स्वरातील दामोदर शिरवाळे यांचं गीत. संगीतकार आहेत मधुकर पाठक. ऐकूयात हे लोकगीत.

0: കോളേജ് ക്യാമ്പസ് കോളേജ് അഖ ക്യാമ്പസ് തരുണൈ സഹിത ത്യാഞ്ചാ ജല്ലോഷാസഹ ആകാശവാണി ബീഡ് ചാ കോളേജ് ക്യാമ്പസ് യാ കാര്യക്രമാത്. तरुणाईच्या आवडी निवडी करिअरच्या दिशा करिअरच्या संधी.
1: Now you can do it like this, take it to the left, you can do it like that, shake it to the right.
0: सध्याची आव्हानं नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
2: Feel the heat, feel the kick, feel the power, feel the punch.
0: तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: रसिक श्रोतांसाठी रसिक श्रोतांबरोबर FM 102.9 मेगाहर्ट्ज वर आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी
1: आणि आता मोबाईल इंटरनेट ऍप वर न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगाच्या पाठीवर कधीही कुठेही ऐकत रहा
0: आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी.
2: जल वाचवा, वसुंधरा वाचवा.
3: श्रोतेहो, आता लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात मधुकर ठाकूर यांचं गीत. संगीतकार आहेत मधुकर पाठक आणि स्वर आहे अनंत चिपळेकर यांचा. ऐकूयात हे लोकगीत.

श्रोते आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात रमंत शिंदे यांच्या स्वरातील अनंत पाटील यांचं गीत. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

श्रोते, आत्ताच आपण तुकाराम धडाम यांच्या स्वरातील के टी शिंदे यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते मधुकर पाठक. बरं तर श्रोते, या गीत रचनेबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. एफ एम बँडच्या 102.9 MHz आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते, सकाळचे ठीक 9 वाजतायत. सहक्षेपित करत आहोत विविध भारती राष्ट्रीय सेवा प्रसारण आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून सकाळी ठीक 9 ते 10 वाजेपर्यंत.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीस ऐकूयात 3 इडियट्स या चित्रपटासाठी सोनू निगम, स्वानंद किरकिरे यांच्या स्वरातील स्वानंद किरकिरे यांचं गीत. संगीतकार आहेत शंतनू. ऐकूयात 3 इडियट्स या चित्रपटातील हे गीत.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: श्रोते, आताच आपण जाहिरात संदेश ऐकलेत. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात धडकन या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या स्वरातील समीर यांची गीतरचना, संगीतकार नदीम श्रावण.

श्रुतीहो यानंतर कार्यक्रमात ऐकूयात घर. या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: കോളേജ് ക്യാമ്പസ്
1: ശലൈ ഗ്യാങ് ചുരുകളിൽ
0: कॉलेज अख्ख कैंपस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीड च्या कॉलेज कैंपस या कार्यक्रमात तरुणाई च्या आवडी निवडी करियर च्या दिशा करियर च्या संधी
2: Now you can do it like this take it to the left you can do it like that shake it to the right
0: सध्याची आव्हाने नंतर येणारी आव्हाने आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात
3: feel the heat feel the kick feel the power feel the punch
0: तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून

श्रोता, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात बॉर्डर या चित्रपटासाठी सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरातील जावेद अख्तर यांची गीतरचना. संगीतकार अनु मलिक.

0: च्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळची 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रासंगिक या कार्यक्रमात PM विश्वकर्मा योजनेविषयी. जनशिक्षण संस्थान बीडचे संचालक गंगाधरराव देशमुख यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूयात कार्यक्रम प्रासंगिक.
1: श्रोतेहो नमस्कार.

0: श्रोतो आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतो प्रासंगिक या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत असतो, वेगवेगळे विषय जाणून घेत असतो, त्या विषयाच्या अंतर्गत आपण अनेक श्रोत्यांना माहिती देत असतो. शासनाच्या योजना ह्या जनकल्याणासाठीच असतात आणि त्या योजना तळागाळापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत, अनेक वंचित उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठीच समाजामध्ये वेगवेगळ्या संस्था मोठ्या हिरिरीनं काम करत असतात. त्यापैकीच एक संस्था म्हणजे जनशिक्षण संस्था. या जनशिक्षण संस्थेच्या अंतर्गत पीएम विश्वकर्मा योजना ही अत्यंत एक महत्वाकांक्षी योजना राबवली जात आहे. या पीएम विश्वकर्मा योजना नेमकी काय आहे बाबा, त्या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, त्या योजनेच्या मूलभूत गाभा काय आहे किंवा त्या योजनेचा लाभ कोणकोण घेऊ शकतं, या सगळ्याच गोष्टींची सविस्तर माहिती सांगण्यासाठी आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये जनशिक्षण संस्थान बीडचे संचालक श्री गंगाधरराव देशमुख साहेब आले आहेत. साहेब नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर मला श्रोत्याला सांगा की पीएम विश्वकर्मा योजना म्हणजे ही योजना नेमकी कशी काय आहे?
1: खूप छान अशी ही

0: योजना आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ही योजना राबवली गेलेली आहे. आपल्या भारतातले जे परंपरागत पद्धतीने चालणारे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाला आणि त्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कारागिरांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून विश्वकर्मा नावाची योजना सुरू केलेली आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही या लोकांना यांचं जे काही उत्पादन आहे ते उत्पादन गुणवत्तापूर्ण कशा पद्धतीनं होईल आणि या उत्पादनाला जागतिक स्वरूपाची बाजारपेठ कशी मिळेल हे पाहण्यासाठी हे करण्यासाठी ही पीएम विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आलेली आहे.
1: एका दृष्टीने असं म्हणता येईल का की लोकल टू होकल जे तुमच्या ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या जी लोक आहेत जी कुशल कारागीर आहेत त्यांच्या कलाकौशल्याने निर्माण केलेली जे वस्तू आहेत त्यांना वस्तूंना मुख्य बाजारपेठेमध्ये किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रवाहामध्ये त्यांना आणण्यासाठी अशा प्रकारची योजना खूप महत्वाकांक्षी योजना आपण राबवत आहोत.
0: अगदी बरोबर आहे की भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था जर पाहिलं तर या 18 प्रकारच्या कारागिरांच्या व्यवसायावर अवलंबून आहे.
1: बरोबर.
0: आणि म्हणून यांचं योगदान फार महत्वाचं आहे अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी. आणि ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागातले जे कारागीर आहेत या कारागिरांना रोजगार प्राप्त व्हावा आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तू ह्या सर्वांपर्यंत पोहोचाव्यात आणि आपल्या स्वदेशी वस्तूंची लोकांनी खरेदी करावी त्यामुळे देशातला पैसा हा देशातच वापरला जाईल हा या सगळ्यात महत्वाचा उद्देश या योजनेचा.
1: आणि शिवाय कारागिरांना आनंद होईल की आपली वस्तू विकली जाते.
0: सगळ्यात महत्वाचं ते आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांना आता बाजारपेठ मिळणार आहे या योजनेच्या प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षार्थींसाठी. तर यांच्यासाठी खूप मोठं योजना 5 वर्षासाठीची योजना गव्हर्नमेंटनं तयार केलेली आहे.
1: आणि मग या योजनेचे लाभार्थी घटक कोण कोण असतात.
0: या योजनेमध्ये 18 प्रकारचे लाभार्थी घटक आहेत. त्यामध्ये आपल्याकडे जसं लोहार आहेत, सुतार आहेत, चांबार आहेत, न्हावी आहेत, मालाकार आहेत, धोबी आहेत, त्यानंतर चिलखत तयार करणारे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स हातोडे वगैरे तयार करणारे आहेत, कुलूप कुलूप दुरुस्त करणारे आहेत. ह्या सगळ्या प्रकारचे जे स्थानिक कारागीर आहेत की यांची ओळख करून देण्यासाठी आणि यांना प्रशिक्षण आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे.
1: अच्छा, मग एखाद्या व्यक्तीला एखाद्या न्हावी समाजातल्या व्यक्तीला जर पीएम विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत त्याला नोंदणी करायची असेल तर ती कशी करायची.
0: हा खूप छान प्रश्न विचारला कारण हे सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे की आपण विश्वकर्मा आहोत तर आपल्याला या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर त्यासाठी पीएम विश्वकर्मा नावाचं एक पोर्टल आहे. त्या पोर्टलवर कुठल्याही सीएससी सेंटरवर जाऊन आपण जर त्या पोर्टलवर नोंदणी केली त्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड आवश्यक असलं तर कास्ट सर्टिफिकेट असं लागतं. तो जर फॉर्म भरला तर तो फॉर्म भरल्यानंतर 3 पातळीवर त्याची छाननी होते. एक तर ग्रामपंचायत पातळीवर जर ग्रामीण भागातला असेल, शहरी भागातला असेल कारागीर तर तो नगर परिषद पातळीवर होते, त्यानंतर तहसील पातळीवर होते म्हणजे तालुका पातळीवर, नंतर जिल्हा पातळीवर. अशा 3 पातळीवर त्याची छाननी झाली की मग तो प्रशिक्षणासाठी पात्र होतो.
1: किती दिवस किती महिने काही प्रशिक्षण वगैरे असतो कालावधी.
0: आता याचं प्रशिक्षणासाठी ज्यांची निवड होईल तर त्या प्रशिक्षण केंद्राकडे सुद्धा पोर्टलवर यांची यादी येते आणि मग यादी आल्यानंतर सुरुवातीला आपण 0 डे असेसमेंट नावाचं 1 दिवसाची परीक्षा त्यांची आपण घेतो की या कारागिरांना त्यांच्या व्यवसायामध्ये खरोखरच माहिती आहे का, ते व्यवसाय करतात का. मग ते 0 डे असेसमेंट झाल्यानंतर पुन्हा त्यांना 5 दिवसाचं एक बेसिक स्किलिंग असेस प्रशिक्षण दिलं जातं आणि 5 दिवसाचं प्रशिक्षण झाल्यानंतर पुन्हा 6व्या दिवशी पुन्हा एक असेसमेंट होतं आणि या दरम्यान त्यांना या प्रशिक्षणाच्या दरम्यान बायोमेट्रिक त्यांची हाजरी असते. हा अनिवार्य आहे, त्यामुळे ते इथं उपस्थित असणं फार आवश्यक आहे या प्रशिक्षणाच्या दरम्यान.
1: सर, की असे प्रशिक्षण जिल्ह्यामध्ये किती आहेत.
0: प्रशिक्षण केंद्र आपलं जनशिक्षण संस्थान म्हणून आपलं एक आहे, बाकी काही खाजगी संस्थांना दिलेले आहेत प्रशिक्षण केंद्र. तर ते 1-2-3 प्रशिक्षण केंद्र जिल्ह्यामध्ये चालू होते, पण सध्या आता आपलं जनशिक्षण संस्थान हे एकमेव प्रशिक्षण केंद्र बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे.
1: आता समजा एखाद्या व्यक्तीनं प्रशिक्षण घेतलं, लोहार समाजाच्या एखाद्या व्यक्तीनं जर त्या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलं तर प्रशिक्षण घेतल्यानंतर 3 महिन्याचा कालावधी असतो ना.
0: नाही, प्रशिक्षणाचा 5 दिवसाचा कालावधी असतो, 6व्या दिवशी त्याचं असेसमेंट होतं, प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना काय फायदे मिळतात असं जर आपण विचार केला तर प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांना 500 रुपये स्टायपेंड मिळतं रोज.

0: रोज. हां म्हणजे 3,000 रुपये प्रशिक्षणाचे मिळतात आणि एकदाच प्रवास खर्च म्हणून 1,000 रुपये मिळतो. असे 4,000 रुपये त्याच्या अकाउंटला डीबीटी द्वारे जमा केले जातात आणि त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला टूल किट साठी एक लिंक असते. प्रशिक्षण पूर्ण झाले की मग त्या लिंक द्वारे टूल किटची नोंदणी केली की त्याला कालांतराने गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 15,000 रुपयापर्यंतची टूल किट मिळते, घरपोच टूल किट मिळते पोस्टाद्वारे. आणि त्यानंतर पुन्हा 1,00,000 रुपये कर्ज घेण्यास तो पात्र होतो. हा तर 1,00,000 रुपये हे जे कर्ज आहे हे विना गॅरंटी कर्ज आहे आणि सगळ्यात महत्वाचं याला 65% व्याजाचा दर आहे आणि सहज मिळणारं सहज सोपं सुलभ असं हे कर्ज पद्धती आहे. जसं आमच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांची एक लिस्ट येते तसंच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या ज्या प्रशिक्षार्थींची पूर्ण झालेली आहेत त्यांची सगळ्यांची लिस्ट त्यांच्या बँकेमध्ये जाते. समजा एखाद्याची बँक SBI असेल, कोणाची महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, कोणाची महाराष्ट्र बँक असेल, तर ह्या सगळ्या बँकांकडे त्यांची नोंदणी झालेली असते आणि त्या बँक अकाउंटच्या द्वारे त्यांना 1,00,000 रुपयापर्यंत 5% व्याजाच्या दराने कर्ज मिळतं.
1: पण प्रशिक्षण घेतल्यानंतर ही व्यक्ती स्वतःच्या पायावर उभा राहते का?
0: तर वास्तविक पाहता ही जी योजना आहे जे प्रत्यक्ष काम करतात अशांसाठीची ती योजना आहे आणि ती योजना त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी. हा पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की यांना जास्तीत जास्त कर्ज देऊन यांच्या व्यवसायामध्ये वाढ कसं होईल. हा म्हणजे परंपरागत पद्धतीने हे तर करतातच पण आधुनिक पद्धतीचे काही अवजारे आहेत ते खरेदी करण्यासाठी त्याला नवीन टेक्नॉलॉजीच्या जी गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याला अडॉप्ट करण्यासाठी हे कर्ज आहे. जागेच असेल, त्याला जागा गरज असेल किंवा मग फर्निचरची आवश्यकता असेल किंवा मशिनरीची आवश्यकता असेल तर त्यासाठी ह्या 1,00,000 रुपयाचा त्याला खूप फायदा होतो. आणि आपल्याकडे बीडमध्ये खूप छान याचं काम झाल्यामुळे आपल्या ज्या सक्सेस स्टोरी आहेत ह्या प्रचंड स्वरूपाच्या चांगले आता कमवतात. म्हणजे आता समजा एखादं न्हाव्याचं दुकान आहे तर त्याचं छोटस दुकान होतं, कर्ज घेतल्यानंतर त्यांनी डेकोरेशन केलं, फर्निचर केलं, खूप रंगीत असं केलं आणि ग्राहक आकर्षित करण्यासाठी सजावट त्यांनी केली. हा तर त्याचा फायदा आम्ही जेव्हा विचारलं त्यांना तर त्यांचं अगोदरचं उत्पन्न आणि नंतरचं उत्पन्न याच्यामध्ये खूप बदल झालेला त्याला दिसला आणि खूप आनंदी झाले ते की आम्हाला पंतप्रधानांनी ही जी योजना चालू केली आहे ही आमच्या जीवनामध्ये प्रकाश देणारी योजना आहे असं त्यांना सगळ्यांना
1: त्यांच्या जीवनाला कलटणीच मिळाली.
0: एकदम कलटणी मिळाली
1: आणि एक आर्थिक स्थित्यंतर आलं त्यांच्या जीवनामध्ये की त्यामुळं की थोडस त्या पैसा खेळता राहायला लागला आणि पैसा खेळता राहत नवीन काहीतरी करण्याची त्यांची उमेद निर्माण झाली.
0: अगदी बरोबर.
1: तर असं बीड जिल्ह्यामध्ये किंवा बीड शहरामध्ये असे काही सक्सेस स्टोरी आपल्याकडे
0: आहेत? आपल्याकडे भरपूर सक्सेस स्टोरी आहेत. आता आपण जवळजवळ म्हणजे आपल्या सेंटरच्या माध्यमातून 1,100 पेक्षा जास्त लोकांना आपण प्रशिक्षण दिलं आणि आम्ही जेव्हा मागोवा घेतला ह्या सगळ्या लोकांचा ते 1,100 पैकी किमान 400 लोकांना तरी 1,00,000 रुपये कर्ज मिळाले. तसं बीड जिल्ह्यामध्ये 800 च्या आसपास लोकांना कर्ज मिळालं पण इतर सेंटरचे त्याच्यामध्ये काही आहेत.
1: कर्ज मिळाल्यानंतर हे सर फेडायची काही त्यांची?
0: हा यांची परतफेड करण्याची फार चांगली योजना आहे. 1.5 वर्षामध्ये यांना परतफेड करावं लागतं. बँकेचं साधारणतः 6 ते 6,500 रुपये हप्ता येतो दर महिन्याला आणि हे व्यावसायिक असल्यामुळे यांचं कर्ज बुडव्याचं प्रमाण फार कमी आहे हे सगळ्यात महत्वाचं. सांगायला काही हरकत नाही म्हणजे या योजनेमध्ये खूप कमी लोक कर्ज परतावा करायला थोडं कमी करतात, नाहीतर रेग्युलर फेडणाऱ्यांची संख्या खूप आहे. आता आमच्याकडे ज्यांनी रेग्युलर फेडले त्यांचे पुन्हा फोन यावर सर आम्हाला दुसरं कर्ज घेण्यासाठी आता काय करावं लागेल.
1: एका व्यक्तीला किती वेळेस कर्ज घेतात
0: आता याच्यामध्ये? या योजनेमध्ये 1,00,000 रुपये सुरुवातीला कर्ज मिळतं, त्यानंतर या योजनेत अजून एक दुसरा टप्पा आहे तर त्यामध्ये 15 दिवसाचं प्रगत प्रशिक्षण त्यांना दिलं जातं ऍडव्हान्स मध्ये.
1: हा व्यक्ती प्रगत झालेला आहे
0: बाबा. हा त्यानंतर पुन्हा प्रगत प्रशिक्षण दिलं की पुन्हा 2,00,000 रुपये त्याला कर्ज मिळतं बँकेकडून. हा तेही 5% व्याज
1: कर्ज.
0: हा वाढीव कर्ज मिळतं म्हणजे एकूण या योजनेमध्ये 3,00,000 रुपये कर्ज मिळतं. पहिल्या टप्प्यामध्ये 1,00,000 आणि 15 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा 2,00,000 रुपये कर्ज मिळतं.
1: अरे हा मग ही योजना करून लोक फक्त पैसाच उचलतात का त्याचा फायदा त्यांच्या व्यवसायामध्ये घेतात?
0: आता आम्ही जे पाहिलेलं आहे प्रत्यक्ष तर त्याच्यामध्ये मी आता जसं सांगितलं की आम्ही म्हणजे माझ्या हाताने किमान 10 न्हाव्याच्या दुकानांचे उद्घाटन झाले की त्या दुकानामध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय म्हणजे काही मुलांनी तर दुसऱ्याकडे कारागीर म्हणून काम करत होता आणि 1,00,000 रुपये घेतले की आणि स्वतःच दुकान टाकलं असे बरेच आहेत. आणि काही लोक दुकान थोडी सजावट कमी होती, फर्निचर नव्हतं तर मग त्या लोकांनी नवीन जागा मोठी घेतली, किरायाने घेतली आणि मग नंतर त्याचं वाढीव केली असे लोक आहेत. म्हणजे व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातूनच हे लोक प्रयत्न करतात, पैसा इतरत्र वळवत नाहीत. हे बऱ्याच ठिकाणी आम्ही जे पाहिलं ते आमच्या
1: लक्षात आणि पण सर फक्त त्या पारंपरिक

0: पारिक व्यवसाय ते करण्यासाठी त्यांना संधी मिळते. 18 जे लोक आहेत व्यावसायिक, तर त्यांना तोच फक्त न्हावी असेल तर न्हाव्याचंच, किंवा लोहार असेल तर लोहाराचंच, किंवा आणखी दुसरे कुठे सुतार असेल तर सुताराचंच, असं न करता त्यांना काही समजा संगणक आहे, संगणकाचं प्रशिक्षण किंवा आणखी कुठले वेगळे
1: नाही. आता ह्या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की जे परंपरागत पद्धतीनं व्यवसाय करणारे लोक आहेत त्याच कारागिरांसाठी तेच पद्धत, हा त्यांचंच पुन्हा त्यांना प्रशिक्षण आणि त्यांच्या प्रशिक्षणामध्ये आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण देण्याचं काम हे केलं जातं. यांना अजून एक सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही आता कम्प्युटरचं सांगितल्यामुळे यांना डिजिटल व्यवहार कसे करायचे हे आपण प्रशिक्षण व्यवहारामध्ये शिकवलं जातं. आता डिजिटल व्यवहारामध्ये आता असं महाराष्ट्रामध्ये खूप लोक प्रगत आहेत, पण इतर राज्यामध्ये अजून नाही आहेत. तर मोबाईल कसा वापरायचा इथपासून लोकांना शिकवलं जातं. तर त्याच्यामध्ये जर त्यांनी फोन पे आहे, गुगल पे आहे, असे जर व्यवहार केले तर या पेमेंटनं घेणे आणि पेमेंट देणे, तर असे महिन्यातले जर त्याचे 100 व्यवहार झाले तर प्रत्येक व्यवहाराला 1 रुपया त्याला बोनस म्हणून दिला जातो. हे खूप, हा कॅशबॅक त्याला हे दिलं जातं. ही एक चांगली योजना आणि त्या माध्यमातून या लोकांनी कॅशलेस व्यवहार करावेत असा गव्हर्नमेंटचा उद्देश आहे.
0: बरं सर, आता आपल्या बीड जिल्ह्याची या पीएम विश्वकर्मा योजनेची तुमच्या दृष्टीनं कशा पद्धतीची स्थिती कशी आहे?
1: पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये साधारणतः 4,500 लोकांनी आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये नोंदणी केली होती. त्याच्यापैकी जवळजवळ 3,300 लोकांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि 800 लोकांना कर्ज मिळालेलं आहे. म्हणजे अत्यंत चांगली परिस्थिती आहे, पण अजून बऱ्याच लोकांना कर्ज देण्याची आवश्यकता आहे. तर बँकांनी जर या योजनेला सहकार्य केलं तर निश्चितच या लोकांचा आपल्या आर्थिक उदरनिर्वाह भागवण्यासाठी आणि भारत सरकारची जी योजना आहे त्यांचा जो उद्देश आहे तो पूर्ण करण्यासाठी बँकांनी यांना खूप सहकार्य करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया खूप चांगलं सहकार्य करते, त्यानंतर महाराष्ट्र बँकही चांगलं सहकार्य करते. काही लोकांच्या तक्रारी असतील तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या पातळीवर त्या मॅनेजरला भेटून वगैरे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
0: बरोबर सर, पण आता या व्यवसायामध्ये किंवा त्यांना त्यांच्या परंपरागत जो व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये अधिकाधिक तरुणांनी युवकांनी स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहण्यासाठी स्वावलंबी होण्यासाठी तुमच्या मार्फत काय उपक्रम राबवले जातात?
1: आता हे प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही प्रत्यक्ष भेट देणं, बँकांना भेट देणं, बँकांच्या अधिकाऱ्यांना आम्ही स्वतः भेटलो, त्या सगळ्या हा सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रत्यक्ष जाऊन प्रयत्न करतो. अगदी बँकेच्या मॅनेजरला आम्ही बऱ्याच शाखांमध्ये जाऊन भेटलो की यांची आर्थिक स्थिती जरी हे असली तरी गव्हर्नमेंटची योजना आहे त्यांना देणं ते गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर बऱ्याच लोकांनी त्यांना कर्ज दिलेलं आम्हाला लक्षात आलं.
0: कारण होतं काय की आजोबा नाव्याचा व्यवसाय करतात, पुन्हा आजोबांचा मुलगा पण नाव्याचा व्यवसाय करतो, पण आजोबांना वाटतं की नातवानी पण करावा, पण नातू वेगळ्या क्षेत्रात वळतो. तर असं मतपरिवर्तन या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून काही होऊ शकतं का?
1: उद्देशच त्यांच्या परंपरागत पद्धतीचा असल्यामुळे त्यातील काही, आता आम्ही जेव्हा प्रशिक्षण घेतो तेव्हा त्या लोकांशी आम्ही प्रत्यक्ष संवाद जेव्हा साधतो त्यातले काही 2-3 भाऊ असतील तर 1-2 भाऊ या व्यवसायामध्ये आहेत, एखादा भाऊ दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेलेला आहे, अशी स्थिती सध्या दिसत आहे. आता हे शैक्षणिक बदल झाले आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळत आहे, फायदे मिळत आहेत, त्यामुळे ते वेगळ्या क्षेत्रात गेलेले दिसतात. पण ग्रामीण भागातले लोक मात्र याच्यामध्ये आहेत अजून, आणि त्यांचं शैक्षणाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा फार कमी असलेलं दिसून येतं.
0: सर, पण आपण जे सांगतोय किंवा आपण जी चर्चा करतो ही फक्त पुरुषांसाठीच आहे का?
1: नाही, ही महिला आणि पुरुष असे दोघांसाठी आहे योजना. ही दोघांसाठी,
0: त्यामध्ये महिलांसाठी कसं काय कुठलं कुठलं प्रशिक्षण?
1: आता याच्यामध्ये ब्युटी पार्लरचं आहे, म्हणजे जे न्हावी आहेत त्यांच्या महिला ज्या आहेत त्या सुद्धा हे प्रशिक्षण घेतात आणि स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतात. त्यानंतर पॉटर म्हणजे कुंभार समाजातल्या महिला, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण घेऊन गेलेल्या, कारण कुंभार समाजामध्ये पुरुषांबरोबरीनच महिलांचाही सहभाग खूप असल्यामुळे त्यामध्ये महिला भरपूर प्रशिक्षण घेऊन गेलेल्या. टेलरिंग मध्ये आहेत, हा हिरिरीन सहभाग आहे, त्यामुळे ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सगळ्याच महिलांनी, टेलरिंगच्या महिलांनी सुद्धा, महिलाच जास्त होत्या टेलरिंग मध्ये,
0: त्यांना मशीन शिलाई मशीन वाटप त्यांच्याकडे,
1: ते सगळं टूल किट जी आहे, ते टूल किट म्हणजे 15,000 रुपये पर्यंत एक शिलाई मशीन आणि शिलाई मशीन साठी सोबत लागणं साहित्य हे प्रत्येकीला त्यांना मिळालेलं आहे. हा आता मागच्या 2-3 महिन्यापूर्वी सगळ्या शिलाई मशीन प्रशिक्षण घेतलेल्यांना आता टूल किट मिळालेलं आहे.
0: सर, हे करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा एक वेगळाच असेल.
1: बरोबर,
0: तर काय सांगते?
1: आम्ही प्रशिक्षण देत असताना खूप अनुभव असे आले, आम्ही काय इतर प्रशिक्षण केंद्रासारखं नाही करत, आम्ही आमच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण देतो. यांच्यामध्ये खेळ विशेष करून आम्ही घेतो, ग्राउंडवरचे खेळ घेतो, जेणेकरून प्रत्येक प्रशिक्षार्थींना या वाटणं. आता या दरम्यान रोज 8 तास प्रशिक्षण घेणं म्हणजे शक्य नाही, बसणं

0: शक्य नाही.
1: बरोबर.
0: म्हणून आम्ही त्यांना खेळतं ठेवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रशिक्षण देतो. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास हा एक आमचा खास भाग असतो की या क्षेत्रामध्ये जे कारागीर आहेत यांचं व्यसनाचं प्रमाणही बरंच असतं, तर ते व्यसनाचं प्रमाण कमी करण्यासाठी रोज आम्ही त्यांना एक तासाचं लेक्चर किंवा मग याच्यामध्ये एक दोन तीन तासाचं लेक्चर आम्ही देतो. आणि त्याचे परिणाम असे आम्हाला जाणवले की मागच्या काही बॅचेसमधून चार लोकांनी स्वतःचं म्हणजे हे धूम्रपान असेल, बिडी सिगारेट असेल, हे सगळं त्यांनी सोडलं. आणि त्यांच्या घरच्यांचे आम्हाला फोन आले की या संस्थेमध्ये तुम्ही काय बदल त्यांच्यामध्ये केले बाबा, की हे लोकांनी सोडलं, खूप आम्हाला आनंद झाला. तर त्या घरच्यांचा जो आनंद आहे तो आनंद म्हणजे शब्दात टिपण्यासारखाच नव्हता, अवर्णीय होता. त्यानंतर इथं आत्ता मागच्या महिन्यामध्ये एक जानेवारीमध्ये बॅच झाली,
1: चांगल्या मार्गाला पडलेलं पाहिलं असं म्हणतात.
0: हा चांगल्या मार्ग. तर हे आता पॉटर समाजाची एक बॅच झाली, तर त्याच्यामध्ये मद्यपान करणारे एक होते. तर आम्ही हे सगळं सांगितलं, सांगितल्यानंतर त्यांनी ते दारू सोडण्याचा निर्णय घेतला. घरच्यांचा पुन्हा आम्हाला फोन आला की ह्या 5 दिवसात त्यांनी दारू सोडली आणि दारू घ्यायची नाही म्हणतात असं आम्हाला त्यांनी सांगितलं. मग आम्ही शेवटच्या दिवशी त्यांचा इथं फताटे साहेब आपले जे ग्रामविकास अधिकारी आहेत, तर त्यांच्या हस्ते आम्ही त्यांचा सत्कार केला की यांनी दारू सोडली. आणि त्याला हे सांगितलं की निक्षून तू तर तिथून पुढे घ्यायचंच नाही, आणखीन 2-4 लोकांना तू सांग शेजारच्या की दारू घेऊ नको. ह्या प्रशिक्षणाचा असाही परिणाम झालेला.
1: मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन,
0: हा हे दोन्ही त्याच्यामध्ये, आर्थिक परिवर्तन आहे, मनपरिवर्तन आहे, मानसिक.
1: होतं काय की मनस्थिती बरोबर परिस्थिती, परिस्थितीतून मनस्थिती आपण सुधारण्याचा प्रयत्न या पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपण करतात सर. सर, तुमच्या प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थीमध्ये काही विशेष बदल झालेले काय?
0: आता मी जे सांगितले ना हे बदल आहेत. त्यानंतर शिस्त त्यांच्यामध्ये आली की आपल्या स्वयंशिस्त. आमच्या तिथे आल्यानंतर आम्ही अगदी चप्पल रांगेत सोडण्यापासून त्यांना शिकवलं. त्यामुळे ते अगोदर आता जेव्हा प्रशिक्षण म्हणजे प्रमाणपत्र वगैरे घ्यायला येतात तेव्हा अगोदर खाली बाहेर चप्पल सोडतात मग इकडे येतात. तर शिस्तीमध्ये सगळं आहे, स्वच्छता आहे आमच्या सेंटरची. त्यामुळे ते सगळ्या जणांना ते खूप भावलं की असं सेंटर आम्ही कुठे पाहिलेलं नव्हतं. अशी म्हणजे आहे सरकारचं, परंतु एवढं स्वच्छ आहे, रेग्युलर येणं आहे, आम्हाला कंपल्सरी केलं जातं. त्यामुळे ते विद्यार्थ्यांसारखं अगदी 5-6 विद्यार्थ्यांसारखं येऊन बसायचे, रांगेमध्ये बसायचे अगदी. हे एक शिस्त त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि खूप चांगले लोक आहेत ते.
1: पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून खरं पाहिलं तर ऋषी नानाजी देशमुखांनी पाहिलेलं जे स्वप्न आहे एका उज्ज्वल भारताचं, ते स्वप्न साकार करत आहोत असंच मला वाटतंय.
0: मला सांगायला खूप आनंद वाटेल की ही जी योजना आहे ही जरी 2023 पासून सुरू झालेली असली तरी 2016 मध्ये जेव्हा नानाजींची जन्मशताब्दी वर्ष होतं तेव्हा नानाजींचं जे जन्मस्थळ आहे कडोळी हिंगोली जिल्ह्यातलं, तिथे माननीय मुख्यमंत्री तेव्हा देवेंद्रजी होते, तर त्यांच्या हस्ते 1 कोटी रुपयाचा प्रकल्प ह्या 18 प्रकारच्या कारागिरांसाठी त्यांनी तेव्हा चालू केला होता 2016 मध्ये. त्याचं आता हळूहळू हळूहळू काम चालू आहे. म्हणजे नानाजींचं जे मुख्य काम होतं ते याच 16-18 प्रकारच्या कारागिरांवर होतं.
1: दूरदृष्टीने नानाजींनी
0: हा, तर ते आता या भारत सरकारनी पूर्ण देशामध्येच हा प्रकल्प लागू केला. म्हणून नानाजींचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आता पूर्ण झालं असं आम्हाला सगळ्यांना आनंद वाटत आहे.
1: देशमुख सर, प्रत्येक एक बॅच प्रशिक्षणाची संपल्यानंतर दुसरी बॅच सुरू होण्यामध्ये किती कालावधी असतो?
0: तसं एक बॅच झाली की दुसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा दुसरी बॅच आपल्याला करता येते. म्हणजे 6 दिवस पूर्ण झाले पहिल्या बॅचला की दुसरी लगेच 7व्या दिवशी.
1: प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याकडे उत्तम प्रशिक्षक आहेत?
0: बिलकुल, आमच्याकडे अत्यंत क्वालिफाईड असे प्रशिक्षक आहेत आणि अनुभवी त्या त्या क्षेत्रातले प्रशिक्षक आहेत. जसं नावीमध्ये आहेत, कार्पेंटरमध्ये आहेत, मालाकारमध्ये आहेत, टेलरिंगमध्ये आहेत. खूप सुंदररित्या ते प्रशिक्षण देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रशिक्षकांची जी भूमिका आहे ती भूमिका त्या त्या समाजासाठी खूप चांगली असल्यामुळे त्यांचं हा यातून अजून
1: आपल्या समाजाचा व्यवसाय पुढे नेण्याचा
0: हा प्रयत्न करू. यातून आणखीन एक मला सांगायला मला आवडेल की प्रशिक्षकांसोबत त्या लोकांचं खूप बॉन्डिंग झालेलं आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातले जे त्यांच्या संबंधित असणारे जे नातेवाईक आहेत, सहकारी आहेत, तर त्यांना एकत्रित करण्याचं काम सुद्धा या पीएम विश्वकर्माच्या माध्यमातून त्यांना करता आलं. हा एक आनंदाचा आणि चांगला विषय या जिल्ह्यामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो.
1: सर, या मुलाखतीच्या शेवटी मी एक विचारतो की पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये अधिकाधिक युवकांनी, तरुणांनी किंवा युवतींनी सुद्धा या क्षेत्रामध्ये या योजनेचा अधिकाधिक फायदा घ्यावा यासाठी तुम्ही काय सांगाल?
0: आता या क्षेत्रामध्ये विशेष करून ग्रामीण भागात आता आम्ही जे प्रशिक्षण दिले त्याच्यामध्ये युवकांची संख्या चांगल्या प्रकारे होती. अजूनही आम्ही या लोकांनाही सांगितलं आणि आम्ही जेव्हा सगळीकडे माहिती देतो तेव्हा जास्तीत जास्त या युवकांनी याची नोंदणी करावी, पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये सीएससी सेंटर आहेत, ज्यांनी प्रशिक्षण घेतलेले आहेत त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगावं आणि त्या लोकांनी या

0: प्रशिक्षणाचा फायदा घेऊन या योजनेमध्ये जे काही लाभ मिळत आहेत त्या योजनेचे लाभ घेऊन आपल्या व्यवसायामध्ये आर्थिक प्रगती करावी आणि देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था कसं बळकटीकरण करता येईल हे या तरुणांनी करावं असं मला या निमित्ताने आवाहन करावं वाटतं.
1: अच्छा, तर देशमुख साहेब, आज आपण आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन एकूणच पीएम विश्वकर्मा योजना आणि या योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे याबद्दल आपण आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन सविस्तर माहिती सांगितली त्याबद्दल मी आकाशवाणी बीड केंद्रातर्फे सर्व रसिक श्रोत्यांतर्फे आम्ही आपले आभार मानतो. धन्यवाद.
0: माझे तुमच्या या आकाशवाणी केंद्राने ही योजना सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आणि आकाशवाणीचे विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद.

श्रोते, आताच आपण प्रासंगिक या कार्यक्रमात पीएम विश्वकर्मा योजनेविषयी जनशिक्षण संस्थान बीडचे संचालक गंगाधरराव देशमुख यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. श्रोते, ही प्रासंगिक मुलाखत आताच आपण ऐकली.

ही मुलाखत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली. आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मी राधी ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना वैशाली राऊतचा सप्रेम नमस्कार आणि कार्यक्रमात खूप खूप स्वागत. श्रोतेहो, आज दिनांक 3 जून. दरवर्षी 3 जून रोजी जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. श्रोतेहो, सायकल आणि आपलं बालपण याच्याशी आपलं फार जुनं नातं आहे. बालपणी कोणी सायकल खेळली नाही असं शोधूनही सापडणार नाही. आणि आत्ता मात्र वातावरण वेगळं आहे. जेव्हा मोठे होऊ तेव्हा सायकलचा वापर हा फार कमी होत चाललाय. मात्र आजच्या ज्वलंत परिस्थितीने, आजची जी परिस्थिती आहे, डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेत युद्धाचा परिणाम म्हणून, तेव्हा सायकलचा वापर करा अशा सारख्या सूचना किंवा वारंवार सांगितलं जाते. आणि आत्ताच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्नीने सायकलवर फिरून छान संदेश दिला आहे. अमृता फडणवीस यांनी छान संदेश दिला आहे की सध्या जे वातावरण आहे त्याला दोन हात करण्यासाठी किंवा त्याला तोंड देण्यासाठी आपण सायकलचा वापर केला पाहिजे. श्रोते, सायकल चालवण्याच्या आरोग्याला तर फायदे अनेक आहेतच, त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण आणि वाहतुकीचे हे अत्यंत साधे आणि स्वस्त असं साधन आहे. आणि याविषयीच जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. ऐकूयात दे दनादन या चित्रपटासाठी शब्बीर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांचं गीत पोहोचत आहे तुमच्यापर्यंत.

श्रोते, आज 3 जून आणि हा दिवस सायकल दिन म्हणून घोषित केलेला आहे. हा प्रस्ताव पोलंडचे प्राध्यापक लेझेक सिबिलिस्की यांनी मांडला होता आणि याचा उद्देश असा होता की वाहतुकीचं हे एक सोपं साधन आहे, परवडणार आहे, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक साधन म्हणून जागतिक स्तरावर सायकल वापरण्यास प्रोत्साहन दिलं जातं. नियमित अर्धा तास सायकल चालवल्यानं लठ्ठपणा कमी होतो आणि हृदयविकार आणि मधुमेह यांसारख्या आजाराचा धोकाही टळतो. सध्या मात्र आजची पिढी म्हणा किंवा आपली पिढी सायकल चालवण्यास फारशी उत्सुक दिसत नाही, कारण सायकलची जागा आता 2-व्हीलरनी घेतलेली आहे. मात्र सायकल चालवल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि अतिशय परवडणारं साधन आहे. हे दोन फायदे तर आहेतच, मात्र पर्यावरणासाठी पर्यावरणपूरक असं साधन म्हणून सायकलकडे आपणही पाहायला हरकत नाही.

श्रोते आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते हो, सायकलचं स्वरूप सुरुवातीला अतिशय साधं होतं, पेंडलची सायकल होती. मात्र त्यामध्ये सुधारणा होऊन आता गिअरची सायकल आली आहे, चार्जिंगची सायकलसुद्धा आहे. आणि सायकलिंग करत असताना मोबाईलसुद्धा चार्ज होतो अशा सुविधासुद्धा सायकल या मॉडेलमध्ये आलेल्या आहेत. आणि सायकलची किंमत, गिअरच्या सायकलची किंमत 50,000 ते 55,000 पोहोचलेली आहे. मात्र त्याचे फायदेही तसेच आहेत. जसं आपण पळण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करतो, तसंच सायकलिंगच्या सुद्धा हल्ली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. मागच्या वेळेस पंढरपूरला जी वारी जात होती, ती पायी दिंडी जात होती, त्यामध्ये सायकलस्वारांनी, त्यामध्ये खूप डॉक्टरांचाही समावेश होता, सायकल प्रेमींचा सुद्धा समावेश होता. आणि पर्यावरण संरक्षण देणाऱ्या पर्यावरण प्रेमीचा सुद्धा समावेश होता. त्यांनी हा संदेश दिला होता, सायकलवरून त्यांनी ती वारी पूर्ण केली होती आणि त्यांना खूप छान बक्षीसही देण्यात आले होते प्रोत्साहनपर. असा हा सायकलचा प्रवास आपल्या बालपणीचा नक्कीच तुम्हालाही आठवलाच असेल.

0: कॉलेजचं अख्ख कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी.
1: Now you can do it like this. Take it to the left. You can do it like that. Shake it to the right.
0: सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
2: Feel the heat. Feel the kick. Feel the power. Feel the punch.
0: तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

हिचा आज वाढदिवस आहे. ही एक भारतीय सिने अभिनेत्री आहे. 2000 सालच्या दबंग या चित्रपटामध्ये सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ऐकूयात दबंग या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, आज 3 जून आज एका अभिनेत्रीचा सुद्धा वाढदिवस आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा

श्रोते आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात आर राजकुमार या चित्रपटातील. या चित्रपटामध्ये सोनाक्षी सिन्हा हिची भूमिका असलेलं हे गीत.

श्रोते हो, सोनाक्षी सिन्हा ही 39 वर्षाची झालेली आहे आणि ती विवाहितसुद्धा आहे. सोनाक्षी सिन्हा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या अगोदर, अभिनय करण्याच्या अगोदर तिने मॉडेलिंग केलं होतं आणि ती फॅशन डिझायनरसुद्धा आहे. तिने स्वतः 2005 मेरा दिल लेके देखो या चित्रपटासाठी तिने कॉस्ट्युम डिझायनर केले होते आणि आपल्या या पेशाला सुरुवात केली होती. आणि मॉडेलिंगसुद्धा तिनं केलं होतं आणि त्यानंतर तिनं अभिनय केला आणि दबंग या चित्रपटातून ती सर्वांसमोर आली. त्याचबरोबर रावडी राठोड या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबतसुद्धा खूप छान काम केलं होतं आणि ती सर्वांच्या नजरेत आली आणि तिनं आपलं नाव मात्र या अभिनयानं अजूनही कायम ठेवलं आहे. ऐकूयात रावडी राठोड या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, सोनाक्षी सिन्हा हिचा 2 जून आज जन्मदिवस आहे. तिनं सर्वोत्तम पदार्पणासाठीचा तिला फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला होता. तिने रावडी राठोड या चित्रपटात पारोची भूमिका साकारली होती आणि या सर्वोत्तम पदार्पणासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार सर्वात प्रथम तिला मिळाला होता. ऐकूयात लुटेऱ्या चित्रपटासाठी लुटेरे या चित्रपटात भूमिका केलेल्या सोनाक्षी सिन्हाचं हे गीत.

श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ होत आली आहे तेव्हा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता शेवटचं गीत ऐकूयात. सन ऑफ सरदार या चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हा हिने भूमिका केलेलं, अजय देवगणसोबत भूमिका केलेलं हा भूमिका केलेला हा चित्रपट सन ऑफ सरदार, आणि त्यातील हे गीत ऐकूयात, हे शेवटचं गीत.

बरदृश्यते हो या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही संपत आहोत. तेव्हा मी वैशाली राऊत आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ऐकत राहा, खुश राहा, उन्हातानाची काळजी घ्या.

श्रोते, आताच आपण गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM प्रसारण सेवा वाहिनीचे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 11:45 आणि 15

माफ करा, 11:45 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी ऐकूयात काही जाहिरात संदेश.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovoro-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: श्रोते, आताच आपण जाहिरात संदेश ऐकलेत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत. संगीतकार आहेत श्रीधर फडके. ऐकूयात हे सुगम गीत.

0: पार्टी हवीच.
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाणकारपणा सतर्क राहा.
4: श्रोते, आत्ताच आपण जाहिरात संदेश ऐकलात. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात होनाजी बाळा या नाटकातील रामदास कामत यांनी गायलेलं हे नाट्यगीत.

बर श्रोते, याचबरोबर मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते, दुपारचे 12 वाजता सहक्षेपित करत आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून, आणि त्यानंतर लगेच दुपारी ठीक 1 वाजता विविध भारतीय राष्ट्रीय सेवेचे प्रसारण आकाशवाणी मुंबई केंद्रावरूनच आम्ही क्रमशः सहक्षेपित करू. सुरुवातीस वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यांनो, आज 3 जून जागतिक सायकल दिन. आजचा हा दिवस म्हणजे आपल्या संपूर्ण मानवजातीच्या साधेपणाचा, आरोग्याचा, पर्यावरण प्रेमाचा आणि शाश्वत जीवनशैलीचा गौरव करण्याचा दिवस. 2 चाकांवर फिरणारी सायकल ही जणू आपल्या मानवी जीवनाला गती देणारी, शांत, संयमी, निरागस तरीही भक्कम अशी साथ करते. मैत्रिणींनो, याच सायकल दिनाच्या अनुषंगाने आज आपल्याकडे अशा 2 मैत्रिणी आल्या आहेत ज्यांनी वयाच्या 60 वर्षानंतर सायकल चालवायला सुरुवात केली आणि ती सायकल त्यांची जीवाभावाची सखी झाली. याच सायकलवरून त्यांनी या जानेवारी महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा देखील केली. त्या दोघी मैत्रिणी आहेत हेमलता राव आणि जयश्री जाधव. आज आपल्या या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या या वयातल्या सायकलवरून केलेल्या नर्मदा परिक्रमाविषयी. तर हेमलताताई आणि जयश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: आज जागतिक सायकल दिन आहे आणि त्या सायकल दिनाच्या अनुषंगाने आपण ही आज मुलाखत करतोय. त्याच्या बरोबरच तुम्ही नर्मदा परिक्रमा सायकलवरून केली, हे आणखी विशेष या सगळ्याचं. तर सायकल कधीपासून तुम्ही चालवत आहात काय सांगाल हेमलताताई?
1: शाळा कॉलेज सोडल्यानंतर सायकल चालवलीच नव्हती जवळजवळ 38-40 वर्ष. 22 साली जेव्हा एक मेसेज आला होता की सायकल वारी, आपण जशी पायी वारी करतो तशी सायकल वारी ही पंढरपूर ते घुमांत 2300 किलोमीटर 23 दिवस अशी जाणार आहे, तर मला ती संकल्पनाच खूप आवडली. हा अनुभव वारीचा घेण्यासाठी आपल्याला अशी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आयोजकांना फोन केला, त्यांनीही तुम्हाला सायकल येते का एवढंच विचारलं. फार काय अनुभव वगैरे असं काहीही न विचारता त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं. इथेच मला खरं तर खूप त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यामुळे मला वाटलेला आत्मविश्वास, त्यातून मी ती पुढे
0: सायकलवारी
1: सुरुवात केली आणि 3 महिन्यातच लगेच आमची सायकलवारी सुरू झाली. पुढली सतत 3 वर्ष मी ती सायकलवारी
0: करत
1: पूर्ण केली. आग्रा ते राजगड सायकलिंग केलं, इतर काही राईड्स केल्या.
0: जयश्री, ते तुम्ही सायकल चालवायला कधीपासून आणि कशी सुरुवात केली?
2: 2020 ला सायकल सुरू घेतली. त्याच्या आधी मी जवळपास 35 वर्ष कॉलेज सोडल्यानंतर सायकल नव्हती. रिटायरमेंट नंतर काय करायचं या विचाराने सायकल चालवावी हा विचार आला मनात. जवळपास 3-4 महिने कुठली सायकल घ्यायची, पण माझ्या मुलाने मग 2 डिसेंबर 2020 रोजी एकटाच जाऊन सायकल घेऊन आला.
0: छान.
2: आणि त्यावेळी मला वाटलं की मला सायकल चालवता येईल असा विचार आला. मग सायकल आणल्यानंतर तिला पाहिली, पाय टाकायला प्रयत्न केला. कमीत कमी 4 दिवस त्या सायकलला फक्त हात लावायचे आणि ठेवून टाकायचे, कारण मला पाय टाकताच येत नव्हतं, सायकलवर बसता येत नव्हतं, कारण वय बरोबर 57 वय, जर पडलो तर हात पाय फ्रॅक्चर होऊ शकतो असं पण मला वाटलं. पण असं 3-4 दिवस घेता घेता तो पाय टाकता आला मला. आणि एकदा पाय टाकला, सुरुवात केली, तर ते अजून बंद नाही केले.
0: वा.
2: आणि माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत मला असं वाटतं की ती सायकल पूर्ण साथ
0: मैत्रीण झाली. आता तुमची
2: एकदम जीवाभावाची मैत्रीण.
0: वा, छान. आणि मग सायकल चालवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या दोघींच्या मनात असं का आलं की आपण नर्मदा परिक्रमा सायकलवर करावी आणि ते सुद्धा ह्या वयात? तर काय सांगाल हे मला ताई?
1: नर्मदा परिक्रमा जी पारंपरिक केली जात होती, पण आता खूप लोक परिक्रमा करतात, वेगवेगळ्या मार्गाने करतात. आणि आता भौगोलिक परिस्थिती पण अशी बदलली की तिथे अनेक ठिकाणी बंधारे झाले, डॅम झाले, रस्ते मोठमोठे झाले, शेती आधुनिक पद्धतीने केली जाते, त्यामुळे काही तिथलं रचना बदलल्या. चौकशी करता आणि अभ्यास करता लक्षात आलं की पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा 50%-हून अधिक वेळा रस्त्यावरूनच परिक्रमा करावी लागते.
0: बरोबर.
1: म्हणजे अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून परिक्रमा केली जाते असं फारच क्वचित आहे आणि त्याला खूप मोठा कालावधी आहे.
0: बरोबर.
1: दुसरी गोष्ट म्हणजे की तोपर्यंत 3 वर्ष सायकलचा चांगला अनुभव होता, त्यामुळे असं वाटलं की सायकल हा मार्ग लवकर पण होईल, त्यापेक्षा सुद्धा निसर्गाजवळ सुद्धा राहता येईल, नर्मदा मैयाचाही सहवास लाभेल, आश्रमातला सहवास, तिथलं तपस्या स्थली बघणं हे आपल्याला त्यातून अनुभवता येईल. आणि जरा आपण जास्त सामाजिक जवळकी आपल्याला सायकलच्या मार्गातून मिळते असं मला

0: वाटलं.
1: हे ठरवल्यानंतर अंमलात आणेपर्यंत असा मनात विचार आला नाही का की आपण सायकलवर जातोय ते ओके आहे ना, काय प्रॉब्लेम नाही येणार, असं काही कुठे मनात आली का शंका? काय सांगाल जयश्रीताई?
2: दररोजचा अनुभव आहे की दररोज मी स्वतः कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर सायकल डेली चालवते पुण्यामध्ये. पहाटे उठणे, आवरणे आणि सायकल बनणे, इतर व्यायामापेक्षा सायकल हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे असं मला जाणवलं. सायकलवरून नर्मदा परिक्रमा करायचा विचार आला तर ह्यावेळी तो 2-3 वर्षापासून आमच्या दोघींच्या मनात होतच की परिक्रमा करायची. सायकल तर आमचं त्याच्यावर अतिशय प्रेम असल्यामुळं आम्ही विचार केलेला होता सायकलवर जायचंच. पण ह्यावेळी आम्ही दोघींनी ठरवलं कुणालाही काहीही बोलायचं नाही, सायकलवर पॅक करायचं, लागतं ते सामान घेणे आणि सुटणे. कारण खूप इच्छा होती आणि त्याच्याबरोबर प्रबळ इच्छेसोबत मैयाने पण ह्यावेळी आम्हाला बोलवलंच.
1: ही परिक्रमा कधी?
3: परिक्रमा आम्ही 1 जानेवारी 26 पुण्यातून निघालो आणि 2 तारखेला ओंकारेश्वरला आम्ही बस मधून ही सायकल घेऊन गेलो. ओंकारेश्वर जाताना सुद्धा असं झालं की धामणोदला उतरलो आणि आम्हाला असं कळलं होतं की तिथून काही आम्हाला टेम्पोतनं किंवा अशी सायकल नेता येईल किंवा बसनी, पण आम्हाला काही मिळालंच नाही. आम्ही धामणोद पासूनच ओंकारेश्वरला 80 किलोमीटर चालवूनच गेलो सायकल.
1: अरे.
3: आणि मग तिथे ओंकारेश्वरला आपण जेव्हा जातो नर्मदा परिक्रमेची सुरुवात, तिथे आम्ही गेलो, त्यांनी आमचे आयडेंटिटी कार्ड वगैरे बनवून दिलं, तिथे राहण्याची व्यवस्था. तिथनं दुसऱ्या दिवशी सकाळी 3 तारखेला संकल्प सोडवला आणि आम्ही तिथून 3 तारखेला निघालो. सुरुवात झाल्यानंतर असं काहीच निश्चित नसतं आपण किती अंतर जाणार, कुठे राहणार, काय खाणार.
1: पण तुम्ही साधारण रोज किती अंतर जायचा?
3: आम्ही रोज साधारण 80 ते 100 चा टप्पा ठरवलेला होता. पण आपण ठरवून काही होत नाहीये, कारण नर्मदा मैया जे ठरवेल तिच्या इच्छेप्रमाणे होतं असे आम्ही प्रत्येक वेळेला अनुभव घ्यायचो. आणि जात असताना आम्हाला रस्त्याची परिस्थिती कशी असेल, आश्रम कसे मिळतील, वाटेत अनेक ठिकाणी आग्रह करून खूप वेळा आपल्याला मनापासून अगदी प्रेमळ आग्रहाने अनेक आश्रमामध्ये आपण जावं राहावं अशी त्यांची इच्छा असते. त्यांना सेवा करण्याची संधी अगदी मनापासून हवी असते. आणि दुसरा नियम असा आहे परिक्रमेचा की सूर्योदयानंतर ती सुरू करावी आणि सूर्यास्ताच्या अगोदर ती संपवावी. त्यामुळे आम्ही सुरुवात करायचो की कुठे आपल्याला आता आज निवास करायचा आहे त्याची चौकशी करून त्याप्रमाणे आम्हाला थांबावं लागायचं. त्यामुळे त्या प्रकारे मग ते अंतर ठरायचं की आम्ही किती अंतर जाऊ शकतोय.
1: अच्छा, किती दिवसाची ही परिक्रमा तुमची होती जयश्रीताई, काय सांगाल?
2: परिक्रमेसाठी आम्ही साधारण 34 दिवस आधीच धरले होते.
1: अच्छा.
2: तसे 45 दिवस म्हणलं होतं, पण 30 ते 35 दिवसात आपण पूर्ण करावी.
1: अच्छा.
2: हा निश्चय करूनच गेलो होतो. तिथले रस्ते माहिती नव्हते आम्हाला, पुढं जायचं गाव कुठं राहायचंय ते आधी आम्ही चौकशी करायचो. पण किती चौकशी केली तर 50-100 किलोमीटर मधले जे रस्ते ते रस्ते कसे आहेत, चढ किती आहे, उतार किती आहे, हे आपल्याला माहीत नसतं.
1: बरोबर.
2: त्याच्यामुळे कधी 60 किलोमीटर, कधी 70 किलोमीटर, कधी कधी मग 100 किलोमीटर अशी डेली सायकल चालवावी लागायची आम्हाला.
1: अच्छा. पण मग अशा रस्त्याने जाताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले का रस्त्यात, किंवा सायकल बंद पडली, सायकल रिपेअर करायला लागली, अशा काही गोष्टी घडल्या का?
2: पहिल्यांदा आम्ही 3र्या किंवा 4र्या दिवशीच माझी सायकल पंक्चर झाली. रुद्रकुंड मध्ये आम्ही गेलो, गेलो मस्तपैकी सकाळी 9-9:30 तिथं पोहोचलो. तिथल्या मैयाने आम्हाला गरम गरम भाजी पोळी खायचा आग्रह केला. तिथलं जेवण झालं आमचं, म्हणजे भोजन म्हणू आपण, आणि पायऱ्या उतरून दोघी खाली आलो. बघते मी तर माझ्या सायकलचा पुढचा टायर बसलेलं, म्हणजे ते पंक्चर होते. काय करू काय करू, मला येतं सगळं पंक्चर वगैरे करता. म्हणलं आता आपण आधी हवा भरू. हवा भरली त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघी बलबला कुंडपर्यंत सायकलवर गेलो. तोपर्यंत काय हवा नाही गेली. म्हणलं नको आता ह्याच्या पुढं जायचं तर पंक्चर काढू. मग मी स्वतः सगळं ते सायकलचं किट बाहेर काढलं. तेवढ्यात आम्ही ट्यूब बाहेर काढली तर तिथे एक महाराज होते, ते गाडीतून आम्हाला त्याच्या आधी कुठं तर भेटलेले होते. ते म्हणले तुम्ही काय करताय? म्हणलं माझी सायकल पंक्चर झाली आणि पंक्चर काढतीये. तर तुम्हाला येतं का? तर हो म्हणे मला येतं, पण तुम्ही नका करू तर मी करून देतो. मग त्यांनी तिथं ते मी फक्त चाक काढलेलं होतं, ट्यूब बाहेर काढलेली होती. म्हणे थांबा मी करून देतो. आणि त्यांनी 5 मिनिटात ती माझं सायकलचं पंक्चर काढून मला टायरला सगळं ओके करून सायकल ताब्यात दिली. तो पहिला अनुभव होता मला.
1: पण म्हणजे तुम्ही तयारीनिशी गेला होता की मी पंक्चर झालं तरी काढू शकते, तुम्ही ती तसं शिकून गेलेला होता. हे मला तर तुम्हाला काय, तुमचा काय अनुभव आहे?
3: आम्ही हे सगळं शिकून गेलो होतो की जे कमीत कमी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या करता आल्या पाहिजे सायकलच्या. ते शिकण्यासाठी आमच्या जवळच एक सायकल रिपेअर करण्यात त्यांच्या इथे जाऊन

0: बसून मी शिकून घेतलं आणि आवश्यक ते पंक्चर काढण्याचं किंवा ॲलन की किंवा जे आपल्याला आवश्यक सामान आहे ते आमच्या दोघींकडे आम्ही विभागून घेतलेलंच होतो. खरं तर मला नर्मदा मैयाची अशी कृपा की माझी सायकल 33 दिवसात एकदाही पंक्चर झाली नाही आणि त्याचं प्रेशर पण मेंटेन राहिलं होतं. आम्ही दोघींनी एक एक सायकलचा पंप घेतला होता, आम्ही पण त्यात हवा भरत होतो आणि कधीतरी वाटेतही आम्हाला हवा भरून घेता येत होती. फक्त एकदा मात्र असं झालं की समोरून उलटीकडून ट्रक अगदी रॉंग साईडनी आला आणि मी त्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या साईडला सायकल पडली पण मी पडले नाही.
1: अच्छा.
0: आणि सायकल पडल्यानंतर त्याचा जो बेल्ट होता तो सगळा अडकला त्याच्यामध्ये आणि मग ती सायकल काही हलवता येईना. पण नर्मदा मैयाचीच अशी योजना असावी की नुकतंच आमच्या इथून एक मोटरसायकलवर पुढे गेले होते आणि त्यांनी मला नुकतंच सांगितलं की तुम्हाला काही लागलं तर माझा नंबर ठेवा आणि काही लागलं तर फोन करा.
1: अरे
0: खरोखर ही पुढे होती पण मला आधी त्यांचंच नाव सुचलं आणि मी त्यांना पहिल्यांदा पटकन फोन केला. ते 15 किलोमीटर पुढे गेले होते पण ते परत आले मागे आणि ते आले आणि त्यांनी मदत केली. काही सायकलला सुद्धा काही तसं झालेलं नव्हतं आणि मग आम्ही ती सायकल घेऊन आम्ही पुढे तिथनं निघू शकलो.
1: वा छान. ह्या वयात नर्मदा परिक्रमा करायची, ती पण सायकलवरनं करायची आणि अजून एक की तुम्ही दोघींनी आपापलं सामान पण बरोबर घेतलं होतं सायकलवरनं. काय काय बरोबर घेऊन गेला होता तुम्ही म्हणजे तिथे?
0: हे सामान म्हणजे आम्ही अगदी कमीत कमी सामान ठेवलं होतं जवळ. सायकलसाठी लागणारं आवश्यक ते सामान तर होतंच, त्याचं जे काही ओझ 2 ट्यूब होत्या ठेवलेल्या आणि आमच्यासाठी म्हणजे एक कपडे आम्ही घालायचो, एक कपडे बॅगेत आणि एक जर्सी, थोडा वॉर्म जर्सी की कारण थंडीचे दिवस होते, स्लीपिंग बॅग आणि एक तिथे आश्रमामध्ये नियम असा असतो की पांढरे कपडे वापरावेत तर आम्ही पांढरे कपड्याचा सेट जो आम्ही तिथे आश्रमात गेल्यानंतर आवर्जून घालायचो तो एक ठेवला होता आणि बाकी इतर आपलं छोटं जे काही आवश्यक तेवढ्या गोष्टी एवढंच आम्ही ठेवलं होतं. खाण्याचं काहीच ओझं ठेवलं नव्हतं आणि पाण्याची एक बाटली असायची बरोबर, एवढं ओझं सायकलवर आमचं कायम असायचं. पण हे खूप कमीत कमी सामान ठेवण्यामुळेच आम्हाला ते खूप सोयीस्कर झालं आणि मग ते रोज कपडे धुवायचे, दुपारच्या वेळेला कुठे थांबलो होते तिथे वाळवायचे.
1: मग तुम्ही दिवसभर प्रवास करताना सकाळी आणि संध्याकाळी करायचा, दुपारी थांबायचा कुठेतरी?
0: दुपारी आम्ही थांबायचो, थोडा वेळ थांबायचो मध्ये मध्ये किंवा जसं ऊन वाटतंय त्याप्रमाणे थोडं थांबायचो, विश्रांती पण व्हायची आणि थोडी एनर्जी वाटली की परत त्याच्यानंतर
1: सुरू करायची.
0: सुरुवात एक आपल्याला यात लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला हे रोज करायचंय, म्हणजे 1-2 दिवसाचं नाहीये, त्यामुळे तेवढी आपली एनर्जी मॅनेज करत
1: बरोबर
0: आणि तिथला विचार करतच आपल्याला हे करायचं आहे.
1: तुम्ही जेव्हा दोघी जणी सायकलवरनं दोघीच जणी ह्या वयात प्रवास करतायत, त्या नर्मदा वासियांचं त्यांची काय रिएक्शन असायची?
0: त्यांची रिएक्शन म्हणजे खरं तर आम्हाला खूपच सगळ्यांनी सन्मानाने किंवा कौतुकाने सगळ्या ठिकाणी स्वागत केलं. रस्त्याने आम्ही जात असताना आम्ही दिसलो की नर्मदे हर असा आवाज देऊन चौकशी व्हायची, आमच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी आतुरता असायची. आता एके ठिकाणी आम्ही जात असताना त्यांनी आम्हाला त्यांच्या आश्रमामध्ये नेण्यासाठी आमच्या बरोबरच बाईकवर ते आले आणि नेण्याची त्यांची इच्छा होती आणि त्याच आधी आम्ही थोड्या मागेपुढे असल्यामुळे तिथल्या स्थानिक एका राजपूत यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्याच घरी निवासाला या. मग तिथे अगदी त्यांच्यात असं झालं की दोघांनाही आम्ही जायला हवं होतं त्यांच्या इथे, पण मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता यांनाही सांगितलेलं आहे तर आम्ही मग निवासासाठी राजपूतांकडे गेलो आणि आश्रमामध्ये आम्ही प्रसादासाठी गेलो. तिथे ते आमची अगदी वाट बघत होते आणि आम्हाला मग आतमध्ये गेल्यानंतर अगदी गरम गरम स्वयंपाक त्यांनी तयार ठेवला होता. असंच पूर्वा या ठिकाणी जात असताना सूर्यकुंड आहे तिथे, तिथे एक स्टेट बँकेचे आणि ते आमचे म्हणजे बँकर्स असल्यामुळे जास्त छान गप्पाही झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कारमधनं जाता जाता विचारलं की तुम्हाला आता इथे कुठे थांबायचंय, तर आम्ही सांगितलं आम्हाला इथे पुरे पूर्वा गावात, तर ते म्हणजे तुम्ही माझ्यावर बचाला असं आम्ही त्यांच्या मागे गेलो कारच्या मागे आणि मग जात त्यांनी त्यांना त्यांच्या घरीच आम्हाला नेलं. इतकं त्यांनी आनंदाने आमचं स्वागत केलं आणि त्यांनी छान गाजर हलवा वगैरे केलेला होता. एके ठिकाणी जाताना त्या गेलो आणि त्या गावात इथे पुरीवाले हे राजू पुरीवाले भैया तिथे तुम्ही जा म्हणे, मग त्या गावात आम्ही गेलो. तिथे मी नुकतंच तिला म्हणलं होतं की इथे शेळ्या वगैरे पण आपण कधी शेळीचं दूध नाही प्यायलो, तर तिथे गेलो आणि ते आम्हाला म्हणले की आम्ही तुम्हाला शेळीचं दूध काढून देऊ. आणि सगळ्या ठिकाणी गेलो की पहिलं म्हणजे चहा आणि त्यांनी चहा विचारला की ही आधी माझ्याकडे बघायची, कारण ती एकदम खुश पहिला चहा मिळणार म्हणल्यानंतर.
2: चहावर माझं जास्त प्रेम आहे.
0: आणि मग तिथे गेलो आणि ते इतकं साधं घर होतं त्यांचं, पण इतके सेवाभावाने सगळे घरातले, त्यांची आई, त्यांची मुलं सगळेजण अगदी लगेच आले, त्यांनी सेवाभावाने आमच्यासाठी सगळं

0: तयारी वगैरे केली.
1: छान.
0: तर हा अनुभव प्रत्येक ठिकाणी, एका ठिकाणी तर एक मैया आम्हाला भेटल्या, तर त्या म्हणल्या की नाही नाही चाय लेके जाओ, काली चाय आहे, काली म्हणलं ठीक आहे आम्ही घेऊ. ते आपल्याकडून ही सेवा म्हणून, कारण त्या भागात कुठे तुम्हाला चहा मिळणार नाही तर आम्ही इथे तुम्ही चहा नक्की घेऊन जा असा त्यांचा आग्रह होता. तुमचा मनातला भाव महत्वाचा
1: खूप.
0: आणि म्हणूनच हा जो भाव आहे, आणि मला असं वाटतं की त्यामुळेच परिक्रमावासी सुद्धा

0: असं वाटतं की त्यामुळेच परिक्रमावासी सुद्धा अगदी निश्चिंतपणे ही परिक्रमा करू शकतात. कुठेही आपण जाऊ तर त्यांचा शब्द असायचं की चिंता मत करो मैया आहे, आप निश्चिंत रहो मैया.
1: विश्वास मैयावरचा होता तो अनुभव. छान आले किंवा अतिथी म्हणून तुमचं स्वागत झालं. पण एक स्त्री म्हणून तुम्हाला कधी कुठे भीती वाटली किंवा कधी तणाव आला किंवा कधी नकोसं वाटलं किंवा सायकलवर न जायचंय पण का आलो असं कधी काही वाटलं का?
2: सायकलने परिक्रमा करायची हा विचार केल्यामुळं पूर्ण परिक्रमा करायची हा एकच विचार होता. मैयाच्या किनाऱ्यावरून आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा आम्ही दोघीच स्त्री आहोत महिला आहोत असं भीती वाटायचं कारणच नव्हतं. कारण तिथं गेल्यानंतर एक एक एक दिवस जसा जाईल तसं तसं लक्षात आलं इथं जरी एकट्या स्त्रीने जरी परिक्रमा केली इथं ती सुरक्षित आहे. जेव्हा एक स्त्री म्हणून तिथं परिक्रमा करते मैयाची तेव्हा ती नर्मदा मैया आहे हेच तिथल्या लहान मुलापासून एकदम वयस्कर माणसांपर्यंत एकच भावना असते. त्याच्यामुळे आम्ही सायकलवर केली किंवा चालत केली काही केलं असतं तर ती तिथं सुरक्षित आहे आणि आम्हाला काही भीती असं काही वाटलं नाही. कारण निश्चित मनाने एक मनाने दोघींनी निश्चय केला होता की आपल्याला दोघींना परिक्रमा पूर्ण करायची. पण सायकल पडली आम्ही दोघी पडलो किंवा आम्ही आजारी पडलो असे काही अनुभव आले नाहीत. पूर्ण सगळे एकदम चांगले अनुभव होते. महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही दोघी सायकल चालवतो ना आमच्या दोघींची वय 60 पेक्षा जास्त आहेत त्यामुळे 34 दिवस आमचे जिथं जाईल तिथं आम्हाला स्वागत झालं. लखना 2 मध्ये आम्ही गेलो संध्याकाळचे 6:30-7:30 आसपास पोहोचलो असेल तर राम मंदिरात आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. खूप सुंदर मंदिर होतं आतमध्ये गेलो तर आम्ही दोघी आमचं एवढं वय आहे तर आम्हाला स्पेशल रूम दिली त्यांनी तिथे जिथे तेव्हा आमच्या बरोबर आम्हाला काय करावं लागायचं की आमच्या सायकलची काळजी करावी लागायची.
1: बरोबर.
2: कारण ती आम्हाला घेऊन जाते त्यामुळे सायकलची काळजी करावी लागायची. जिथं जिथं होतो तिथं तिथं आम्ही रूम असेल किंवा काय असेल तर पहिल्यांदा आम्ही आराम पाहिजे असं नाही. आम्हाला पहिल्यांदा आमची सायकल कुठे सुरक्षित ठेवता येईल आणि कसं होतं लोकांना आमच्या सायकली स्पेशल होत्या त्याचे ब्रेक त्याचे गिअर. मोठ्या मोठ्या वयस्कर लोकांना पण असं वाटायचं की याची किंमत किती आहे ही कुठून आणली तुम्ही काय म्हणजे आमची सगळी पूर्ण चौकशी आली करायची तुम्ही कुठून आलात तुमचं वय काय आहे तुम्ही पूर्ण परिक्रमा करणार आहात का. त्याच्या आधी काय झालं अंधार थोडासा अंधारच पडला. 4-5 मुलं होते एकदम तरुण त्यांनी आम्हाला थांबवलं की तुम्ही म्हणे एवढं वय आहे सायकल चालवताय तर थोडं फोटो काढू म्हणे आम्ही तुमच्या बरोबर. तर म्हणलं बाबा फोटो काढेपर्यंत आम्हाला जे पुढचं 5 किलोमीटर अंतर आहे तिथं अंधार पडेल तर आमच्या मागं तुम्हाला गाडी घेऊन यावं लागेल. 4-व्हीलर होती. हो चालेल म्हणले ते 5-7 जणांनी आमच्या सोबत फोटो काढले आणि त्यांचं त्यांनी ते वचन पण पाळलं आम्हाला पुढे जाईपर्यंत आमच्या मागणं
1: मदत केली.
2: लाईट पूर्ण लावून आमच्या पुढेपर्यंत गेले कारण तिथं कसं 6-6:30 वाजले की कम्प्लीट अंधार होत. तिथं गेलो तर त्या मैया होत्या ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता त्या मैया आमच्या दरवाजातच वाटच बघत होत्या दोघींची. आमची सायकल त्यांच्या मुलांनी चात नेली आणि आमच्या दोघींचे पाय धू आमच्या गळ्यात माळ घाल इतकं भव्य स्वागत केलं त्यांनी गेल्यानंतर. असं वाटायचं की आपण खरोखर मैया आहोत का एवढं वाटायचं. कारण प्रत्येक वेळी जे अनुभव आहेत ते आणखी मोठे व्हायचे.
1: खूप छान आपला हा प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेचा सायकलवरनं तुम्ही केलेल्या. तर एक छोटंसं गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: पुन्हा एकदा मैत्रिणींनो स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तर हेमलताताई, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अशी प्रदक्षिणा करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरातनं किंवा मित्रमैत्रिणींमधनं काय रिएक्शन आली?
1: माझ्या घरातून मदत, म्हणजे मला कोणाचा विरोध होण्याचा काही असा प्रश्न नव्हता. माझ्या मुलांनी एव्हरेस्ट कांचनजंगा मनासलू शिखर सर केलेली आहे. मुलगी पण स्विमिंग गोल्ड मेडालिस्ट आहे. जावई पण माझे कॉम्रेड्स आयर्नमॅन वगैरे असे केलेले आहेत. असून पण ती पण मला नेहमी साथ असते. आणि आमची नातवंड छोटी आजीसाठी छान छान त्यांनी ग्रीटिंग्स तयार केली. आणि मात्र सांगितलं की लवकर यायचंय हाच पाठिंबा होता. आणि मित्रमंडळींचं त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं. वाटेतनं सुद्धा आम्ही कोणालाही कधी फोन केले तर लगेच आम्हाला तिथनं ते मार्गदर्शन करायचे. मध्ये अधिकाऱ्यांनी चौकशी पण केली कुठेपर्यंत चाललाय, कसं चाललंय वगैरे, काळजी घ्या. तर हा खूप मोठा पाठिंबा आम्हाला होता. हा पाठिंबा आणि हेच आपण म्हणतो की हे आपल्याला एक काठबळ असतं. आणि आमच्या गुरु महाराजांचे, स्वामी विवेकानंदांचे, मा शारदा आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद आमच्या बरोबर सदैव होते हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. तर ते अनुभव आपणच घेतो आणि ते आपल्यालाच अनुभव समजत असतात की ते कसे आपल्याला पुढे नेतात.
0: जयश्रीताई, तुम्ही काय सांगाल, काय कशा पद्धतीने घरच्यांची मदत तुम्हाला मिळाली किंवा घरच्यांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळालं की जेणेकरून एवढी मोठी छान कामगिरी हातनं घडली तुमच्या?
2: माझ्या घरच्यांचा, माझ्या मिस्टरांचा मला नेहमीच विरोध आहे सायकल चालवायला, कारण ते पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत. ते म्हणतात की साध्या स्कूटरला कुणी विचारत नाही तर तुझी सायकल कुठं काय, त्यामुळे ते नेहमीच मला विरोध करतात. नको म्हणतात सायकल चालू वगैरे. पण माझी मुलगी, जी माझी महत्वाची सपोर्टर आहे, आणि माझा मुलगा, हे दोघं माझ्या पाठीशी सतत असतात. दोघं पण सायकल चालवतात, पण सपोर्टर जास्त माझी मुलगी आहे की जे काही करेल त्याला सपोर्ट कर.
0: खूपच छान. तुमची हॉबी किंवा तुमचा छंद म्हणून सायकल चालवायची ही एक तर गोष्ट होतीच, पण त्याबरोबरच निसर्गाचा समतोल साधणं किंवा प्रदूषण जे होतं याच्यावर अटकाव करणं, त्याच्याबद्दल तिथे काही जनजागृती केली का तुम्ही?
1: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण आधी आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली, संकल्प करणे, नंतर परिक्रमा सुरू करणे, नंतर आश्रमातला सहवास, हे सगळं होता होता मग आमचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष जायला लागलं. आणि प्रामुख्याने लक्ष गेलं ते तिथला वाढणारा प्लास्टिकचा आणि सर्वच कचरा.
0: अच्छा.
1: तर हा जो कचरा आहे हा खरोखर किती घातक ठरू शकतो पर्यावरणाला, याची मला वाटतं तिथे फारशी जनजागृती नाहीये किंवा ती होणं आवश्यक आहे.
0: अच्छा.
1: तर ह्याची खूप जाणीव झाली. आम्ही अनेक ठिकाणी त्यांना आधी सांगायचो की तुम्ही आधी डस्टबिन ठेवा इथे, आमच्या समोर म्हणायचो की आत्ता ठेवा. तर मग तेव्हा ते ठेवायचे. आणि इथे हा कचरा जो निर्माण होतोय त्याला कारणीभूत परिक्रमावासीच जास्त आहेत असं मला वाटलं. कारण आम्ही असंही कित्येक वेळा पाहिलं की परिक्रमावासी चालत असताना, जात असताना सुद्धा सहज प्लास्टिक वाटेत फेकून देतात. हा जो जनजागृतीचा भाग आहे की हा आपल्याला स्वतःला स्वयंशिस्तीचा जो भाग आहे तर तो प्रत्येकाने थोडा स्वीकारायला हवाय.
0: बरोबर.
1: आपली जबाबदारी ओळखायला हवी की कमीत कमी हा कचरा मी जिथे निवासी आहे तिथेपर्यंत नेऊन तिथे टाकीन, किंवा तिथल्या केंद्रांमध्ये सुद्धा तिथे ते सहज आम्हाला प्लास्टिक, म्हणजे कागदी ग्लास आणि प्लास्टिक प्लेट वगैरे, प्लास्टिक चमचे असं देत होते. आणि आम्ही तर स्वतः, म्हणजे आम्ही आता सायकलिंग करतो म्हणजे इथे परिक्रमेत नाही, केव्हाही जाताना आमच्या बरोबर सदैव एक कप स्टीलचा चमचा आणि स्टीलची प्लेट असते. आम्ही तेच वापरतो कारण आपण जितके दिवस जाऊ गुणिले 3 किंवा 4 एवढे आपण ग्लास किंवा ते प्रदूषण वाढवण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्या दृष्टीने पण आम्ही मग तिथल्या स्थानिक लोकांशी, युवकांशी बोलत होतो. तर मग तिथे आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही

0: हे असे ग्लास आणि चमचे आणि प्लेट जे ठेवतात त्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्टीलचे जर ठेवले तर खरं तर ह्याच्यापेक्षा त्याला खर्च कमी येईल. तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, तुमच्याकडे चूल पेटवली जाते, रोजची राख आहे भरपूर, तुम्हाला त्या राखेने घासून स्टीलची भांडी परत वापरता येते. तर तुम्ही हे तिथे करा आणि तुम्ही इतरांनाही सांगा असं आम्ही तिथे सांगायचो. आणि असं विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यातला हा भाग असा की हे सांगितल्यानंतर आम्हाला काही लोकांनी मेसेजही पाठवले की आम्ही हा बदल केला.
1: अरे
0: काहींनी फोटो पाठवले, मग त्यापुढे आम्ही त्यांना परत हे सांगितलं की आता हे तुमचंच पुढे काम आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या केंद्रांवर पण तुम्ही हे सांगा आणि हा बदल त्यांना सुद्धा तुम्ही करायला अवश्य सांगा.
1: केवढा अभिमान वाटला असेल.
0: खूप अभिमान वाटला आणि असं वाटलं की आपला हा एक छोटासा प्रयत्न पण तो कोणीतरी ऐकला आणि आचरणात आणला. कारण काय व्हायचं, सुरुवातीला असं लक्षात आलं की आम्ही त्यांना प्रदूषण आणि पोल्युशन किंवा कचरा होतोय स्वच्छता हे सांगितल्यावर फारसं लक्षात नाही आलं. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायचो की आप मैया की सेवा कर रहे और मैया की सेवा का ये भाग है की मैया गंदी नाही होनी चाहिए, तर ह्यामुळे काय होणार आहे की पुढे प्रदूषण वाढेल, इथे कचरा वाढेल, सगळी अस्वच्छता पसरेल आणि मग तो मैयाला त्याच्यातनं होणारा जो त्रास आहे तर ही तुमची सेवा त्याच्यातनं घडणार नाही.
1: बरोबर.
0: हे मात्र त्यांना मनोमन तिथे पटायचं, त्यांच्या चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं लगेच ते आम्हाला प्रकर्षाने जाणवायचं.
1: मैयावरचं प्रेम ते बहुतेक करायला भाग पडलं,
0: भाग पडत होतं. आणि असं हळूहळू ते करू शकतील बदल. त्यामुळे असं वाटतं की यापुढे आम्ही जर कधी तिथे गेलो आणि तिथे जाऊन सेवा करायची जर आम्हाला संधी मिळाली तर ही सेवा करणं जास्त महत्वाचं ठरेल.
1: मी नर्मदा परिक्रमा केली ह्याचं कृतकृत्य किंवा कृतार्थता वाटली की असा अनुभव काही आहे का?
0: आम्ही परिक्रमा सुरू करताना आम्हाला एका परिक्रमावासींनी सांगितलं होतं की परिक्रमा में भिक्षा करना ये बहुत महत्वपूर्ण बात आहे, आपण भिक्षा केली पाहिजे कुठेतरी. तर ते नंतर खरं तर आमच्या काही एवढं लक्षात नव्हतं राहिलं. पण साधारणपणे आम्ही ज्या वेळेला तट परिवर्तन केलं आणि पुढे जात असताना एके ठिकाणी आम्ही असं सकाळी ठरवलं की आता आपण आज थोडस कुठेतरी हॉटेलमध्ये दाल खिचडी थोडंसं खाऊन पुढे जाऊ, कारण तिथे बऱ्याच अंतरावर कुठे आश्रम दिसत नव्हते. असं ठरवून आम्ही निघालो आणि खरोखर जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर आम्ही गेलो असू आणि त्या हायवे होता, आजूबाजूला हॉटेल दिसत होती पण कुठेच आम्हाला काहीच मिळालं नाही.
1: बर.
0: आणि मग शेवटी असं की आमच्याकडं पाणी संपलं आणि खाणं तर काही बरोबर आम्ही ठेवायचं नाहीच, पण कुठे आश्रमही म्हणजे अन्नक्षेत्र तिथे म्हणतात की जिथे परिक्रमावासींची सोय केली जाते, तर तेही कुठे मिळालं नाही आम्हाला. 12-12:30 होऊन गेले होते. शेवटी आम्ही एका घरापाशी थांबलो आणि सहजच आमच्या तोंडून आलं की तिथे काही आम्हाला मिळेल का खायला.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी इतकं मनापासून लगेच दार उघडलं आणि ते म्हणले नाही आई आई आप अंदर आई. आम्ही आत गेलो आणि त्यांनी लगेच तिथे खाट वगैरे घातली विश्रांतीसाठी. त्यांनी आम्हाला खिचडी केली, इतकी सुंदर मऊ खिचडी. आणि त्यांनी सांगितलं हे आमचं आत्ताच घरचं तूप काढलेलं आहे, तर ते तूप आणि घरचं त्यांचं लोणचं त्याच्याबरोबर वाढलं. इतकं त्यांनी मनापासून आम्हाला ते वाढलं. आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो, तर आम्ही म्हणलं की खरंच आम्हाला तुम्ही इतकं सुंदर दिलत की आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला आम्हाला इतकं छान इथे
1: स्वागत
0: होईल, इतकं आम्ही इतकं छान जेवू इथे. पुढची गोष्ट विशेष अशी की त्या मैया म्हणल्या की मैया आम्ही इथे परिक्रमा मार्गावर राहतो पण हा पहिलाच प्रसंग आहे की आम्ही कोणाला तरी असं जेवण दिले. इथे आम्ही शिधा म्हणून कधीतरी देतो केंद्रावर वगैरे इथल्या, पण आम्ही असं स्वयंपाक करून वाढले अशी पहिलीच वेळ आलेली. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे आलात ते आम्हाला मैयाच आल्यासारखी वाटतीये. तुम्ही आज आलात आणि आम्ही हे तुम्हाला स्वयंपाक केला आणि तुम्ही इथनं आमच्याकडनं जेवून निघताय, तर ह्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. त्यावेळेला एकदम आठवलं की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही भिक्षा करणं, भिक्षा करण्यामध्ये तुम्ही तुमच्या अहंकाराला पण छेद देता आणि तिथे तुम्ही विनम्र होता. आणि मग तिथनं आम्ही बाहेर पडलो आणि थोडस पुढे गेलो, एक 2-4 किलोमीटर असे आणि तिथे अन्नक्षेत्र होतं. खरं तर
2: सकाळी आम्ही ठरवलं होतं की आज आपण आहे ना खूप दिवस झालं म्हटलं डाळ भात खाल्ला नाही आणि आज आपण साजूक तुपाची बाटली विकत घेऊ. म्हणजे म्हणतात ना मैया भिक्षाची मागायला लावलीच आम्हाला, पण जी इच्छा होती आमची दोघींची
1: ती पूर्ण केली,
2: ती तिने पूर्ण केली. मस्त गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर साजूक तूप ते तिने आम्हाला तिथं खायला घातलं.
1: छान.
0: आणखीन आठवण सांगायची म्हणजे आम्हाला जे वेगवेगळे साधू भेटले तर त्यातून पण आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. सुरुवातीलाच आम्ही पहिल्या दिवशी लेपाला नर्मदालायला जिथे गेलो

0: नर्मदालय हे भारती ठाकूरांनी केलेलं आहे आणि तिथे रामकृष्ण परमहंस आणि माताजी आणि स्वामीजींच्या त्यांना जशा मूर्ती मिळाल्या तिथे त्यांनी ते मंदिर उभारलं होतं. तर आम्ही त्यांच्याकडे त्या दिवशी मुक्कामी होतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून जो गमछा घेऊन निघालो तर तोच आम्हाला पूर्ण परिक्रमेमध्ये अगदी आवश्यकही होता आणि त्याचा आम्हाला उपयोग होत होता. तिथलं जे जंगल आहे
1: तिथले आदिवासी
0: त्यांच्या मुलांसाठी त्यांनी तिथे सहनिवास बांधलाय. अगदी 4 वर्षापासून जवळजवळ 250-300 मुलं राहतात. 4 वर्षापासून मोठ्या मुलांपर्यंत ते एकमेकांच्या सहकार्यांनी तिथे राहतात आणि ते आम्हाला तिथे त्यांच्याकडे मिळालं. वाटेत पण आम्हाला काशीचे एक डॉक्टर होते, त्यांनी फिलॉसॉफीतलं डॉक्टर केलेलं आहे आणि ते संन्यासी आहेत. त्यांनी पण आमचा एक छोटा इंटरव्ह्यू घेतला आणि नारी शक्ती आणि शिव आणि शक्ती हे कसं आहे एक रूप आहे आणि त्याच्याच प्रेरणेने तुम्ही कसं हे करताय परिक्रमा असं त्यांचं छान त्यांनी आमच्याकडून छोटासा इंटरव्ह्यू असा घेतला होता. त्याच्यानंतर आणखीन एक नेमावर ला खूप इच्छा होती जाण्याची आणि बरोबर आम्ही त्या तिथे गेलो त्या दिवशी. तर तिथे पण जे विठ्ठल महाराज होते त्यांच्या इथला तो आश्रम आणि तिथे विशेषतः म्हणजे तिथे बलोपासना होती. तर आम्ही म्हणलं की आम्ही पहिल्यांदाच आश्रमामध्ये आणि बलोपासनेला एवढं महत्व आहे हे पाहतोय आणि खूप दिवसांनी आम्हाला तिथे रामदास स्वामींच्या सवाया मनाचे श्लोक भजनं सगळं ऐकायला मिळालं. दादा भगवान हे जे परिक्रमा करतात तर ते फक्त वायू आणि जल म्हणजे फक्त नर्मदा मैयाचं पाणी पिऊन आणि हवा त्याच्यावरती ते करतात. रोज 20-25 किलोमीटरचा टप्पा ते पार करतात अत्यंत उत्साही. जवळजवळ 2000 दिवस झाले ते अशा याच्यावरती राहिलेले आहेत. झाल्यानंतर सुद्धा त्यांचं त्यापुढे प्रवचन असतं, नामजप असतो. तर हे खूप आश्चर्यचकित करणार होतं त्या ठिकाणी मिळालं. डोंगरगावला पण आम्ही जिथे गेलो तिथे पण खूप छान आश्रम असं अगदी मैयाच्या किनारी फक्त आश्रम आणि गोशाला आहे तिथे आणि स्वच्छ शिस्तीत असलेला असा छोटाच पण सुंदर आश्रम होता आणि दिवस रात्र ते गस्त घालत असतात महाराज तिथले आणि ते लक्ष ठेवत असतात की कुठली शापदांचा त्रास होऊ नये कोणी किंवा इतरांनी पण व्यवस्थित तिथे राहावं. तर असे काही काही साधूंचे सहवास. सिनोरला एक सुंदर आश्रम होता, ती एक आठवण सांगण्यासारखी. पहिलाच तो आम्हाला मिळाला मैयाच्या किनारी असलेला आश्रम आणि तिथे आम्ही राहिलो. तिथे संध्याकाळी मैयाची सुंदर आरती होते. तिथले जे पटेल दाम्पत्य आहे तर ते खूप सेवाभावाने तिथे काम करतात. आम्हाला नर्मदा स्नानासाठी सकाळी जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी गेलो, थोडं उजाडत असताना गेलो आणि स्नान करून येत असताना पाण्यात अशी हालचाल दिसली आम्हाला. तर आधी असं वाटलं की मासे असतील पण मासे नव्हते. घाट चढून आम्ही वर आलो आणि मग तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे मगरी आहे, मगरमैया. मगरमैया म्हणजे
1: नर्मदा मैयाचं
0: वाहन आहे. तर त्यामुळे ते त्या इथे आहेत पण ती परिक्रमावासींना कुठेही त्रास होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तिथे सगळ्याला खूप आदरपूर्वक म्हणजे स्त्रियांना मैया, पुरुषांना महाराज किंवा समुद्राला पण समुद्र नाही समुद्र महाराज म्हणतात ते.
2: अच्छा.
0: मगरला पण मगर मैया, त्यांच्यातलं ईश्वरी रूप ते बघतात.
2: खूप सुंदर आपली ही मुलाखत किंवा हा प्रवास चालू आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढे जाऊयात. पुन्हा एकदा मैत्रिणींना स्वागत आपल्या सगळ्यांचं आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तुम्ही ही जी परिक्रमा करायची ठरवली यामध्ये तुम्हाला कोणत्या संस्थांची वगैरे काही मदत घ्यायला लागली का किंवा अशा काही संस्था काही मदत करतात का?
0: प्रत्येक ठिकाणी जे आश्रम आहेत मंदिर आहेत त्यांचा परिक्रमावासींसाठी हा संघ एक त्यांनी केलेला पण आहे की ज्यामुळे तुम्हाला काही काही ठिकाणचे फोन नंबर किंवा पत्ता मार्ग समजतो. तर हे प्रत्येक ठिकाणी आहेच. स्थानिक डॉक्टरांची पण लिस्ट वगैरे आहे, फोन नंबर आहेत. ते परिक्रमा करणारे पायी आहेत, सायकल आहे, मोटरसायकलवर कार घेऊन येणारे किंवा बस येणारे, या सगळ्यांसाठीच इथून सेवा दिली जाते.
1: बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही असे छोटे छोटे पुस्तक मिळाले की त्याच्यावर पुढे आश्रम कुठं कुठं आहे.
2: अच्छा.
1: मार्गदर्शन पाम्पलेट दिले त्यांनी आम्हाला किंवा पुढे कुठं जाणार चौकशी करून आधीच पुढे राहण्याची सोय. अच्छा.
2: म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीनी आधी काही तयारी नसली डायरेक्ट जायचं ठरवलं तरी सुद्धा त्यांची सगळी सोय सगळ्या प्रकारची होऊ शकते आणि असा सायकल प्रवास वगैरे करायचा असेल तर अजूनच मजा येत असेल. एक वेगळा प्रश्न की वय झालं की स्वप्न संपतात असं आपण म्हणतो की आता काही वयानंतर बास आता

0: नको आता पुढे, झालं आयुष्यभर आपण खूप केलं वगैरे, अशा ह्याच्यात तुम्ही काहीतरी एक वेगळी छान कामगिरी करून दाखवलीत. आपल्या ह्या धाडसी प्रवासामुळे हा जो काही तुमच्यात बदल झाला किंवा तुमच्यात काही एक वेगळा कॉन्फिडन्स आला, तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना, आपल्या महिलांना काय संदेश द्याल, काय सांगाल ह्याच्याबद्दल?
1: खरं तर धाडसी हा प्रवास तुम्ही म्हणताय तो करण्यासाठी आपण त्या धाडसाची आधीपासूनच सर्व मराठा स्त्रियांनाची सवय असतेच की या स्वतः धाडसी किंवा स्वतःहून अनेक गोष्टी करतच असतात, त्यामुळे त्यांना फक्त अशा काही गोष्टींमधून त्यांनी जर ठरवलं की आपण या गोष्टी करायच्या आहेत तर त्या निश्चित करू शकतात. कारण आपण जर आपल्याकडे स्वतः आपल्याकडे लक्ष द्यायला आपल्याला स्वतःच लक्ष द्यावं लागतं, आणि जर का आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्याचा आनंद आपण घेणार आहोत आणि त्या आनंदातूनच आपण अध्यात्माकडे सुद्धा जाणार आहोत. हे एकमेकांशी जुळलेलं असं नातं एकमेकांचे आनंद आरोग्य आणि अध्यात्म.
0: तुम्ही काय सांगाल जयश्रीताई?
2: प्रत्येक स्त्रीकडे खरोखर धाडस असतंच, शारीरिक क्षमता आपली चांगली राहिली पाहिजे, शरीर चांगलं राहिलं पाहिजे. कारण कितीही पैसा असला आणि जर आपण आधू असू तर त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही आपल्याला. त्यामुळे स्वतःचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एकदम चांगलं राहण्यासाठी सायकलिंग, ट्रेकिंग एकदम बेस्ट आहे. सायकलिंग तर सगळ्यात बेस्ट, कारण मी स्वतः सायकल चालवते, म्हणजे मी सायकलचा सल्ला देणार.
0: अजून पुढे पुढचे काय प्लॅन आहेत का? पुढे सायकलवरनं पुढे जायचं असं काही विचार आहे का डोक्यात? दोघींकडनं नक्की आवडेल, कारण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला.
2: मी तर ठरवलेलं आहे की सायकल ही माझ्यासोबतच संपणार. आणि बरेच प्लॅन आहेत बाबा, बरेच प्लॅन आहेत. त्याच्यातला महत्वाचा माझा 4 वर्षापासून मी जो पहिल्यांदा विचार केला होता की मला हंपी बदामी करायचं, तो एक प्लॅन आहे की सायकलवरून हंपी बदामी करायचं. आणि एक श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर सायकलवर फिरायचे.
0: वा, तुम्ही काय सांगाल?
1: मी सायकलिंग सुरू केलं आणि त्याच्यातनं इतका आनंद मिळेल आणि इतक्या आपण राईड्स करू किंवा अशी नर्मदा परिक्रमा करू असं खरं तर कधीच वाटलं नव्हतं. सुरुवात केल्यानंतर आणि ते एक एक असं होत गेलं त्याच्यातनं असं वाटायला लागलं की आपण संपूर्ण भारताचं दर्शन या सायकलच्या माध्यमातून करायला हवं. कारण आपला भारतच इतका सुंदर आहे, समृद्ध आहे आणि त्याचं वेगवेगळी जी संस्कृती आहे, जो समाज आहे, तिथल्या ज्या भौगोलिक वेगवेगळ्या रचना आपल्याकडे आहेतच, पण त्या पाहण्यासाठी सायकलच्या माध्यमातून फिरायचंय. आपल्याकडे जो प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे, आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा जे आवाहन केलं आहे, तर ते सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण हे करू शकणार आहोत. त्याचा जर थोडा विचार केला आणि त्याची जर सवय केली आणि आपल्या तरुण मित्रांनी तरुण मैत्रिणी सुद्धा याचा जर थोडा विचार करून काही विशेष असा वेळ तुम्ही कामासाठी जाता, शाळा कॉलेजमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही कुठल्याही वाहनाची मदत घेऊनच जाणार आहात, पण ते वाहन मग सायकल जर ठरवलं आणि थोडा वेळ ठेवला तर एकीकडे तुमचा व्यायाम होईल, प्रदूषणाला सुद्धा आळा घालण्यासाठी मदत होईल, आणि तो व्यायाम होता होता त्यातनं मिळणारा आनंद हा ज्यावेळेला ते सायकलिंग करायला लागतील त्यावेळेला तो त्यांना नक्की कळेल.
2: सोबत पैशाची पण बचत, जो पेट्रोलला आपण पैसा वापरतो.
0: तुमच्याशी बोलताना आता असं जाणवत आहे की केवढा मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे या सायकल चालवल्यामुळे किंवा ही परिक्रमा केल्यामुळे जे समाधान तुम्हाला मिळालं तो आनंद तुमच्या प्रत्येक शब्दातनं जाणवतो आहे, तुमच्याकडे बघितल्यानंतर जाणवतो आहे. आणि पुढे सुद्धा तुम्ही जे काही ठरवलं आहे तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल ते नक्कीच पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आज तुम्ही दोघी इथे आलात, छान तुमचे विचार, तुमच्या सायकलबद्दलचं प्रेम आमच्याकडे व्यक्त केलं, तुमचे मनापासून आभार, खूप धन्यवाद.
1: आकाशवाणीचे खूप आभारी आहोत की ही संधी आम्हाला नर्मदा परिक्रमेनंतर आकाशवाणीवर इंटरव्ह्यू देण्याची संधीही मिळाली आणि त्याची योग्य दखलही घेतली गेली.
0: मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. मैत्रिणींनो, आता आपण ऐकलात वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांचा हा अतिशय सुंदर, आपल्याला प्रोत्साहन देणारा असा प्रवास. हा प्रवास ऐकल्यानंतर नक्कीच वाटतं की आपणही सायकलवर मस्त छान फिरून यावं.

0: वनिता मंडळ, या कार्यक्रमात आता ऐकूया शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडच्या स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण.
1: June 1674 या रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती होती. राज्याभिषेकाच्या घटनेकडे जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ इतिहासातील एक सोहळा नव्हता, तो स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दबलेल्या जनतेला स्वतःच्या राज्याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. रायगडावर उभे राहून दिलेली ही सार्वभौमत्वाची घोषणा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच शिवराज्याभिषेक हा केवळ भूतकाळातील गौरव नाही तर स्वातंत्र्य अस्मिता आणि राष्ट्राभिमानाचा अखंड जागता दीप आहे. आपण आजही बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटनांविषयी आजही लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहे. काळ लोटला, पिढ्या बदलल्या, तरी शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग नव्या अर्थाने उलगडत राहतो. अशाच तेजस्वी आणि ऐतिहासिक क्षणांपैकी एक म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. हा केवळ एक सोहळा नव्हता तर इतिहासाला कलाटणी देणारा निर्णायक टप्पा होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, पण त्या स्वराज्याकडे पाहण्याचा त्या काळातील प्रस्थापित सत्ताधीशांचा दृष्टिकोन वेगळाच होता. आदिलशाहीसाठी ते एका जागीरदाराचा मुलगा होते, तर युरोपियन सत्तांना मुघल साम्राज्यच प्रस्थापित वाटत होते. मुघल मनसबदार आणि आदिलशाही सरदारांच्या नजरेत शिवाजी महाराज अजूनही एक बंडखोरच होते. एवढेच नव्हे तर पुरंदराच्या तहावेळी मिर्झा राजा जयसिंग यांच्या दबावाखाली येऊन शिवाजी महाराजांना 9 वर्षाच्या संभाजी राजांना मुघल मनसबदार म्हणून पाठवावे लागले. यावरून त्या काळातील कठीण राजकीय वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. महाराजांनी दिलेली वतने, इनामे तसेच केलेले अनेक तह करार यांना कायदेशीर अधिष्ठान मिळवून देण्यासाठी राज्याभिषेक अपरिहार्य बनला होता. स्वराज्य हे केवळ प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले राज्य नसून ते अधिकृत आणि सार्वभौम आहे. ही घोषणा जगासमोर करण्याची वेळ आता आली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणी केली खरी, पण ती एका अशा काळात जेव्हा महाराष्ट्र 350 वर्षांच्या पारतंत्र्याच्या सावलीत होता. आदिलशहा किंवा कुतुबशहापेक्षा मराठ्यांची वाढती ताकद औरंगजेबाच्या मनात खटकत होती, त्याला अधिक धोकादायक भासत होती. शिवाजी महाराज ज्या सत्तेविरुद्ध उभे टाकले होते ती त्या काळातील सर्वाधिक सामर्थ्यशाली

सत्ता होती. शिवाय काही मराठे सरदार महाराजांच्या विरोधात उभे राहिले होते. अशा कठीण परिस्थितीत स्वराज्य ही संकल्पना केवळ राजकीय मर्यादेत न राहता ती एक व्यापक मानसिक क्रांती ठरली होती. शहाजान आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदूंवर केवळ धार्मिक अत्याचारच झाले नाही तर सामाजिक हानी सुद्धा खूप झाली होती. जिजिया कर, मंदिरांचा विध्वंस, जबरदस्तीचे धर्मांतरे, सामाजिक अपमान हे अखंड सुरू होते. औरंगजेबाने 9 एप्रिल 1669 रोजी मंदिर विध्वंसाचा हुकूम दिला तर 2 एप्रिल 1679 रोजी जिजिया कर पुन्हा लागू केला. महाराष्ट्रात वतनदारी व्यवस्था पूर्वीपासून रूढ होती. सुलतानांकडून मराठ्यांना वतने दिली जात आणि ती वंश परंपरागत चालत. एखादा वतनदार मृत्यू पावला की त्याचे वतन त्याच्या वारसाला मिळे. या व्यवस्थेमुळे अनेक मराठे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची सेवा करण्यातच धन्यता मानू लागले होते. सुलतान जेथे लढाईला पाठवेल तिथे जाऊन लढणे हेच त्यांचे कर्तव्य मानले जात होते. या वतनदारी आणि जागीरदारी व्यवस्थेमुळे मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण होण्याऐवजी स्पर्धा आणि वैर वाढत गेले. स्वतंत्र राज्य उभारण्याची महत्वाकांक्षा क्वचितच कोणामध्ये दिसून येत होती. इतिहासकार सर जतुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागील कारणांची चर्चा करताना काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. प्रत्यक्षात स्वतंत्र सत्ता उभारून 2 लाख सैन्य उभे करून आणि राज्यकारभार चालूनही शिवाजी महाराजांचा अधिकृत दर्जा मात्र सामान्य प्रजेप्रमाणे मानला जात होता. ही गोष्ट खूपच मानहानीकारक होती. यावरून असे लक्षात येते की शिवाजी महाराजांनी पराक्रम आणि कुशल राजकारणाच्या जोरावर स्वराज्य तर उभे केले होते, मात्र त्या स्वराज्याला टिकवण्यासाठी आणि त्याला अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी विधीपूर्वक राज्याभिषेक करणे अत्यंत गरजेचे बनले होते. आपण बघतो की राज्याभिषेकाची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. राज्याभिषेकाचं मूळ आपल्याला वेदकाळात आढळतात. अथर्ववेदातील सूक्ते, ऐतरीय ब्राह्मणातील वर्णने तसेच रामायण महाभारतातील उल्लेख यावरून राज्याभिषेक हा विधीपूर्वक आणि प्रतिष्ठेचा सोहळा असल्याचे त्या काळात मानले जात असे. रामाचा राज्याभिषेक असो वा युधिष्ठिराचा, या विधीला नेहमीच धार्मिक आणि राजकीय अधिष्ठान लाभलेले दिसून येते. सम्राट अशोकानेही कलिंग विजयानंतर राज्याभिषेक करून आपली सत्ता अधिकृत केली होती. हा राज्याभिषेक परंपरेचा इतिहास आपण पाहत आलेलो आहोत. राज्याभिषेक म्हणजे केवळ राजपदाची घोषणा का? तर नाही, तर सत्तेच्या केंद्रीकरणाची अधिकृत स्थापना होय. यामुळे न्यायदान, दंडाधिकार, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे अधिकार राजाला कायद्याने प्राप्त होतात. प्रजेच्या दृष्टीनेही अभिषिक्त राजा हा विश्वासार्ह आणि अधिकृत सत्ताधीश ठरतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत हीच बाब अत्यंत महत्वाची ठरली. स्वराज्य उभारूनही राज्याभिषेकाअभावी काही मर्यादा राजांना जाणवत होत्या. त्यामुळे स्वराज्याच्या स्थैर्यासाठी आणि एकछत्री सत्तेसाठी राज्याभिषेक हा पर्याय अपरिहार्य ठरलेला होता. महत्वाचे म्हणजे हा राज्याभिषेक हिंदू धर्मशास्त्रानुसार झाला असला तरी स्वराज्य केवळ एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नव्हते. महाराजांचे राज्य हे 18 पगड जातीचे राज्य होते. आपण इतिहासात पाहिलेच आहे की महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे मावळे होते. म्हणून महाराजांचे राज्य स्वराज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते. स्वतंत्र आणि सार्वभौम भारताची बीजे रोवणारी ही संकल्पना त्यात दडली होती. यामागे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. औरंगजेबाशी होणाऱ्या भविष्यातील संघर्षाची त्यांना कल्पना होती आणि ते पुढे सत्यात उतरले. एकेकाळी वतनदारीत अडकलेले आणि परस्परात वैर करणारे मराठे राज्याभिषेकानंतर एका सिंहासनासाठी लढू लागले. हीच त्या राज्याभिषेकाची खरी ताकद ठरली होती. राज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर आणि मानसिक बळ मिळाले होते. महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी हा लढा अविरत सुरू ठेवला. पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाला पुढे कित्येक वर्ष युद्धात गुंतवून ठेवले. तब्बल 25 वर्ष चाललेल्या या संघर्षात मराठ्यांनी पराभव मानला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावर छत्र धारण करून छत्रपती ही पदवी स्वीकारली. स्वतःच्या नावाने नाणी पाडली.
होऊन

0: तसेच स्वतंत्र कालगणना सुरू केली. तिला राज्याभिषेक शक असे नाव देण्यात आले. ह्या सर्व घटना केवळ प्रतिकात्मक नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ठोस घोषणा करणाऱ्या होत्या. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना धार्मिक अधिकार मिळाले. ज्यांचे धर्मांतर झाले होते त्यांना स्वधर्मात येण्याची व्यवस्था राज्याभिषेकामुळे निर्माण झाली. राज्याभिषेकानंतर दरबारात पंडितराव हे पद निर्माण करण्यात आले. त्यामुळे नेताजी पालकर यांचे 19 जून 1676 रोजी झालेले शुद्धीकरण हे या धोरणाचे पहिले उदाहरण मानता येईल. पुढे गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांनी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात प्रायश्चित्त घेऊन स्वधर्मात पुन्हा प्रवेश केला, ज्यासाठी त्यांना परंपरेनुसार वाराणसीला जाण्याची गरज भासली नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळात जे कायदे, न्याय, दंडाधिकार हे सर्व अधिकार राज्याला मिळाले होते ते संभाजी महाराजांपर्यंत आणि पुढेही सुरू होते. राज्याभिषेकामुळे सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला कायमस्वरूपी कायदेशीर मान्यता मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा परिणाम केवळ धार्मिक किंवा सामाजिक पातळीपुरता मर्यादित राहिला होता का? तर नाही. या घटनेने राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची मराठा सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून ओळख अधिक मजबूत झाली होती. पुढे राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक अत्यंत महत्वाचे काम हाती घेतले, ते म्हणजे भाषाशुद्धी. राजांनी स्वराज्य उभे केले असले तरी राज्यकारभारात फारसी आणि दखनी उर्दू शब्दांचा प्रभाव फार मोठा होता. राज्य आपले तर भाषा देखील आपलीच या जाणीवेतून महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, ज्यामुळे प्रशासकीय भाषेची शुद्धता झाली. त्यानंतर पंचांग शुद्धीसाठी करण कौस्तुभ, लेखनशैलीत सुसूत्रता आणण्यासाठी लेखन प्रशस्ती हे ग्रंथ निर्माण करण्यात आले. इतकेच नव्हे तर परकीय सत्तेत असताना बदललेली गडकिल्ल्यांची नावेही पुन्हा मराठी करण्यात आली. ही सांस्कृतिक स्वाभिमानाची जाणीव होती. राज्याभिषेकासारखा अतिशय भव्य आणि ऐतिहासिक घटनेचा उल्लेख मुघल इतिहासात आपल्याला कुठेच सापडत नाही. यामागचं कारण स्पष्ट आहे. अकबरापासून औरंगजेबापर्यंत सर्व मुघल बादशहांचे स्वप्न होते की संपूर्ण हिंदुस्थानावर एक छत्री अंमल प्रस्थापित करण्याचा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने या महत्वाकांक्षेला थेट आव्हान दिले होते. त्यामुळे या घटनेचे प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या इतिहासात आपल्याला कुठेच नोंद दिसत नाही. परंतु राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडन याने आपल्या डायरीत या सोहळ्याचे प्रभावी वर्णन केलेले आहे. 30 मे ते 6 जून 1674 या दरम्यान रायगडावर पार पडलेल्या या विधींची भव्यता, सिंहासनाची शोभा, दरबारातील वैभव आणि शिस्त यांचे तपशील त्याने नोंदवलेले आहेत. जरी इथल्याच म्हणजे मुघल ऐतिहासिक साधनात आपल्याला राज्याभिषेकाची नोंद सापडत नसली तरी परदेशी दृष्टिकोनातून मिळालेला हा वृत्तांत राज्याभिषेकाच्या ऐतिहासिकतेला अधिक बळकटी देतो. पुढे शिवाजी महाराजांची राजमुद्रा. जी शिवाजी महाराजांनी त्यांची राजमुद्रा तयार केली होती त्यामुळे त्यांच्या सार्वभौमत्वाचा आणखी एक महत्वाचा पुरावा आपल्या समोर येतो. प्रतिपतचंद्र लेखेव वर्धिष्णुः विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते. या संस्कृत वाक्यातून व्यक्त होणारी ही मुद्रा स्वराज्याच्या लोककल्याणकारी आणि वाढत्या सामर्थ्याची साक्ष देते. त्या काळात शहाजीराजे आणि जिजाबाईंची मुद्रा फारसी भाषेत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःची मुद्रा संस्कृत भाषेत केली. संस्कृत भाषेचा स्वीकार करून शिवाजी महाराजांनी नव्या युगाची घोषणा केली होती. 6 जून 1674 रोजी रायगडावर पार पडलेला राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता, तर 17व्या शतकात एका स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याच्या स्थापनेची ठाम घोषणा यात दडलेली होती. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दडपलेल्या जनतेसाठी हा क्षण स्वाभिमानाचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा ठरला. शिवराज्याभिषेक, सिंहासनापासून स्वाभिमानापर्यंतची ही स्वराज्य क्रांती आजही आपल्यासाठी तेवढीच जिवंत आणि प्रेरणादायी आहे.
1: शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण आता आपण ऐकलं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे सुंदर असं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: जमिनीतून उतर
1: महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय, थोड्याच वेळात दिल्ली केंद्र

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री

त्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज बंगळूर इथं होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपात नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी 6 आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्त पुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे. वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागे टाकून भारताने 2025 जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा, नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पश्चिम

आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता, तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं, परवडणारं, विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडविया यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा या गावात हा अपघात झाला. अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातले जखमी लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. एसटी महामंडळाच्या मार्फत या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात राज्याचं स्थान अधिक बळकट होईल असा विश्वास पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या बाजारात 4 लाख मेट्रिक टन मालाच्या वार्षिक उलाढालीसह देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होते. या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार आता थेट देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहात सामील झाला आहे. राज्य विधिमंडळानं महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात 31 डिसेंबर 2025 रोजी सुधारणा केल्यानंतर आज या निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना महायुतीच्या सर्व मतदारांनी पहिल्या पसंतीचं मत द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. महायुतीनं जाहीर केलेल्या उमेदवारांशिवाय इतर काहींनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्यांग यांनी आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचं शिष्टमंडळ तसंच त्याज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते. मुंबई दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवासी सोयीसुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद इमिग्रेशन सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज मंगळुरू इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहतील. शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतल्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं असलं तरी शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून उभी करायची हाही एक मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याची टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज भंडाऱ्यात आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला.

0: आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यात माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याचा समावेश आहे. पथकानं या ठिकाणी लस्सी तसंच रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला असून पाटोदा तालुक्यात 2 दूध संकलन केंद्राची तपासणी करून दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. परळी वैजनाथ इथल्या गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉ प्रीतम मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते. जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. वाशिममध्येही माय भारत केंद्र, वाशिम आणि युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पेट्रोल डिझेल बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीत एनसीसी कॅडेट्स, विविध संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने काढला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात वादंग निर्माण झालं असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पक्षातून हकालपट्टी झालेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी आज विधानसभा अध्यक्ष रतींद्र बोस यांची भेट घेत 58 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना दिलं. या भेटीवेळी ऋतव्रत यांनी आपली गटनेतेपदी तर अखरुज खान यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून निवड करावी अशी मागणी केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: रिश्ता बहुत मजबूत होता है. कई बार हम उनके साथ ना हो तो भी उनका जो एहसास है वो हमारे साथ होता है.
2: बिल्कुल सही.
1: और ये उसी रिश्ते की मजबूती को दिखाता है.
2: बिल्कुल. तो रिश्तों की मजबूती के लिए क्या होना चाहिए, क्या करना चाहिए, वही हमारे सफल जीवन का आधार है. अगर इस बात को हम जान लेंगे तो हमारे रिश्ते मजबूत होंगे, वरना स्वार्थी रिश्ते तो हर जगह मिलते ही हैं.
1: बिल्कुल. मतलब ही रिश्तों का तो कहते हैं ना कि हर जगह लोग अपना मतलब साधने में लगे रहते हैं, लेकिन जीवन में रिश्तों की कीमत को साधारणतः बहुत कम लोग समझ पाते हैं. मंदाकिनी
2: जी, बिल्कुल.
1: लेकिन जो इस बात को समझ आते हैं कि रिश्ते हमारी ताकत होते हैं और इसलिए जरूरी है कि जो भी रिश्ते हमारे साथ हैं और वो हमें मजबूती दे रहे हैं वो बहुत जरूरी है, क्योंकि रिश्तों की जो नींव है वो प्यार और त्याग पर ही टिकी होती है. प्यार के धागे में ही रिश्ते पिरोए जाते हैं और त्याग से उन्हें हम प्रगाढ़ता देते हैं, मजबूती देते हैं.
2: बिल्कुल सही कहा. और अपने से बड़ों के साथ अगर हमारे रिश्ते हैं तो विनम्र होने चाहिए, और विनम्रता ही हमारे जीवन पथ पर आगे हमें ले जाती है.
1: जी.
2: अहंकार और अक्कड़ से भरा जो व्यक्तित्व होता है वो कभी भी रिश्तों को सही ढंग से नहीं निभा पाता चंचल.
1: हाँ.
2: और इसलिए ऐसे व्यक्ति के साथ कोई रहना भी नहीं चाहता, और क्या होता है धीरे धीरे वो व्यक्ति अकेला रह जाता है.
1: लेकिन हम अपने लिए अगर मान सम्मान चाहते हैं ना मंदाकिनी जी, तो सभी जो भी हमें मिलते हैं, बड़े हैं छोटे हैं, सबके साथ सरल सहज रहने की कोशिश हमें जरूर करनी चाहिए. जो जैसा है बस उसे वैसे ही अगर हम स्वीकार कर लें, उसके साथ अपना तालमेल बिठा लेते हैं, तो अगर विपरीत स्वभाव वाला भी कोई व्यक्ति है उसके साथ भी हम सामंजस्य बिठा सकते हैं, और ऐसा जब होगा तो कभी भी मुश्किलें आएंगी ही नहीं हमारे जीवन में.
2: बिल्कुल सही कहा. परिवार के साथ हम जिन रिश्तों से जुड़े होते हैं वो तो हमें जन्मजात मिलते हैं, मतलब वो भगवान की देन है, ऐसा हम मानते हैं.
1: हाँ.
2: ठीक है. और उनमें कोई बदलाव भी नहीं हो सकता. भाई माता पिता है, भाई बहन है, ये हमारे रिश्ते हैं, खून के रिश्ते हैं. बदलाव लाना है तो अपने स्वभाव मिलाना होता है और प्रेमपूर्ण होकर

रहा है प्यार का फसाना बना ले।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित योग आणि कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजचा आपला युववाणीचा रंग माझा वेगळा या सदरात आपण भेटणार आहोत लेखक गजानन आव्हाळे यांना. प्रसार माध्यमातील लेखन आणि युवक या विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ते त्यांच्या लिखाणासाठी व्रतस्थ या नावानं सध्या प्रसार माध्यमांवरती लिहित आहेत आणि आज आपण जाणून घेऊयात त्यांचा आजपर्यंतचा लेखन प्रवास आणि त्याविषयीचे अनुभव. तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या आपला रंग माझा वेगळा या सदरात.
2: धन्यवाद आरती.
1: प्रसार माध्यमांसाठी लिहित असताना एक युवा लेखक म्हणून एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
2: माझा अनुभव खूपच चांगला आहे. म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये लिखाण करणं ही खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे खरं तर. आणि सुदैवाने मला ते कळलं लवकरच की जो काय रोलर कोस्टर राईड म्हणतो तो पॅटर्न तुमच्या लक्षात येतो लिहिताना. आणि समाज माध्यमांमध्ये लिहिताना व्ह्यूज लाईक्स आणि फॉलोअर्स खूप मॅटर करतात. जी लोक म्हणतात की ते मॅटर करत नाही मला असं वाटतं की ते खोटं बोलतात. खूप महत्वाचं आहे. व्ह्यूज नाहीत म्हणजे तुम्हाला तुमचे वाचणारे नाही आहेत आणि मग वाचणारे नाही तर मग तुमच्या लिखाणाला मग काय फायदा काय? सो तुम्ही प्रसार माध्यमांसमोर तुमची एखादी गोष्ट मांडताय त्यावेळेस तुम्हाला वाचणारे वाचक खूप गरजेचे असतात आणि अभिप्रायही तेवढेच महत्वाचे असतात. मी ज्या भागातून येतो विदर्भ, सो तिथे जर मी माझं लिखाण मांडण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं की मी खूपच कमी वाचक वर्गाशी जोडल्या जाईल. मला तेवढं हे मिळणार नाही. पण प्रसार माध्यमांसमोर माझं लिखाण मांडताना मला खूपच मोठा वर्ग मिळतो. खर तर प्रसार माध्यमां तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही. तिथं ते खुलं माध्यम आहे की तुमचं लिखाण पब्लिक होतं आणि मग त्याच्यानंतर तुमचा ताबा नाही राहत त्या गोष्टींवर. सो ते कितीही लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि ती खूप चांगली गोष्ट आहे आणि ती माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर ठरलं माझं लिखाण डेव्हलप होण्यासाठी म्हण किंवा समृद्ध होण्यासाठी. कारण मला वाचक वर्ग तसा मिळत गेला आणि तो ती एक प्रसार माध्यमांचीच कृपा आहे. पण काही काही वेळेस होऊ शकतं की तुम्ही लाईक्स आणि व्ह्यूज ते एक अल्गोरिदमवर खूप डिपेंड असतात ह्या गोष्टी. सो होऊ शकतं की तुम्ही डिमोटिवेटिव्ह होऊ शकता एखाद्या वेळेस की अरे मी काहीतरी पोस्ट केलंय आणि ह्याच्यावर कमेंट्सही नाहीत आणि लाईकही मला नेहमी मिळतात तशा नाहीत. पण होऊ शकतं की मग ते तुमचं लिखाण तेवढं पोहोचलं नाही किंवा मग अल्गोरिदमचा फॅक्टर मध्ये आला. सो त्यातही तुमचं लिखाण सापडतं कधी कधी. तोच एक पॅटर्न असतो की ते परत तुम्ही नवनवं लिहिता आणि पोस्ट करता आणि परत मग ते पोहोचतं आणि तुम्हाला परत असा एक वाचक वर्ग मिळतो की जो तुमचं आधीच लिहिलेलं पण वाचतो आणि परत त्याला तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे पोहोचणं तो रिच मिळून जातो. सो असा एक अनुभव आहे.
1: तुम्ही तुमच्या अनुभवाविषयी बोलता आहात आणि तुमचं जे नाव आहे लिखाणासंदर्भात ते व्रतस्थ या नावाने तुम्ही लिहितात, तर या नावामागची गोष्ट काय आणि व्रतस्थ हे नाव का ठेवलं त्याबद्दल काय सांगताल?

0: हे मला ऐकायला आवडेल.
1: सो व्रतस्थ मी आधी माझ्या नावाने लिहित होतो हिंदी आणि इंग्रजीमध्ये. सो मला ते परत मराठीकडे शिफ्ट व्हायचं होतं की मला असं वाटत होतं की मातृभाषेत आपण लिहिलं पाहिजे, पण मग असं नाव की जे कळलं नाही पाहिजे की माझं आहे. आणि ते काही दिवस गुप्त ठेवण्याचाच मी प्रयत्न केला की 10,000 फॉलोअर्स पर्यंत आपण नाही सांगायचं कोणाला की मी ह्या या नावाने लिहितं वगैरे. आणि मी ते सुरू केलं आणि अनपेक्षितपणे मला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि मला कळायला लागले की हा मराठीचा जो माझा मूळ विचार येतोय, जो मूळ थॉट येतोय, त्याच्याशी बरेच लोक कनेक्ट होत आहेत. आणि जो वाचक वर्ग मराठी वाचणारा त्यांना जे मांडायचंय, त्यांना जे लिहायचंय तेच मी लिहितोय, त्यांना जे पाहिजे तेच मी लिहितोय, किंवा मग मला जे वाटतंय तसंच अगदी तोच भाव असणारा बरीच लोक आहेत. आणि मग ते होत गेलं पुढे, व्रतस्थ तसं मोठं झालं की एक त्याला एक मिनिंग आहे, एक 3 अक्षरी नाव असलं पाहिजे आणि थोडं मिथॉलॉजिकल वगैरे त्याचा रेफरन्स असला पाहिजे कुठेतरी.
0: आता जसं तुम्ही सांगितलं की एखादी गोष्ट जेव्हा आपण लिहितो आणि तो अनुभव जेव्हा समोरच्याला आपला वाटतो तेव्हाची गोष्ट तुम्हाला जास्त छान वाटते ऍज अ लेखक म्हणून, तर मग हा अनुभव आणखी कसा सांगाल की असा कुठला क्षण आहे की जो लोकांनी खूप अप्रिशिएट केलाय, किंवा अशी कुठली गोष्ट आहे की जी लोकांना खूप सिमिलर वाटली आहे, असं काही एक्सपिरियन्स सांगाल का?
1: सर मला बरेच डीएम्स आणि कॉमेंट्स येत असतात की नेमकं मला असं कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं आणि मला जे नेमकं वाटत असतं नेमकं तेच व्रतस्थावर वाचायला मिळतं. आणि असं वाटतं की अरे आपल्या डोक्यात जे चाललंय हे बऱ्याच लोकांच्या डोक्यात चाललंय, मग आपण एकटे नाहीये असं स्पेसिफिक नाही, पण मग बरेच प्रतिक्रिया येत असतात की तुझं जे लिखाण आहे ते खूप मला माझं वाटतं. आणि मी शक्यतो प्रयत्न करतो की लिखाणात लिंग नाही कळलं पाहिजे आपलं, म्हणजे मुलगा लिहितोय की मुलगी लिहिते हे कळलं नाही पाहिजे, शक्यतो मी ते शब्दच टाळतो. त्यामुळे जे होतं की दोन्ही जेंडरला लागू होतं.
0: अच्छा, ही गोष्ट फार वेगळी आहे की आपल्या लिखाणामध्ये आपलं लिंग न कळता फक्त मानवी संवेदनाकडे लक्ष देणं, आणि ही गोष्ट मला खूप महत्वाची पण वाटते, कारण बरेचदा लेखक लिहित असताना मग आपला पुरुष म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह किंवा स्त्री म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह याच्याकडे भर देऊन बरेचदा भावनिक गोष्टी लिहिल्या जातात, पण जेव्हा आपण माणूस म्हणून त्या भावनेमधला साम्य जेव्हा लिहायला जातो तेव्हा ती गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीनं माणसाला कनेक्ट करते. फार छान गोष्ट आहे खरं तर ही. मग असा खूप लक्षात राहिलेला एखादा अभिप्राय त्याबद्दल काय सांगू शकताल का?
1: मला डीएम्स जे येतात मी स्क्रीनशॉट्स वगैरे घेऊन ठेवत असतो, त्यापैकी माझं असतं की मला मागे एक डीएम आला होता आणि त्यात असं होतं की माझी आई पण तुला फॉलो करते वगैरे, आणि आमचा बऱ्याच वेळा तुझं लिखाण हा चर्चेचा विषय असतो घरात. आणि मला असं वाटतं की 20-25 वर्षाचा अंतर असलेले दोन जनरेशन ज्यावेळेस तुमचं लिखाण वाचताय त्यावेळेस तुम्ही दोन पिढ्यांना कनेक्ट करताय, सो तुमचा तो शब्दांचा पूल तुम्ही बांधण्यास यशस्वी झालात असं म्हणता येईल. सो हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही व्ह्यूज आणि लाईक्स पेक्षा मग अशा ज्यावेळेस प्रतिक्रिया येतात त्या खूप महत्वाच्या वाटतात मला. आणि हे महत्वाचं आहे,
0: अर्थातच हे फार महत्वाचं आहे. मला कुटुंब ही गोष्ट खूप महत्वाची वाटते या सगळ्यामध्ये, पण जर आपण आत्ताच्या पिढीचा विचार केला किंवा आत्ताच्या समाजाचा विचार केला एकंदरीत, तर सध्या सामाजिक प्रश्नांवरती जे काही भाष्य केलं जातं किंवा जेही काही लिहिलं जातं या सगळ्यामध्ये आत्ताचा काळ पाहता आपल्याला सामाजिक प्रश्नांवरती लिहित असताना एक खूप भूमिका घेऊन लिहिणं महत्वाचं वाटतं, किंवा जेव्हा जेव्हा पण आपण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा इतरांच्या मताचा अभिप्रायाचा आपल्या लिखाणावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम प्रभाव दोन्ही गोष्टी घडत असतात. तर मग याबद्दल लेखक म्हणून तू कसा विचार करतोस?
1: तर लिहिताना तुम्हाला डोळसपणे बघावं लागतं जे काय समाजात चाललंय. तुम्ही तोपर्यंत लिहितच नाही जोपर्यंत तुमचा एक स्टँड क्लिअर होत नाही. तुम्हाला वारंवार काही गोष्टी दिसतात, त्यांचा पॅटर्न दिसतो आणि त्याच्यावर तुम्ही विचार मंथन करता आणि मग तुम्ही कुठेतरी एका मुद्द्यावर येऊन टेकता की नाही हे जे मला दिसतंय हे बऱ्याच लोकांना दिसतंय पण कदाचित त्यांना ते मांडता येत नाही आणि आता ते मला मांडावं लागेल. भले मग काही लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल ते होऊ शकतं आणि ते असणारच आहे, कारण समाज आहे आणि समाज असाच काम करतो. हे माझं आवडतं वाक्य आहे, ज्यावेळेस एखादा वेगळा दृष्टिकोन येतो किंवा मी वेगळं काहीतरी बघतो त्यावेळेस मग मी म्हणतो हा समाज आहे, समाज असंच काम करतो, दिस इज हाऊ सोसायटी ऑपरेट्स. आणि वेगळा दृष्टिकोन ज्यावेळेस एखादा घटक असतो की ज्याला ती गोष्ट होऊ द्यायची नसते किंवा मग तुम्हाला ते तुम्ही जे बघताय ते दाबून टाकायचं असतं, त्यावेळेस तसा घटक वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो की जो तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो त्याला वाटत असतं की तुम्ही हे नाही बघितलं पाहिजे, ह्यावर नाही लिहिलं पाहिजे, मग त्यावेळेस कळतं की तुम्ही जे बघताय ते बरोबर बघताय.
0: बरोबर
1: आहे. पर्स्पेक्टिव्ह
0: खूप महत्वाचा आहे. पण मग तेच आहे की या सगळ्या विषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आताच्या समाज

0: व्यवस्थेमध्ये एक ट्रोलिंग नावाची गोष्ट पण खूप झपाट्यानं वाढताना दिसते. आणि ज्या माणसांना खूप संवेदनशील पद्धतीनं एखादा विषय हाताळायचा आहे किंवा लिहायचा आहे त्या माणसांना या सगळ्या गोष्टीचा खूप परिणाम घडतो जेव्हा माणूस अतिसंवेदनशील असतो. यामध्ये दोन्ही फॅक्टर असतात की एखादा व्यक्ती लिहिणं सोडू पण शकतो किंवा एखादा व्यक्ती त्या गोष्टीचा पाठपुरावा पण करू शकतो. तर मग ह्या ट्रोलिंग विषयी लेखक म्हणून काय मत असू शकतं?
1: तर असं नाही होत की मी असाच एकदम बसलोय आणि मी लिहिले आणि पोस्ट केले वगैरे असं नसतं. तर मी 3-4 ओळी लिहितानाही मी बऱ्याच दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघितलेलं असतं आणि मला कधी कधी ट्रोलिंग अपेक्षितच असते की हा हे मी मांडलंय ना त्यावर मी ट्रोलिंग याचच की मला असं वाटतं की माणूस जेवढा मोठा त्याचे ट्रोलर्स तेवढे जास्त. मी त्या पदाला नाही पोहोचलोय अजून की एवढं ट्रोल होईल वगैरे, पण मला अपेक्षित असतं की हा हा याच्यावर ना वेगळं काहीतरी येणार, वेगळ्या कमेंट्स येणार वगैरे वगैरे, ते अपेक्षितच असतं. त्यामुळे मग मी हेही करतो की एखादी निगेटिव्ह कमेंट आली की मग ती पिन करून ठेवतो. सो कमेंट्स मध्ये जाणाऱ्यांना ती लगेच दिसेल आणि मग ज्याचा त्या विरोधात जो पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन आहे मग ते मांडतात. सो त्याला मी उत्तर देत नाही बसत की माझ्यासोबत जे आहेत ज्यांना माझा पर्स्पेक्टिव्ह कळलाय आणि त्यांना वाटते की हा मी जे मांडतोय ते समाजविघातक नाही आणि विध्वंसक नाहीये, तो ते त्याला उत्तर देतात. मी त्यात फार पडत नाही बसत. म्हणजे ट्रोलर्स असतात, जास्त पोस्ट नाही आहेत, 2-3 पोस्ट असतील की त्याच्यावर मला अपेक्षित होतं ते ट्रोलिंग आलेलं आहे, पण मग तेच की ते त्या व्हायरल झालेल्या आहेत पोस्ट.
0: अच्छा, पण मग या सगळ्या गोष्टी हाताळत असताना जी नवी लोक लिहू पाहतात जे आपल्यापेक्षाही वयानं लहान आहेत आणि ज्यांना स्वतःला काहीतरी लिहायचंय अशा लोकांसाठी काय सांगताल?
1: नव्या लेखकांसाठी हेच असतं की तुम्हाला जे काय कौतुक मिळेल त्याने हुरळून जायचं नाही आणि ट्रोलिंग येईल त्यानं असं डिमोटिवेटिव्ह होऊन जाण्याचं कारण नाही आहे की तुम्ही लिहित राहा आणि तुम्ही ट्रोल होताय म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. तुमचं खूप चांगल्या प्रकारे पोहोचलंय मला असं वाटतं. ट्रोलर्स खूप चांगलं पॅरामीटर आहे समजण्यासाठी की तुम्ही कशा प्रकारे तुम्ही तुमचं आर्ट लिखाण मांडताय. खूप चांगलं पॅरामीटर आहे ते.
0: हा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला खरं तर ऐकायला मिळाला, पण हा खूप गरजेचा पण आहे की आपण जे करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण ते करत राहण्यासाठी असा पर्स्पेक्टिव्ह पण महत्वाचा आहे.
1: जसं ट्रोलरचं तेच असतं ना की आता संध्याकाळचं जेवण झालंय, मोबाईल घेऊन बसलेत आणि पोस्ट येते तुमची, ते काहीतरी कमेंट करतायत आणि ते वरती ढकलतात तुमची पोस्ट. त्यांच्यासाठी तो विषय तिथं संपलेला असतो, ते घेऊन नाही बसत. सो तुम्ही का घेऊन बसायचं मग ते?
0: अगदी बरोबर आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे हा. खरं तर मला या गोष्टीला घेऊन पुढे असं विचारायला आवडेल की प्रत्येक लेखकाच्या लिखाणावरती त्यानं वाचलेल्या बऱ्याचशा पुस्तकांचा खूप प्रभाव असतो. तर मग तुमच्या आयुष्यातील पुस्तकं आणि तुमचे आवडते लेखक याबद्दल काय सांगताल? वाचनाबद्दल पण काय सांगताल हे मला ऐकायला खूप आवडेल.
1: खूप सरप्राइझिंग आहे, मी बरीच वर्ष फक्त सेल्फ हेल्प बुक्स वाचले की मला असं वाटतं की सेल्फ हेल्प बुक्स खरंच हेल्प नाहीत करत तुम्हाला. तुम्हाला खूप फिक्शनल वाचणं खूप गरजेचं आहे. कारण एखादी गोष्ट आहे की एक साधं पुस्तक घेऊ आपण, 5 AM क्लब, ज्याच्यात सांगितलंय की सकाळी रोज 5 वाजता उठलं पाहिजे. ठीक आहे, तुला पडते मला पडते, पण त्या माणसाने त्याच्यावर पुस्तक लिहिलं. ठीक आहे, सो तो माझा स्वभावच नाहीये सकाळी 5 वाजता उठून वगैरे कामं करायची, काय जे असेल ते प्रोडक्टिव्ह करायचं मला तो पटतच नाहीये. माझी कामं रात्री चांगली होतात. माझं म्हणणं की जेव्हा होतात ना कामं त्यावेळेस करा. फिक्शनल मध्ये कसं असतं की एखादी गोष्ट अशी मांडल्या जाते की ती तुम्हाला खूप पर्सनल वाटायला लागते आणि ती तुमच्यात जो बदल घडून आणते ना तो खूप काळ टिकून राहतो. कारण त्याच्या मागे एक स्टोरी बिल्डअप असतं, एक इमोशनल काय म्हणतो आपण त्याला बॅकग्राऊंड तयार केलं जातं आणि मग नंतर ती गोष्ट मांडल्या जाते. सो ते जे मेन कॅरेक्टर आहे प्रोटॅगॉनिस्ट ज्याला म्हणतात, सो त्याच्याशी तुम्हाला जोडलं जातं भावनिकरित्या असं करून तसं करून आणि मग नंतर ते जो काय मेसेज द्यायचा असतो तो दिला जातो. सो मी बरीच वर्ष ते फिक्शनल कडे वळायला लागली मला, पण मग ज्यावेळेस लागलो सो माझं अजूनही असं दीर्घ वाचन नाहीये ज्या प्रमाणात मला वाटतं की व्हायला पाहिजे. पण अशी एक दोन नावं मी सांगू शकेन की अल्बर्ट कामू ज्याचं आउटसाइडर म्हणून पुस्तक आहे ते मला खूप आवडलं, त्याच्याविषयी मला वाचायचंय. मराठीमध्ये नितीन कुंडलकर यांचं कोबाल्ट ब्लू की जे माझ्यापर्यंत माझ्यासोबत बरेच अजूनही आहे. नंतर फ्रान्स काफकाचं मेटामॉर्फोसिस वगैरे, नंतर दुर्गा भागवत एक्सप्लोर करायचे, नंतर एस एल भैरप्पा आहेत, कमाल आहेत ते. म्हणजे त्यांचं मी जेवढं हे केलं कृती कर्वे त्यांना वाचायचंय. सो असं एक्सप्लोर करायचं राहिलं आणि मी कदाचित होऊ शकते की 5-10 वर्षानंतर मी सांगू शकेन की कोणता आवडता लेखक कवी.
0: हे असं उत्तर पण एका उत्तम वाचकाचं लक्षण असू शकतं की खूप जास्त वाचण्याची इच्छा असली की आपल्याला पटकन सांगता येत नाही की हे वाचलं पाहिजे किंवा हे बेस्ट आहे, कारण आपल्याकडे तेवढी सांगण्यासाठी पण व्हरायटी असते. त्यामुळे ही सगळेच लेखक माझ्यासाठी पण फार महत्वाचे आणि अर्थातच खूप वेगळे विषय हाताळणारे आहेत. जसं तुम्ही इतक्या वाच

0: पुस्तकांबद्दल सांगितलंय आणि तुमचं लेखन आणि वाचन या दोन्हींमुळे तुम्ही फिल्म मेकिंग कडे पण खूप आवडीनं बघता, तर तो एक्सपिरियन्स कसा आहे त्याबद्दल काय सांगता?
1: मी फिल्म कडे एक व्हिडिओ साहित्य म्हणून बघतो. मला असं वाटतं की आता साहित्याचे प्रकार बदलत गेले वेळेनुसार. कदाचित पूर्वी नालंदा वगैरे त्यावेळेस जर व्हिडिओ वगैरे बनवता आले असते तर लोकांनी पुस्तकं वगैरे रेकॉर्ड करून ठेवली असती. बरोबर आहे. त्यावेळेस त्यांच्याकडे जे साधन बेस्ट होतं, पेन आणि पेपर, त्यांनी ते पपायरस वगैरे त्यावेळेस असेल काय त्याच्या माध्यमातून त्यांनी ते लिहून ठेवलं. पण आता व्हिडिओ हे सुद्धा साहित्यच आहे. जर तू चांगला एखादा चित्रपट बघशील तर तुला एखादं चांगलं पुस्तक वाचल्याचाच भाव येऊ शकतो.
0: अगदी अगदी.
1: हा, सो ते चांगल्या प्रकारे लिहिले स्क्रिप्ट. आणि आता प्रत्येक माणूस एखादा व्हिडिओग्राफर असेल, एखादा फोटोग्राफर वगैरे असेल, तर तो त्याच्या त्याला जे मिळतं, त्याला जे आवडतं ते शोधण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक चित्रपटांमध्ये. अरे हा, हे दिसायला वगैरे ही फ्रेम छान दिसते, हे कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं दिसते, इथे लाईटचा वापर खूप चांगला गेलाय. लेखक म्हणून मी तेच बघणार की हा लिहिलं कसं गेलंय, ते किती लेअर्ड मध्ये डायलॉग्स केलेत आणि भावनांचा कसा मेळ घातला गेलाय वगैरे. आणि परत दोन कॅरेक्टर्स आहेत तर मग ह्याच्यात दोन कॅरेक्टर्सचा मेळ कसा घातला गेलाय, त्यांच्यातला विरोधाभास, परत दोन्ही कॅरेक्टर कसे आपल्याला बरोबर वाटतायत. की आता ते परत हे असतं की भले एखादा चोर असू दे काय असू दे, पण ते तो सिंड्रोम क्रिएट केला जातो की आपल्याला असं वाटते की अरे हा पकडला नाही गेला पाहिजे. तिथे आपलं मोरल वगैरे सगळंच हलवलं जातं ना.
0: बिलकुल.
1: हा, आणि ते लिखाणाचाच भाग आहे की तो तसा पोर्ट्रे केला जातो, तसं लिहिलं जातं की अरे हा आपल्याला माहिती आहे हा चोर आहे पण आपल्याला वाटतं की हा पकडला गेला नाही पाहिजे. सो तो एक लिखाणाचाच भाग आहे. सो मी जे वर्कशॉप मी केलं फिल्म मेकिंग, मला फिल्म समजून घ्यायची होती की जर मला लिहायची झाली एखादी फिल्म तर मला ती कशी लिहिता येईल. सो ती लिहिताना मला कोणते बारकावे दाखवता येतील जे पडद्यावर. मला असं वाटतं की चित्रपट म्हणजे हलणारे शब्दच आहेत.
0: क्या बात है.
1: हा, सो फिल्म मेकिंगचा माझा अनुभव तोच होता की मी माझ्या बायकोला पत्र लिहितो अजून मधून. सो त्यावेळेस मी असं केलं की आपण पत्र शूट करूया. सो ते पत्र काहीच नव्हतं की मी लिहिलेलं पत्रच होतं तिला लिहिलेलं आणि मग ते मी शूट केलं. सो माझ्यासाठी तो एक लिटरेचर, शेवटी पत्रच होतं ते, लिटरेचरचाच भाग.
0: क्या बात आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की आताच्या तुम्ही ज्या फिल्म बद्दल बोललात की तुमच्यासाठी ते पत्रच होतं आणि तो तुमच्यासाठी लिहिण्याचा भाग झाला, कारण तो तुमचा मूळ इंटरेस्ट एरिया असं पण आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण लेखक म्हणून विचार करतो तेव्हा आपण पुन्हा मगासारखंच मी विचारेल की आपण स्वतःचे अनुभव लिहिता लिहिता कधी कधी असं पण असतं की एक सोसायटीचा किंवा एखादा मिडियमचा किंवा एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनचा एक अल्गोरिदम कुठल्याही गोष्टीचा असू शकतो, त्याचा पण विचार केला जातो लिखाणामध्ये की फ्लोचाच जास्त लक्ष कुठे आपलं जास्त असायला हवं किंवा तुमचं स्वतःचं व्यक्ती म्हणून असतं, या दोन्ही दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्याबद्दल काय सांगताल?
1: तर सोशल मीडियावर लिहिताना अल्गोरिदमचा माझा विचार हाच असतो की मी लिहिताना पोस्ट वगैरे कधी करायचंय त्याची वेळ वगैरे तेवढी पाळतो. लिखाण करताना दीर्घ लिखाण लिहिताना विचार नाही करत तो की अल्गोरिदमला हे सूट होईल न होईल वगैरे वगैरे. तीन चार ओळींच आहे ते मी पोस्ट करेन, ती प्रोसेस आहे, ती क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. तिथे ती मी तिथे थांबवत नाही किंवा त्याला बांध घालत नाही. ठीक आहे, एखादी कविता लांब होते आणि ती नाही, सो मी ती माझ्यासाठी ठेवेन किंवा मला असं वाटतं की कधीतरी काव्यसंग्रह प्रकाशित करायचा तर मी त्यात त्यात ती टाकेन. पण सोशल मीडियावर चल ठीक आहे की तीन चार ओळी त्या कवितेतल्या चांगल्या आहेत तर मी त्या पोस्ट करतो. सो हा अल्गोरिदमचा हे करूनच विचार करूनच पोस्ट करतो, लिहित नाही. अगेन तेच असतं की खूप दीर्घ लिखाणाला तेवढे हे नाहीये, तिथे वाव नाहीये. सोशल मीडियावर तुम्ही खूप सात आठ पानं वगैरे पोस्ट करताय आणि तेवढा वेळ नाहीये. सोशल मीडिया एक क्विक मीडियम आहे आणि तिथे त्यांना क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी पाहिजे असतं. सो क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी आलं तर मी ते एक ओळ दोन ओळ तीन ओळ ती पोस्ट करतो बस. बाकी मग दीर्घ लिखाणासाठी डायरीत लिहायचं.
0: जेव्हा आपण सोशल मीडिया आणि त्याच्यावरचा कंटेंट आणि आत्ताचा युवक असा विचार जेव्हा करतो तेव्हा सध्याचा विचार केला AI याचा वापर करून सुद्धा लिहिण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतंय, तर मग या सगळ्या गोष्टीकडे ऍज अ लेखक म्हणून कसं बघता त्याबद्दल काय सांगताल?
1: मी ट्राय करून बघितलंय त्यावर, म्हणजे कसं होतं वगैरे काय, म्हणजे नेमकं देतं काय. मला AI कडे बघण्याचा माझा एक थॉट सांगतो की AI हे खूपच परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्ट. सो त्यांना त्याला कविता जर बनवायचं म्हणलं ना तर ते यमक जुळवायला जाणार. ऍबस्ट्रॅक्ट नाही लिहू शकत. किंवा साधं उदाहरण देतो, त्यावर तू फोटो जर एडिट करायचा झाला तर प्रयत्न करते की आपला फोटो सिमेट्रिकल झाला पाहिजे. त्याच्यासाठी सौंदर्याची व्याख्या ती आहे की सिमेट्रिकल झाला. पण कवितेत मन कलेत मन प्रत्येक व्यक्तीसाठी एक रिकामी जागा असते की ज्याने त्याने येऊन ती भरायची असते. कवितेतही तसंच असतं.

0: की एक कुठेतरी ना एक बाजू मोकळी सोडलेली असते, किंवा अरे हा इथं ना हे मला इम्परफेक्ट वाटते पण ह्याच्यामुळे मला त्रास होत नाहीये, हे बरं झालं की हे मोकळं सोडलेलं आहे ही बाजू. सो ते नाही करू शकत, ते यमकच जुळवण्याचा प्रयत्न करणार. होऊ शकतं कदाचित ते ऍडव्हान्स होत गेल्यानंतर कळणार नाही आपल्याला की हे माणसाने लिहिले की एआयने केले, पण सध्या तरी माझं तेच आहे. आणि एआयचा वगैरे पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो. एक चांगली बाजू जर हे असेल तर, सो जसे की तुला एक साधं उदाहरण देतो मी की अशी पुस्तकं मी कमांड दिली होती, त्याला मला अशी पुस्तकं सजेस्ट कर की ज्याच्यामध्ये महाभारताचे जे पात्र आहे ते फक्त एक माणूस म्हणून दाखवलेली आहेत, त्यांच्याकडे कुठली दैवी शक्ती वगैरे नाहीये. तर त्यांनी मला खूप चांगली पुस्तकांची लिस्ट दिली ज्याच्यामध्ये इरावती कर्वेंचं पुस्तक होतं, भैरप्पांचं पुस्तक होतं मला वाटतंय, आणि द्रौपदीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लिहिलेलं एक पुस्तक आहे द पॅलेस ऑफ इल्युजन्स म्हणून. तो मला अशी 5-6 पुस्तकांची लिस्ट, हा याच दुर्गा भागवतांचं पुस्तकाचं नाव आलं त्यात. मी हे इंग्लिश रीडर, नंतर मग कन्नडातले आले भैरप्पा, नंतर मराठीचे 2-3 लेखक, ही कनेक्ट करण्याचं काम तेवढं
1: नाही होणार,
0: तेवढा व्यासंग असलेला माणूस मला शोधावा लागेल.
1: बिलकुल,
0: की मला त्याला तो प्रश्न विचारावा लागेल, त्यानंतर मला ही लिस्ट येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही होऊ शकतं की अरे मी असं असे प्रकारची पुस्तकं शोधतोय, पण मला एआय ते लगेच देतं. तो एक चांगला वापर आहे, पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो.
1: तुम्ही युटिलाइज कशा प्रकारे करता,
0: एक्झॅक्टली,
1: हे खूप महत्वाची गोष्ट आहे.
0: हा म्हणजे अगेन तेच आहे ना की जर आर्ट माणसांनी कशासाठी सुरू केलं किंवा लिखाण माणसांनी कशासाठी सुरू केलं तर त्याच्या मुळाशी गेलं तर मानवी भावना मांडण्यासाठी, पण जर आपल्या भावनात जर एआय मांडायला लागलं तर मग आपण काय करायचं. म्हणजे
1: फार महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि मला फार छान वाटलं हे उत्तर ऐकून. प्रत्येक लेखकाचं एक स्वतःचं कल्पना विश्व असतं आणि त्याने त्याने जगलेला तसा तसा एक अनुभव असतो.
0: बरोबर.
1: तर मग या तुमच्या आयुष्यातील या घटनांकडे तुम्ही कसं बघता आणि या घटनांचा तुमच्या लिखाणावरती कसा प्रभाव आहे त्याबद्दल काय सांगताल?
0: प्रत्येक लेखक कवीला विचारला जाणारा आणि अजिबात न आवडणारा प्रश्न असतो की कसं सुचतं, की ज्याचं उत्तर देणं खरंच कठीण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा थॉट वेगळा असतो आणि त्याचं बॅकग्राऊंड खूप वेगळं असतं. होऊ शकतं की एखादा विचार खूप वर्ष झाली, कदाचित लहानपणापासून असेल की माझ्या डोक्यात आहे, पण मला तो शब्दातच मांडता येत नाही. असं नाही की तुम्ही काल अनुभवलाय किंवा काय, पण मग त्याच्यानंतर त्याच्याशी निगडीत तुमच्या समोर काहीतरी येतं, किंवा मग तुम्ही ते नव्यानं विचार करतात त्याकडे बघताना, किंवा तुम्ही काहीतरी वाचलेलं असतं आणि मग ते तुम्ही कनेक्ट करता की अरे हा हे जे मला दिसतंय, हे जे मी अनुभवतोय, किंवा हा जो आत्ता विचार आलाय माझ्या मनात तो तिकडे कनेक्ट होतो कुठेतरी, आणि नेमकं तुम्हाला त्या वळणावर शब्द सुचतात आणि तुम्ही ते लिहिता. आता माझं लिखाण 2 वर्ष मी इस्रायलमध्ये होतो, मी तिकडे बरंच लिखाण, म्हणजे मेजर जे व्रतस्थचं लिखाण झालंय ते तिकडे झालंय. कारण होऊ शकतं की धावपळीत मला तो वेळच मिळाला नाही इकडे, पण तिकडे माझ्याकडे भरपूर वेळ होता आणि तिकडे पाऊस पडत नाही जसा इकडे भारतात वगैरे पडतो, पण माझ्याकडे पावसाळ्याच्या आठवणी होत्या. सो मी डोळे बंद करून असं इमॅजिन करतोय आता की मी खिडकीत बसलोय आणि बाहेर पाऊस पडतोय, तसं पाहिलं तिकडे सगळं वाळवंट वगैरे, पण आता मला ते लिहायचंय. मला मी जे त्या गावाकडच्या खिडकीत बसून अनुभवलं होतं ते मला लिहायचंय. सो लिहिताना तुमच्या आठवणींचा खूप खूप महत्वाचा रोल आहे. सो होऊ शकतं की नेहमीच ते पर्सनल नसेल, पण तुम्ही जे बघताय आठवणी आणि कुणी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करते आणि मग तुम्हाला ते जोडलं जाते आणि मग नंतर ते एक परफेक्ट पिक्चर येतं तुमच्या समोर की अरे हा हा ह्यात माझ्याही भावना आहेत आणि समोरच्याला जे वाटतंय तेही मला कळतंय आणि मी जे बघतोय आजूबाजूला वगैरे, आणि हे जर मी मला शब्दात मांडता आलं तर काय म्हणतो मास कनेक्ट होऊ शकतो, हे सगळ्यांना आपलं वाटू शकतं. सो मग नंतर तुम्ही परफेक्ट ते शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करता. साधी सरळ गोष्ट आहे की लेखकाचं असतं की तुम्हाला वाचणाऱ्याला पटवून द्यायचं की त्या तुम्ही संध्याकाळी बसले होते आणि सूर्यास्त जो आहे तो जांभळा होता, तर तुम्हाला ते शब्दात मांडता आलं पाहिजे आणि त्याला ते पटवून देता आलं पाहिजे की खरंच त्या दिवशी संध्याकाळी तिथे लेखक बसला होता, तिथे जांभळा सूर्यास्त होता. मॅजिकल रिअलिझम नावाचा प्रकार आहे. दिवार में खिडकी रहती ती विनोद कुमार शुक्लांचं आहे जे मॅजिकल रिअलिझमवर डिपेंड आहे. सो त्यावेळेस ते हत्तीचं वगैरे वर्णन करतात, ते जर एवढ्या लोकांना कनेक्ट होऊ शकतं तर मग

0: जांभळा सूर्यास्त लोकही विश्वास ठेवू शकतात की होता.
1: करेक्ट करेक्ट,
0: सो हे तिथे तुमची कस लागते खरं तर,
1: बिल्कुल
0: तुम्ही कसं मांडता वगैरे वगैरे. सो नेसेसरी नाही की प्रत्येक वेळेस तुमचे अनुभवच असतील, तुम्हाला ते कसं इमॅजिन करता आणि तुम्हाला ते कसं पटवून देता येतं शब्दांमध्ये. आणि अगेन मला असं वाटतं की वाचताना वाचकाला काहीतरी असं वाटलं पाहिजे की अरे खूप दिवसाचं काहीतरी आत अडकलेलं होतं आणि त्यात मोकळं झालंय, म्हणजे त्याचं पतंगाला ढील दिल्यासारखं की एकदमच असं सुटसुटीत झालंय काहीतरी. माहित नाही काय झालंय पण हे वाचल्यानंतर मला तसं वाटतंय.
1: वा क्या
0: सो
1: बात आहे.
0: तेच
1: मला असं
0: असलं.
1: वाटतं ही फिलिंग आपल्या ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा झालं असेल की आपल्या काहीतरी अडकलंय आणि आपण आता काहीतरी खूप भारी कमेंट ऐकलेली आहे ही. कारण
0: यस
1: हे उत्तर फार महत्वाचं वाटलं मला सुद्धा की लिहिणाऱ्या माणसाने पण तितक्या उत्कंठतेनं लिहिणं आणि वाचणाऱ्याला पण ते तसंच
0: बरोबर.
1: वाटणं, त्या दोन्ही मधली समरसता खूप मॅटर करते. खूप छान उत्तर आहे. मगासपासून आपण कार्यक्रमामध्ये खूप सगळ्या विषयांबद्दल बोलतोय, पण ऍज अ लेखक म्हणून जेव्हा मी हा प्रश्न विचारते की तुम्हाला कुठले विषय हाताळायला आवडतील, तर मग तुम्ही ऍज अ लेखक म्हणून भविष्यात कसा विचार करता की मला हे विषय लिहायला आवडतील, या या प्रकारच्या सामाजिक भूमिकांबद्दल लिहायला आवडेल, किंवा सामाजिक भूमिका म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचे विषय मला लिहायला आवडतील, याबद्दल काय विचार करताय तुम्ही?
0: चांगला प्रश्न आहे. मला तर जे काय दिसतंय आजूबाजूला ते सगळं सगळं लिहायचंय, म्हणजे एकदम छोटी छोटी गोष्ट असू दे किंवा मोठी मोठी, ते सामाजिक असू दे राजकीय असू दे. तर जेवढं पर्सनल तुम्ही लिहिता तेवढं ग्लोबल ते होतं. मला जेवढं पर्सनल लिहिता येईल, जेवढं ऑनेस्ट लिहिता येईल, जेवढं रिफ्लेक्टिव्ह म्हणता येईल आपण त्याला, तेवढं मला लिहायचंय. आणि जसं माझं वाचन वाढेल तसं तसे ते लिखाण एक प्रगल्भ होत जाईल आणि ते लेअर्ड लिखाण येईल. तर अशा प्रकारचं लिखाण करायचंय, विषय जेवढे शक्य होतील तेवढे हाताळायचे,
1: अच्छा.
0: जेवढे मी जगतो जे भाव मी अनुभवतो. सो तेच असतं की तुमचे सगळे सेन्सेस पुन्हा एकदा जागृत करणं, तशा प्रकारचं लिखाण थोडक्यात.
1: क्या बात आहे. मला आता ही गोष्ट खूप जाणवली की आपण जेवढं स्वतःच्या अनुभवांशी प्रामाणिक राहतो तितकं आपण आपल्या लिखाणाबद्दल समाधानी होत जातो, असं मला आता
0: खरंय
1: एकंदरीतच बोलण्यातून जाणवलं.
0: खरंय खरंय.
1: आणि जेव्हा आपण युववाणी सारख्या कार्यक्रमामध्ये या विषयाचं बोलतो तेव्हा आपल्याला आपला जो ऐकणारा वर्ग आहे तो आपल्या पिढीचा आहे किंवा आपल्यापेक्षा वयानं लहान असणारी लोक सुद्धा आपल्याला ऐकतात, तर मग अशा वेळेस ऍज अ लेखक म्हणून तुम्ही काय सांगताल, कशा प्रकारे लिहिण्याची सुरुवात असली पाहिजे, प्रसार माध्यमांमध्ये विषय हाताळताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, किंवा एकंदरीतच तुमचा अनुभव आणि आत्ताच्या लोकांसाठी कन्क्लूड नोट म्हणून तुम्ही काय सांगताल लिहिण्यासंदर्भात?
0: सोशल मीडिया अल्गोरिदमवर खूप डिपेंड आहे, पण तुमचं लिखाण त्याच्यावर डिपेंड नसलं पाहिजे. तुम्ही लिहिताना तुम्ही जेवढं ओघवतं लिहिता तेवढं लिहा, पण पोस्ट करताना तुम्ही दीर्घ वगैरे पोस्ट करायला जाऊ नका, कारण पुन्हा तेच वाटायला लागेल तुम्हाला की तुमचं लिखाणाचं दर्जा हे व्ह्यूज आणि लाईक्स नाही ठरवत. त्याच्यानंतर एखादा प्रामाणिक अभिप्राय येतो
1: बिल्कुल.
0: आणि तो तुमचा खरं हे असतं, ते तुमचं दर्जा ठरवतं. अल्गोरिदम नाही ठरू शकत की तुम्ही काय लिहायचं वगैरे, ते जर ठरवायला लागलं तर बऱ्याच वेळेस असं होतं की मग तुम्ही डिमोटिवेट होता,
1: बिल्कुल
0: रिव्ह्यूज येत नाहीत, लाईक्स येत नाहीत, कारण मग ते होतं की तुम्ही अल्गोरिदमला धरून लिहिलेलं नसतं, अल्गोरिदमला दीर्घ नसतं पाहिजे, त्यांना कॅची पाहिजे की जे 1-2 सेकंदात वाचणाऱ्याला धरून ते असं पाहिजे असतं. सो तशा प्रकारचं पोस्ट करा, सोपं सुटसुटीत. सोपं सुटसुटीत लिहिणं पण खूप अवघड आहे, तेही जमलं पाहिजे की जे मास कनेक्ट करेल. सो जेवढं सोपं सोशल मीडियाला तुम्ही देता येईल तेवढं चांगलं आहे, पण मग तुम्ही ते वैचारिक मंथन थांबू नका. तुम्ही जर तुमच्याकडे खूपच डीप आणि तसा थॉट येत असेल, तुमचा तसा विचार येत असेल, तर तुम्ही ते लिहा, तुम्ही स्वतःसाठी लिहा. स्वतःसाठी लिहिणं खूप गरजेचं असतं, सगळं सोशल मीडियासाठी नसतं. कधी कधी राखून पण ठेवायच्या असतात काही गोष्टी, तेही जमलं पाहिजे.
1: अगदी, हे फार महत्वाचं आहे की जेवढा आपण पोस्ट आणि अल्गोरिदमचा विचार करतो तेवढंच आपण स्वतःसाठी किती लिहितो याचाही विचार करणं रोज गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आणि मला फार छान वाटलं तुम्ही या सगळ्या गप्पा आमच्याशी शेअर केल्यात आणि तुमचा लिखाणाचा अनुभव आमच्यासोबत शेअर केलात. आज तुम्ही आलात आणि आमच्यासोबत तुमच्या या सगळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: तुमचे खूप खूप आभार.
1: अच्छा तर मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युववाणी कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात

व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: द्वितीयं वेरी फलं नवीनावसराणां विकासस्य प्रतीकः अस्ति लेखे लत्ताकस्य उद्यमशीलतया तथा मूल्यवर्धनद्वारा विकासस्य नूतनद्वाराणि उद्घाटितानि इति प्रकाशितम् इति वार्ताः
1: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम 6:30 वाजले आहेत बलसागर भारत होवो

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगतं, पण इतरांसाठी जगणं यातच मोठेपण आहे. त्यातून दिव्यांगजनांसाठी काहीतरी करावं असा विचार आणि तो विचार कृतीत आणणं ही अधिक फार महत्त्वाची आणि कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. ही कृती हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड गेली 100 वर्ष करत आहे. त्यांचा उपक्रम खूप मोठा आहे, त्यांचं कार्य मोठं आहे. याविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंडच्या उपमुख्याध्यापिका रसिका सावंत मॅडम, ज्या गेली 21 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि विशेष शिक्षिका म्हणून त्यांनी प्रावीण्य हासिल केलं आहे. नमस्कार मॅडम, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार. आपण इथे मला बोलवलं त्याबद्दल मी आपली आभारी आहे.
0: आत्ताच मी म्हटलं तसं हॅपी होम गेली 100 वर्ष एक मोठं आणि अविरत असं कार्य करत आहे. तर हॅपी होम अँड स्कूल फॉर ब्लाइंड याची सुरुवात नेमकी कशी झाली हे ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
1: 100 वर्षाची परंपरा असलेली आमची हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड ही एक संस्था 1925 साली 5 अंध अनाथ मुलांसह स्थापन करण्यात आली. जवळजवळ 100 वर्षापूर्वी अंध मुलांना शिक्षण देण्याची संकल्पना अत्यंत अशी क्रांतिकारी मानली जात होती. कारण त्यावेळेस असं समजलं जायचं की विणकाम, टोपल्या बनवणे अशा ज्या काही पारंपरिक हस्तकला ज्या आहेत तेच ही लोक करू शकतात. हीच गोष्ट आमच्या संस्थापिका स्वर्गीय श्रीमती कुमी सोहराब भरुचा यांच्यासाठी एक आव्हान ठरली आणि त्यांनी अथक परिश्रम करून हे त्यांचं जे स्वप्न होतं ते सत्यात उतरवलं. त्या काळामध्ये आमची शाळा बिडीडी चाळीच्या वरच्या मजल्यावर अतिशय अरुंद व अस्वच्छ जागेत चालत होती. 1948 ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री MN छत्रपती यांच्या मदतीने शाळा संस्थेच्या परिसरातच स्थापन करण्यात आली आणि तिला मग हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड अशी ओळख मिळाली. 1960 काय झालं की बिडी चाळीमध्ये 65 अंध मुलांचं शिक्षण सुरू होतं. दिवसा असायच्या वर्गखोल्या आणि ह्या वर्गखोल्या रात्री वसतिगृहामध्ये रूपांतरित करण्यात येत होत्या. आता श्रीमती कुमी भरुचा यांचं तर सातत्य होतंच आणि सतत त्यांचे प्रयत्न की काहीतरी एक वेगळं करायचंय आणि त्यामुळे त्यांनी मुंबईतील वरळी येथे मोठी जागा मिळवली. नंतर देणगीदारांचं उदार सहकार्य मिळालं आणि भारतातील अग्रगण्य वास्तुविशारद श्री IM कादरी यांच्या योगदानामुळे ही जी शाळा आहे किंवा हा जो प्रकल्प आहे प्रत्यक्षात साकार झाला. 1971 शाळेचे स्थलांतर बिडीडी चाळ क्रमांक 52 येथील जी मूळ जागा होती तिथून ती आताची डॉक्टर ॲनी बेझंट रोड वरळी येथील जे नव्याने बांधकाम केलं त्या इमारतीमध्ये करण्यात आली.
0: छान. आणि तेव्हापासून ही शाळा अविरतपणे सुरू आहे.
1: हो, अविरतपणे आमची शाळा ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना कसंही करून स्वावलंबी बनवायचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं हे मोठं कार्य ते अविरत करत आहेत.
0: खूप छान. मग आज तुमच्या शाळेचा जो सगळा कार्यभार आहे तो कोण सांभाळतं?
1: शाळेचा कार्यभार म्हणजे शाळेच्या ज्या अध्यक्ष आहेत श्रीमती मेहर बनाजी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण शाळेचं व्यवस्थापन आणि आमचे जे संस्था चालक आहेत ते सगळे, पण संपूर्ण कारभार आमच्या मॅडम सांभाळतात.
0: कारण एखादं काम सातत्याने इतकी वर्ष कर

0: ह्याच्यासाठी एक वेगळी धडाडी म्हणूया, एक वेगळी चिकाटी लागते आणि ती तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुमचं आणि शाळेचं खूप कौतुक आहे. पण जेव्हा तुम्ही ही शाळा चालवता आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणालात की वसतिगृह पण असतं, मग इथे नेमके काय काय उपक्रम राबवले जातात मुलांसाठी?
1: काय आमच्या एक तर शाळेमध्ये विद्यालय, एक तर अंध विद्यार्थी आहेत, त्या अंध विद्यार्थ्यांमध्ये असे काहीतरी गुण असतात, म्हणजे त्यांचे अंगभूत कलागुण असतात.
0: अच्छा.
1: मग त्यांना वाव देण्यासाठी मोझेक आहे, कार्पेंट्री आहे, पॉटरी आहे, जिमनॅस्टिक्समध्ये जुडो शिकवलं जातं.
0: अच्छा.
1: स्विमिंग आहे आणि संगीत. इथे तर आमच्या इथे भारतीय आणि पाश्चिमात्य असं दोन्ही प्रकारचं संगीत शिकवलं जातं. आणि हा विषय पण आहे, इयत्ता 10वीचे विद्यार्थी 50 मार्काचं गणित आणि 50 मार्काचं संगीत असं विषय घेतात. आणि महत्वाचं म्हणजे काय की आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा स्वतःचा जो कॉयर ग्रुप आहे, म्हणजे त्यांना अतिशय चांगल्या रीतीने प्रशिक्षित केलं जातं. आणि मग हे विद्यार्थी, हा जो कॉयर ग्रुप आहे, तो विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करतात.
0: अच्छा. मग हे कार्यक्रम नेमके काय असतात?
1: कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे, आता ताज हॉटेलला ते कॉयर ग्रुप जो आहे आमचा, ते डिसेंबरमध्ये जे आपले ख्रिसमसचे जे नाताळ सणांचे जे गीत आहेत ती गीतं गातात.
0: अरे,
1: म्हणजे जास्त करून असे त्या त्या प्रसंगाला अनुसरून असे गीतं हे मुलं अतिशय सुंदर रीतीने गातात.
0: अच्छा. मग त्याच्यासाठी काही त्यांना वेगळं प्रशिक्षण दिलं जातं?
1: आमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत
0: संगीत
1: शिक्षक, तेच त्यांना भारतीय आणि पाश्चिमात्य. आणि मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला हा विषयच आहे अभ्यासाला, त्यामुळे त्याच्यातून ते चांगले पारंगत होतात.
0: अच्छा. म्हणजे 10वी होताना ही मुलं संगीत घेऊन?
1: हा नाही, आमच्याकडे तसं संगीत सुरुवातीपासून शिकवलं जातं, पण 10वीला 50 मार्काचं संगीत आणि 50 मार्काचं गणित आहे त्यांना.
0: हा, मग अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम तुम्ही इथे राबवता. पण मग ह्या शाळेत जर एखाद्याला यायचं असेल तर प्रवेश घेण्याची प्रक्रिया काय आहे किंवा त्याच्यासाठी काय मापदंड आहेत?
1: काय आहे, दिव्यांग विद्यार्थी अगोदरच काय असतं की पालकांचं त्याच्या बाबतीमध्ये थोडस नकारात्मक भूमिका असते, पण काही काही पालक जे सकारात्मक भूमिकेतून किंवा इतर पालक जेव्हा त्यांना समजतं तेव्हा ते मुलांना प्रवेश घेण्यासाठी विविध शाळा शोधतात.
0: अच्छा.
1: आणि जेव्हा ते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या, आमच्या इथे तर आम्ही 3र्या वर्षापासून काही शुल्क न आकारता प्रवेश देतो. आता इथे मॉन्टेसरी ते 10वीपर्यंतचे वर्ग आहेत.
0: अच्छा.
1: येथे दिव्यांग मुली पण आहेत, पण त्या कशा टेस्ट स्कॉलर आहेत, कारण आमची शाळा मुलांची शाळा आहे, त्यामुळे ह्या ज्या मुली आहेत त्यांना आम्ही डेस्क, म्हणजे सकाळी त्यांचे पालक सोडून जातात आणि शाळा 5 वाजता सुटल्यानंतर पालक घेऊन जातात. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शाळाच लेखनिक उपलब्ध करून देते. आणि शाळेच्या 100 वर्षाची जी SSC 100% निकालाची जी परंपरा आहे ती आजपर्यंत अबाधित आहे.
0: अरे वा, खूप छान.
1: येथे उत्तम असे व्हॉलेंटियर जे आहेत ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करतात. आमच्या बहुतेक विद्यार्थ्यांनी तर SSC परीक्षा उत्तीर्ण करून उच्च शिक्षण घेतलं असून आणि चांगल्या रोजगाराच्या संधी मिळवून उच्च पदस्थ पदावर त्या कार्यरत आहेत. म्हणजे आजही सगळी मुलं विविध पदांवरती कार्यरत आहेत. आणि काही विद्यार्थ्यांना तर शाळेने असं केलं की शिक्षक वर्गातही समाविष्ट करून घेतले. इथे विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी पण उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक विकास होण्याकडे पण शाळा अतिशय तत्परतेने लक्ष देते.
0: अच्छा. आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणालात की खेळात सुद्धा त्यांना प्राविण्य मिळवण्यासाठी
1: हो मदत करत असते. जुडो, जिमनॅस्टिक्स वगैरे तर आहेतच, जिथे जिथे असे खेळ होतात तिथे जिथे स्पर्धा असतात तिथे पण आम्ही मुलांना पाठवतो.
0: अच्छा. मग ही जी मुलं आहेत ना तुमची आता उच्च पदस्थ, त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगणार?
1: हा, म्हणजे ते शाळेत येऊन भेटतात. उच्च पदस्थ जे विद्यार्थी आहेत आमच्या इतर मुलांना ते मार्गदर्शन पण करतात. म्हणजे ह्या शाळेतून त्यांनी जे शिक्षण घेतलं आहे त्या शिक्षणाचा त्यांनी चांगला उपयोग केला आहे आणि शाळेबद्दलचं त्यांचं जे असलेलं प्रेम ते आता 100 वर्षाचे जे आमचा कार्यक्रम झाला त्या तिथे त्यांनी व्यक्त केलं. अशा प्रकारे म्हणजे 100 वर्ष झाल्यानंतर शाळेनी जी मुलं घडवली त्या मुलांनी आपलं जे योगदान शाळेनी जे दिलंय त्याचा त्यांनी लक्षात ठेवली, कृतज्ञता व्यक्त केली.
0: बरोबर. मग आता आजकालचा जमाना हा तंत्रज्ञानाचा आहे आणि नवीन शिक्षण घेताना किंवा समाजात बाहेर वावरताना सुद्धा सगळीकडे आता तंत्रज्ञान किंवा संगणक हा खूप महत्वाचा झालाय. अगदी आपला छोटा फोन सुद्धा स्मार्ट झालाय. मग ही मुलं हे तंत्रज्ञान कसं अवगत करतात आणि त्याचा वापर ते रोजच्या जीवनात कसा करतात?
1: काय होतं, आम्ही शिक्षकच आहोत जे ते इतके सक्षम आहेत की नवीन तंत्रज्ञान आले की त्याची ओळख वेळोवेळी शिक्षक विद्यार्थ्यांना करून देतात. आणि आता संगणकच्या बाबतीत सांगायचं गेलं तर

0: त्यांचं जे जॉस नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते संगणकामध्ये आम्ही इन्स्टॉल करून देतो आणि मग विद्यार्थ्यांना त्या संगणकाचं प्रशिक्षण दिलं जातं. स्मार्टफोनच्या बाबतीत आजचे विद्यार्थीच एवढे स्मार्ट झालेत, मग जरी दिव्यांग असले तरी, की ते जवळजवळ घरातून त्यांना ते स्मार्टफोनचं ज्ञान मिळालेलंच असतं, पण शाळेमध्ये पण त्यांना एक उत्सुकता असते की काय आहे. मग त्यांना स्मार्टफोनबद्दल आम्ही कल्पना देतो. कधी कधी आम्ही वर्गामध्ये त्यांना स्मार्टफोनवरती आम्ही त्यांना पुस्तकं वाचून दाखवतो. आम्ही त्यांना जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञान जे आहे ते त्यांना माहिती व्हावं म्हणून पुष्कळ प्रयत्न शिक्षक करतात.
1: मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की 10वीला तुमचे विद्यार्थी बसतात आणि पास होतात. मग जी आपली सर्वसामान्य मुलं असतात आणि ही ती तुमची दृष्टीबाधित मुलं आहेत, यांना काही वेगळे विषय असतात?
0: नाही, विषय तसे पाहायला गेले तर त्यांचे 4 विषय तर सेम असतात. मराठी, हिंदी आणि इंग्लिश समाजशास्त्र हे 4 विषय सारखेच असतात. फक्त आता काय होतं की आमचे विद्यार्थी दिव्यांग असल्यामुळे गणित आणि सायन्स ह्या 2 विषयामध्ये असं होतं की आम्ही सामान्य मुलांचं जे सायन्स आहे ते आमच्या मुलांना नसतं. आमच्या मुलांना आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र आणि शरीरशास्त्र हे विषय असतात आणि गणितामध्ये त्यांना अंकगणित असतं. मग 50 मार्काचंच अंकगणित असतं आणि आमचे विद्यार्थी ॲबेकसवरती गणित मांडणी करून गणित सोडवतात आणि पेपरामध्ये ते मांडतात. आता 50 मार्काचं गणित असल्यानंतर 100 मार्काचा पेपर असतो बोर्डाला, मग 50 मार्काचं संगीत.
1: अच्छा.
0: हा, त्यामुळे आमचे विद्यार्थी ह्या 2 विषयात चांगले पारंगत होतात. चांगला शिक्षक वर्ग आहे की गणितामध्ये त्यांना चांगलं पारंगत करतो. सायन्समध्ये हे विद्यार्थी आकृत्या काढू शकत नाहीत कारण शेवटी त्यांच्यावरती कुठेतरी मर्यादा आहे. त्यामुळे सायन्स हा विषय सामान्य मुलांना जो आहे तो ह्यांना मिळत नाही.
1: पण मग ह्यांचं लिखाण वगैरे कसं परीक्षेत?
0: ही मुलं सर्वसाधारण मुलांसारखीच सगळं लिहितात पण ब्रेलमध्ये.
1: अच्छा.
0: लिखाणाचा जो पैलू यांचा ब्रेलमध्ये लिखाण करत असल्यामुळे ते शिक्षक तपासतात. पण हे फक्त 1 ते 9 होतं. 10वीला पण मुलं लिहितात ब्रेलमध्ये पेपर. पण काय होतं, बोर्डाचा पेपर जो असतो त्यासाठी आम्ही लेखनिक उपलब्ध करून देतो. मग तो पेपर लेखनिक लिहितात विद्यार्थी आमचे सांगतात आणि लेखनिक लिहितात.
1: अच्छा.
0: आणि वेळेच्या बाबतीतही त्यांना थोडीशी आपल्या मुभा दिलेली आहे. काय होतं की पेपराचा टाइम असतो बोर्डाचा 11 ते 2, यांना प्रत्येक तासामागे अर्धा तास वाढवून दिला असतो. म्हणजे यांच्या पेपराची वेळ 11 ते 3 असते.
1: अच्छा. पण मग जेव्हा सर्वसामान्य मुलं 10वी म्हटलं की प्रत्येकाला टेन्शन असतं, पालकांना तर अधिक टेन्शन असतं, मग तुमची मुलं कशी तयारी करतात?
0: नाही, काय माहिती, आम्ही सुरुवातीपासूनच मुलांच्या कडे योग्य प्रकारे लक्ष दिलं जातं. प्रत्येक विषयामध्ये शिक्षक चांगल्या प्रकारे त्यांना मदत करतात आणि आमच्या विद्यार्थ्यांना क्लास लावायची गरजच नाही कारण आम्ही सगळं त्यांच्याकडनं शाळेतच करून घेतो.
1: अच्छा.
0: त्यामुळे ते व्यवस्थित तयार होतात, चांगल्या प्रकारे पेपर लिहितात आणि आपली जी क्षमता आहे ती सिद्ध करून दाखवतात.
1: अच्छा. मग तुमच्या शाळेत मुलं आणि मुली दोन्ही येतात.
0: हा.
1: पण मग वसतिगृहाचा जो उपयोग असतो तो कशा प्रकारे केला?
0: नाही, आता ही शाळा मुलांची शाळा आहे. आता शाळेचं कीर्ती चांगली असल्यामुळे मुली पण आता इथे येत आहेत. आता मुलींसाठी आम्ही काय करतो, सकाळी त्यांचे पालक येऊन सोडतात त्यांना आणि संध्याकाळी घेऊन जातात.
1: अच्छा.
0: आणि इतर वेळी कसं असतं की आता सोमवारी शाळा सुरू झाली तर सोमवारी सकाळी 8:30 ते 9 विद्यार्थ्यांना पालक सोडून जातात आणि 5 दिवस ते शाळेत राहतात आणि हा शुक्रवारी संध्याकाळी 5 पालक येतात आणि मुलांना घेऊन जातात.
1: वा, खूप छान. खूप छान आणि वेगळा उपक्रम आहे. पण मग SSC झाल्यानंतर पुढे ही मुलं काय करतात?
0: जसं सामान्य मुलं करतात तसंच आहे. इथे कसं आहे की SSC झाली, मुलांचा रिझल्ट लागला, मुलांच्या पर्सेंट वाईज ते कॉलेज निवडतात आणि तसं त्यांना कॉलेज मिळतात.
1: अच्छा.
0: म्हणजे सक्षम बनवण्याचं काम हॅपी होम अतिशय चांगल्या रीतीने करते
1: आणि पुढे ही मुलं मग आपल्या आपल्या मार्गाला.
0: आमच्या म्हणजे आमचे विद्यार्थी ब्लाइंड असतात ते मुळात, म्हणजे आमच्या शाळेमध्ये जी मोबिलिटी जी आहे, मोबिलिटी अशी आहे की आमचे विद्यार्थी अगदी समाजात वावरताना अतिशय बिंधास्तपणे वावरू शकतात. हा, हे एक वैशिष्ट्य आहे शाळेचं की मोबिलिटी चांगल्या प्रकारे शिकवली जाते आणि त्या विद्यार्थी समाजात अगदी सामान्य मुलांप्रमाणे मस्त वावरतो. आणि शाळेची शिस्त ते दिसूनच येते. शाळेची शिस्त हे वैशिष्ट्य आमच्या शाळेचे की आमचा विद्यार्थी कुठेही समाजात जाणं की वाटतोच की हा हॅपी होमचा विद्यार्थी आहे कारण शिस्त दिसूनच येते त्याच्या प्रत्येक वागण्यामध्ये दिसून येते,
1: वागण्या बोलण्यात. बरोबर. खूप छान अशी तुम्ही माहिती दिलीत आणि मी सुरुवातीला म्हणाले तसं गेली 20 तुम्ही या शाळेशी संलग्न आहात, तर 20 शाळेत झालेले बदल किंवा

0: गोष्टी घडत गेल्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड हे आमच्यासाठी एक कुटुंबच आहे आणि ह्या संस्थेनी हजारो कुटुंबांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवले आहेत. आव्हानांना संधीमध्ये आणि अपंगत्वाला एका विशेष क्षमतेमध्ये रूपांतरित करण्याचं कार्य आमच्या संस्थेने केलं आहे. महाराष्ट्रातील अंध विद्यार्थ्यांसाठी मान्यता प्राप्त असलेली ही एकमेव माध्यमिक शाळा आहे. या शाळेने असं सिद्ध करून दाखवलं आहे की योग्य प्रशिक्षण जर मिळालं तर दृष्टीदोष हा अजय अडथळा ठरतच नाही. दृष्टीहीन मुलांमध्ये स्वावलंबी आणि स्वतंत्र नागरिक बनण्याची मोठी क्षमता असते हे आमच्या शाळेने दाखवून दिले.
2: अच्छा.
1: आणि जे समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात ही दिव्यांग मुलं. शाळेने दिलेल्या सर्वांगीण शिक्षणाचं हेच तर अंतिम उद्दिष्ट राहिले. शाळेचा जो प्रत्येक पैलू आहे ना तो अत्यंत विचारपूर्वक आहे आणि अत्यंत प्रभावी पद्धतीने शाळेने उभारलाय. म्हणजे मुलांचा व्यक्तिमत्व विकास असेल, जागेची स्वच्छता, जागेची शिस्तबद्ध मांडणी आणि हे सर्व त्यांची जी मोजेक कलाकृती आहे ना त्यामधून त्यांची जी सौंदर्यदृष्टी आहे यामधून इथे स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे आज हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड हे एक सुरक्षित, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरण बनले जिथे आनंदी, निश्चित आणि आत्मविश्वासपूर्ण दृष्टीहीन मुले, मुली, भाषा, धर्म आणि पंथ यांच्या सीमा ओलांडून बाहेरील जगात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याचे धडे घेत आहेत.
2: खूप छान मॅडम. खरं तर बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून अजून ऐकाव्या अशा वाटतात पण वेळेचं बंधन आपल्याला असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: सर्व श्रोत्यांना एवढंच सांगेन की हॅपी होम अंध शाळेत एखादा विद्यार्थी आल्यानंतर त्याची ती शाळा एक कुटुंब बनून जातं आणि शाळा नेहमीच प्रयत्नशील असते की हा विद्यार्थी माझं मूल आहे अशा पद्धतीने त्याला चांगल्या प्रकारची वागणूक मिळते आणि समाजामध्ये तो सक्षम रीतीने उभा राहून स्वावलंबी म्हणजे इतर समाजातील घटक जे आहेत त्यांच्याबरोबर तो टफ म्हणजे अतिशय योग्य तऱ्हेने तो त्यांना सामना करू शकतो. येणाऱ्या परिस्थितीशी कसा सामना करायचा ही आमची शाळा शिकवते.
2: खूप छान. आणि तुमच्या शाळेला अनेक अनेक शुभेच्छा. अजूनही तुमचे उपक्रम किंवा शाळा अशीच दिवसेंदिवस प्रगती करत राहो ही सदिच्छा व्यक्त करते. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून खूप वेळ काढून आमच्याकडे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
1: आभारी आहे आपण मला इथे बोलवल्याबद्दल.
2: समाजातील सर्वच स्तरातील लोकांना बरोबर घेऊन त्यांची प्रगती करून पुढे जात राहणं म्हणजेच खरं तर बलसागर भारत हो.

मंडई आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: शपथ तुला बाळाची या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल यांनी गायलं होतं आणि संगीत होतं दीपक पाटेकर यांचं.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. राज्य विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या सर्व मतदारांना केल्याचं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ज्यांनी बंडखोरी करून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, तसंच मतदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मतदान महायुतीच्या उमेदवारांनाच द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं.
1: आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे, हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे. काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून, नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत.
0: महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देण्याचं आवाहन सुनील तटकरे यांनीही केलं. तसंच बंडखोर उमेदवार उद्या अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक मतदारसंघाचा आढावा घेतला. बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना यश येईल असं सामंत म्हणाले. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. संख्याबळ नसल्यामुळे माघार घेतल्याचं कांबळे यांनी सांगितलं. तर कांबळे यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी ही माहिती दिली. जुईली दळवी यावेळी स्वतः उपस्थित नव्हत्या. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनीही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभनं दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना ही निव्वळ धूळफेक असून 50% जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निकषांच्या कात्रीत अडकवून लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलेली 2 लाखांची माफी फसवी असून सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार

संजय राऊत यांनी केली. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसाठी सरकारनं काढलेल्या शासनादेशामध्ये अत्यंत जाचक अटीशर्ती लागू करण्यात आल्या आहेत असा आरोप करत किसान सभेनं राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली. अहिल्यानगर इथं अकोले तालुक्यात शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. देशात महागाई बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावरून तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयात 9326562815 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी, विशेष शिबिरं आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी, या कामाचा आढावा दर आठवड्याला घेण्यात यावा अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांसह KH मणियाप्पा, KJ जॉर्ज, MB पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. देशातल्या सोन्याचा साठा कमी झाल्याचं वृत्त रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावलं आहे. सध्या देशात 880 टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे असं बँकेनं स्पष्ट केलंय. देशाच्या परकीय चलन साठ्यातलं सोन्याचं प्रमाण सप्टेंबर 2025 मधल्या सुमारे 14% वाढून सुमारे 17% पोहोचलं आहे. रिझर्व्ह बँकेनं सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर रकमेचं सोनं विकल्याचं वृत्त काही खासगी माध्यमांनी दिलं होतं त्यावर रिझर्व्ह बँक आणि PIB हे स्पष्टीकरण दिलं आहे. जवळपास 46,000 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बोर्ड परीक्षेसाठी पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधेचा लाभ घेतल्याचं CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पोर्टलवर 43,980 अर्ज प्राप्त झाले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडताळणीसाठी 4,924 आणि पुनर्मूल्यांकनासाठी 39,056 अर्ज स्वीकारण्यात आले असं CBSE म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगावमध्ये सुमारे 400 अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार संतापजनक असून या प्रकरणाचा तातडीनं तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्ध पातळीवर राबवायला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी

0: मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि DK शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत अंतराळापासून ते बंदर विकासापर्यंत विविध क्षेत्रात लक्षणीय विकास झाला आहे. देशातील जनता या विकासाची साक्षीदार आहे. यामध्ये देशभरातील रस्त्यांचे जाळे, नवनवीन द्रुतगती महामार्ग, विशेष कॉरिडॉरची निर्मिती, बुलेट ट्रेनसह रेल्वेचा विकास, नवे रेल्वे मार्ग, मालवाहतुकीसाठीच्या विविध योजना, बंदरांचा विकास, देशांतर्गत जलवाहतुकीला दिलेलं प्राधान्य, हवाई क्षेत्राचा विकास, जनहिताच्या विविध योजनांची उभारणी आणि इतर सरकारी बांधकामांमध्ये झालेला विकास याचा अंतर्भाव होतो. गेल्या 12 वर्षातील पायाभूत क्षेत्रातील विकासाच्या प्रवासाविषयी आपण आजच्या या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, देशातील पायाभूत सुविधा आणि इतर सेवा सुविधा यामध्ये झालेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होते. कोणत्याही देशाच्या वाटचालीत या पायाभूत सुविधांच्या विकासाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात विविध क्षेत्रात विकास आणि गुंतवणूक केली आहे. अधिक गुंतवणूक, प्रकल्पांच्या पूर्णत्वाला दिलेली गती आणि त्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा विकास दिसून आला आहे. याविषयीचा सविस्तर आढावा घेताना ज्येष्ठ अभ्यासक निखिल गुर्जर यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षाच्या पायाभूत विकासाबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला 3-4 पैलू कन्सिडर करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे भारतातली GDP ची ग्रोथ जी आहे ते 2012-13 साली जे 100 लाख कोटी होती आणि आता 2025-26 मध्ये 340 ते 360 लाख कोटी आहे. आपला पायाभूत विकास जो आपण म्हणतो, केंद्र सरकारचा जो पार्टिसिपेशन होता तो 2 लाख कोटी जे होता 2014 साली आणि आता 2026 फायनान्शियल इयरमध्ये 12.2 लाख कोटीचं स्पेंडिंग आहे. आणि टोटल पार्टिसिपेशन जर आपण पाहिलं, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मग प्रायव्हेट सेक्टर, दॅट इज खासगी क्षेत्र, तर ते 9.5% GDP चं, म्हणजे 33 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट सध्या चालू आहे भारत देशात. आता हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतोय हा कुठे कुठे जातोय, मेनली हा जातोय तो ऊर्जा आणि सौर ऊर्जा, जे जवळजवळ 25% त्याच्यात जात आहे. मग आपलं ट्रान्सपोर्ट जे आहे, रोडवे हायवे जे आहे, त्याच्यात जवळजवळ 18% जे आहे ते, रेल्वेमध्ये साधारण 11 ते 13% जात आहेत. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, मेट्रो, पाणी, सिवेज वगैरे जे आपल्या शहरांमध्ये जो लागतो तो 15 ते 17% आहे. पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स 2 ते 3% आहे. आता हा जो मी सांगतोय तुम्हाला तो केंद्र सरकारचं आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन दोन्ही पर्सेंटेज मिळून आहे. एअरपोर्टचं आता सध्या तरी 1 ते 2% आहे. बँकिंग आणि डिजिटल जो आहे तो 6 ते 8% आहे. मग इतर जे सेक्टर आहेत, जसं की हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे किंवा डेटा सेंटर्स आहे, इरिगेशन आहे, हे सगळे 4% आणि त्याच्यापेक्षा कमी आहेत. हा जो आहे हा आता ब्रेकअप झाला. पण आपण ग्रोथ जर पाहिलं पॉवर सेक्टरमध्ये, 210 GW जी कॅपॅसिटी होती 2014 मध्ये ती आता 521 GW झाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट 150% वाढ आहे त्याच्यात. रिन्युएबल त्यातला जो आहे, दॅट इज सोलार, विंड आणि जे आपण बायोमास, जिओथर्मल जे म्हणतो, 25 GW ते 2063 GW झालेलं आहे, म्हणजे साधारण 9.5 पटी तो वाढलेला आहे. सोलार 2 GW पण नव्हतं, आता 140 GW वर आहे, म्हणजे 70 पटी वाढ आहे. हायवेज 80,000 किलोमीटर जे होते ते आता जवळजवळ 146,000 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 85% वाढ आहे.

एक्सप्रेसवेज 1500 पेक्षा कमी होते, आता ते 6000 किलोमीटर पेक्षा जास्त आहेत. रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन जो होता 21,000 किलोमीटरचा होता, आता तो 65,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स पूर्वी नव्हतंच, आता तो जवळजवळ 2,800 किलोमीटरवर आहे. मेट्रो रेल पूर्वी 250 किलोमीटरच होतं, आता 1,050 किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहेत. म्हणजे

0: किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 4 पटी त्याची वाढ झालेली आहे. एअरपोर्ट 75 होते, आता 160 पेक्षा जास्त आहेत. पोर्ट कार्गो कॅपॅसिटी जी आहे 900 मिलियन टन्स पर ॲनमचा आता 2700 मिलियन टन्स पर ॲनम, म्हणजे 3 पटी वाढ पेक्षा जास्त आहे. इनलँड वॉटरवेज पण आता वाढलेला आहे आणि स्मार्ट सिटीज पूर्वी नव्हते, आता ते 100 पेक्षा जास्त आहेत. पण हे सगळे स्टॅटिस्टिक्स आपण ऐकल्यावर मूळ म्हणजे कशामुळे हा वाढला आहे. पहिली गोष्ट आहे की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन हे 2019 स्थापित केली गेली. ह्या पाईपलाईनमध्ये 7400 प्रोजेक्ट्स जे पीएमओ कडनं डायरेक्टली मॉनिटर होतात. आजच्या काळी जवळजवळ 111 लाख कोटी प्रोजेक्ट्स ह्याच्यात मॉनिटर होतात आणि 100% प्रोजेक्ट्स हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनमध्ये मॉनिटर होतात. ह्याच्यामुळे प्रोजेक्ट्स एक्सपिरायड पण होतात आणि अगदी फास्ट अप्रुव्हल्स पण मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे 2014-15 इम्प्लिमेंट केलं होतं. वायसेबी हे ट्रस्ट फॉर्म होतात आणि जवळजवळ 15% प्रोजेक्ट्स हायवेजचे, टोल रोडचे किंवा वीज प्रसारणचे वगैरे जे आहेत हे इम्पॅक्ट झाले ह्याच्यामुळे. मग पीपीपी आणि वायबिलिटी गॅप फंडिंगचे जे पॉलिसीज होते त्या पॉलिसीजमुळे 2012 जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे ते ऍक्सिलरेट झाले. ह्याच्यात प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन पण वाढला, मेनली हायवेजमध्ये, मेट्रोजमध्ये, पोर्ट्समध्ये आणि एअरपोर्ट्समध्ये. आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा ह्याचं ते 100% FDI जो मूव्ह आला 2014, त्याच्यात जवळजवळ 15-20% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाले आणि ॲक्सिलरेट झाले. हे रस्ते, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रिन्युएबल एनर्जीमध्ये होते. GST सगळ्यांना माहिती आहे 2017 झालं, त्याच्यामुळे बरेचसे कॉस्ट कमी झालं आणि डिले जे होते ते इंटरस्टेट बॉर्डरवर तुम्हाला ट्रक्स दिसायचे ते 80-85% ते ट्रक्स कमी झाले. इन्सॉल्वेन्सी आणि बँकरप्सी कोड म्हणजे दिवाळखोरी जी आहे ते त्याची संहिता जी आहे 2016, त्याच्यामुळे रोड्स, पॉवर आणि पोर्ट्स त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट्स एक्सपिरायड झाले. त्यामुळे आदर्श सवलत करार आणि करावाचे मानकीकरण जे झाले हे हायवेज, मेट्रोज आणि एअरपोर्टसाठी खूप इम्पॉर्टंट होते. ह्याच्यात जवळजवळ 20% प्रोजेक्ट्स ह्याच्यामुळे एक्सपिरायड झाले. स्मार्ट सिटीज मिशन मृत योजना 2015 जी आली त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट्स जे आहेत त्याच्यामुळे ते फास्ट झाले. सिंगल विंडो क्लिअरन्स 2014 जो लॉन्च झाला त्याच्यात 70-75% प्रोजेक्ट्स एक्सपिरायड झाले. लँड ॲक्विजिशन अमेंडमेंट ऍक्ट जो होता 2013 आला पण त्याच्यानंतर भरपूर अमेंडमेंट्स आले आणि त्याच्यात जवळजवळ 30-35% प्रोजेक्ट्स जे की खूपच रखडलेले होते एस्पेशली रोड्स, हायवेजमध्ये, ते सगळे खूप एक्सपिरायड झाले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ऍक्ट जो होता 2015 त्याच्यात 5-7% प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले, म्हणजे ते ॲक्सिलरेट झाले. त्याच्यामुळे उडान एअरपोर्ट अगेन 6% प्रोजेक्ट्स. आणि हे सगळे 7400 प्रोजेक्ट्स जे होते त्याच्या संदर्भात सांगतोय की किती पर्सेंटेज प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग जो होता, ते कर्ज पुरवठा जो होता, त्याला ते अग्रक्रम क्षेत्रासाठी जे RBI गाईडलाईन्स आले 2018 त्याच्यात जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट्स एक्सपिरायड झाले. तर हे सगळे मिळून आपण जर पाहिलं तर पूर्ण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आहे, जो की पायाभूत विकास जो आहे, तो बऱ्यापैकी एका चांगल्या स्तरावर आहे सध्या आणि पुढे पण त्याची वाढ होणं निश्चितच आहे. बिकॉज आपण पाहतोय की चायनासारख्या देशांमध्ये 40% जर ते घालतायत म्हणजे आपल्याला पण ते वाढवायला लागेल पुढे. आणि हा जो पूर्ण जो प्रोग्राम आहे हा आपल्या देशासाठी खूपच महत्वाचा आहे आणि आपल्याला खूप त्याचे फायदे होत आहेत.
1: रस्ते, रेल्वे आणि हवाई प्रवास हे या देशातील प्रवासाचे मूलभूत घटक आहेत. गेल्या 12 शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोलाही महत्व दिलं गेल्यामुळे सार्वजनिक वाहतूक कमालीची सुखकारक झाली आहे. या देशातील रेल्वे ही सुरुवातीपासून सर्वसामान्य जनतेच्या स्वस्त, आरामदायक आणि प्रदूषण मुक्त प्रवासाचं माध्यम राहिलं आहे. देशांतर्गत जलवाहतूक आणि मालवाहतुकीलाही मोठं प्राधान्य दिलं आहे. या सर्व घटकांबाबत बोलताना निखिल गुर्जर म्हणाले,
0: सरकारने आता 3-5 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे मेट्रोमध्ये आणि रेल्वेमध्ये 13 लाख कोटीचं त्यांचं बजेट आहे, तर मेट्रोचं तर प्रमाण भरपूर आहे. हा कशामुळे आहे आणि हा कितपत आपल्याला फायदेमंद आहे हे जरा आपण समजून घेऊया. साधारण एक रस्त्यावर जर गाडी जात असेल, म्हणजे एक गाडीचा जो मार्ग असतो तो, त्याच्यात साधारण 2000 लोक एका तासात ट्रॅव्हल

0: करू शकतात. हीच गोष्ट जर आपण एक मेट्रो लाईन जर टाकली तिथे, तर मेट्रो लाईनमध्ये जवळजवळ 20,000 ते 60,000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात, म्हणजे ते 10 ते 30 पटी जास्त होतात मेट्रो लाईनमध्ये. तर हा साहजिक आहे की याच्यामुळे भरपूर फायदे आहेत. आणि रोड्स जे आपण बनवतो, रस्ते जे आहेत ते टेम्पररी रिलीफ असतं, पण मेट्रो जे आहे ते लॉंगर टर्म कॅपॅसिटी जे आपण म्हणतो, म्हणजे साधारणतः त्याला 30 ते 100 वर्षाची लाईफ असते, तर ती कॅपॅसिटी आपल्याला खूप मदत करते. आणि पर्यावरणाच्या हिशेबाने जर पाहिलं तर त्याच्यात पण फायदे खूप आहेत आणि इन्क्लुझिव्ह पण आहे, म्हणजे स्वस्त पण आहे, खूप काही महाग असं नाही आहे. तर मेट्रोज जे आहेत, पूर्वी बसेस जे होते ते आपण कसं शहरी अभिसरण संस्था म्हणून आपण बसेसना आपण म्हणायचो, पण आजकाल ते मेट्रोजना पण आपण म्हणतो की तो अर्बन सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे त्याच्यात मेट्रोज पण आता यायला लागलेत. सध्या सरकार बंदरे जे आहेत आणि जलवाहतूक आहे ह्याच्यासाठी पण ते खूप जोर देत आहेत की त्याला आपल्याला वाढवायचंच आहे. आता लॉजिस्टिक कॉस्ट जे आपण म्हणतो, म्हणजे जे आपले ट्रान्सपोर्ट कॉस्ट असतं आपल्या देशात, ते साधारण 13 ते 14% GDP आहे. आणि ग्लोबली जर आपण पाहिलं 8 ते 9% आहे GDP. अर्थात आपलं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जे आपले गोष्टी जे जातात तो साधारण खूप महाग पडतोय, आपण जवळजवळ 1.5 पट किमती आहेत. आणि 60 ते 65% जो आपला फ्रेट आहे तो रस्त्यांवरच होतोय. त्याच्यामुळे काय होतंय, हायवेज जे आहेत कुठल्याही पोर्टला किंवा कुठल्याही इंडस्ट्रीयल सिटीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला नुसते ट्रकचे असे लाईनी दिसतील आणि बरेचसे हे ट्रक असे काय पूर्ण भरलेले नसतात. त्याचा जो कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा आपण कमी ट्रान्सपोर्ट करतो, त्यामुळे प्रत्येक टनसाठी आपण जास्त पैसे भरत असतो. तर तो इनएफिशियंट लॉंग हॉल ट्रक डिपेंडन्स आहे. आणि सरकारने काय सांगितलं, ह्या हाय कॉस्ट रोड्सना आपण लो कॉस्ट रेल्वेजमध्ये कन्वर्ट करू आणि हा जो लो कॉस्ट रेल्वेज जो आहे त्याला आपण कोस्टल शिपिंगमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे जे आपलं जलवाहतूक जो आहे तो कोस्टल शिपिंग आणि इनलँड वॉटरवेजच्या थ्रू आपण ते करू. तर हा करण्यासाठी आपल्याला म्हणजे 2-3 वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि इनिशिएटिव्ज घ्यायला लागले. पहिलं होतं की आपल्याला लास्ट माइलचं रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जे पोर्ट्स आहे आणि वॉटरवेज आहे ह्यांना डेव्हलप करायची खूप गरज आहे. ह्यामुळे सरकारने ह्यांना पण जोर दिला आहे. ह्याचा नेट इम्पॅक्ट काय आहे, पहिली गोष्ट वॉटरवेज जे आहेत ते 2 ते 4 पटी स्वस्त आहेत रोड ट्रान्सपोर्टला कम्पेअर केलं की. आणि बल्क कार्गो आणि ॲग्रिकल्चरल गुड्स जे आहेत जे मेनली आपले ट्रान्सपोर्टला खूप जास्त प्रमाणात लागतं, ते पूर्ण शिफ्ट होईल रस्त्यांवरून, पूर्ण निघेल आणि रस्त्याचं पण कंजेशन निघून जाईल. तर असं लॉजिक अप्लाय करून सरकारांनी सांगितलं की नाही, आपल्याला जलवाहतूक आणि बंदरांचं जे विकास करायचं आहे तो विकास केल्यावर रोड्सपेक्षा आपण जास्त त्याच्यातनं ट्रान्सपोर्ट करू शकू आणि देशाचं आपल्याला जास्त सेव्हिंग पण होईल, कॉम्पिटेटिव्ह पण होऊ आपण आणि पर्यावरणच्या दृष्टिकोनातनं पण तो जास्त फ्रेंडली असणार.
1: श्रोते हो, देशाच्या विकासाच्या प्रवासात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाबरोबरच पायाभूत क्षेत्रातील विकास हा नेहमीच महत्वाचा राहिला आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाटचालीत नेमक्या याच गोष्टींना अधिक महत्व दिलं आहे. आज सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासात आणि पर्यटन अनुभवात झालेला बदल याच पायाभूत विकासाचं फलित आहे. हा विकास निरंतर सुरू राहणार आहे. जगाची 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याच्या देशाच्या प्रवासात पायाभूत क्षेत्रातील विकास अधिक ठळकपणे जाणवत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन अमिता बडे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हॅलो शंका समाधान. विषय आहे भात लागवडीच्या विविध पद्धती. तज्ज्ञ डॉक्टर भरत कुशारे, संवादिका सुवर्णा कुलकर्णी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या हॅलो शंका समाधान कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी आपलं स्वागत करते. मंडळी, खरीप हंगामातलं प्रमुख पीक म्हणजे भात. कोकणामध्ये भाताची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. तर या नेमक्या कोणकोणत्या पद्धती आहेत तर याविषयीच आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत आणि जे येणारे प्रश्न आहेत त्यांनासुद्धा उत्तरं देण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र कोसबाडहिल डहाणू जिल्हा पालघर येथील शास्त्रज्ञ भरत कुशारे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर आता कोणकोणत्या अशा पद्धती आहेत की आपण त्याने भात लागवड करू शकतो, काय सांगाल?
2: भात लागवडीच्या मुख्य जर म्हटलं तर दोन पद्धती आहेत. एक रोप तयार करून म्हणजे रोपटिका करून नंतर काही लागवडीच्या पद्धती आहेत. तर त्यामध्ये पारंपरिक भात लागवड, ओळीत भात लागवड, चार सूत्री त्रि पद्धत, मशीननी भात लागवड ही आली. आणि रोप तयार न करता केवळ बियाणं जे आहेत तर ते टोकून किंवा पेरून याच्या काही पद्धती, त्याच्यामध्ये टोकन पद्धत आहेत, SRT आहेत, ड्रमच्या सहाय्याने पेरणी आहेत, त्याजवळ मोडलेलं जे बियाणं जे आहेत म्हणजे रोह पद्धत आहेत, एक मल्चिंगचा वापर करून आपण करतो आणि एक पेरभात, या पद्धती आहेत. यात प्रामुख्याने कोकणामध्ये जे आहेत तर ते आपण रोप वाटिका करून आपण लागवडीच्या पद्धती आपण याच्यामध्ये
1: वापरले जातात. आता सर रोप वाटिका न करता म्हणजे टोकन आणि SRT भात लागवडीची जी पद्धत आहे तर याविषयी काय सांगता येईल?
2: टोकन किंवा SRT, आता टोकन मध्ये आपण काय करतो, विशिष्ट अंतर जे आहे ते 20x15 किंवा SRT मध्ये आपण जो साचा आहे साचाचा वापर करतो 25x25 cm या अंतरावर ते बियाणं टोकन करत असतो. तर ते टोकण्याच्या पूर्वी जमीन आपोषित तयार करून घेतो, नांगरणी वगैरे करून, त्यानंतर शक्य असेल तर रोटावेटर जर मारलेला असेल तर बारीक प्रमाणामध्ये जर ती व्यवस्थित जर मशागत झालेली असेल तर टोकन मध्ये कोणते बेड न करता केवळ आखणी करून 20x15 cm ह्या अंतरावरती त्याची एक ठिकाणी किमान 3-4 दाणे जे आहेत आपण ते टोकन करत असतो टाकतो. ते दाणे नंतर शेणखत असेल कंपोस्ट करत असेल त्यांनी झाकून घ्यावे आणि त्यानंतर ज्यावेळेस पाऊस पडेल किंवा उगवण इतका पाऊस होईल तेव्हा 2 दिवसाच्या आत तण उगवणीपूर्वीचे तणनाशक आपण त्यामध्ये मारतो. तसंच यासाठी मध्ये आपण काय करतो, याच्यात वाफे तयार करतो. तर वाफ्याची जी रुंदी जी आहे 4.5 फुटाच्या अंतरावरती सरी पाडतो. तर वरचा जो गाधा जो आहे तो साधारण 100 cm तयार करतो पृष्ठभागी आणि त्याच्यावरती जो साचा जो आहे त्या साचाच्या सहाय्याने मार्किंग करतो किंवा होल पाडून घेतो. त्या होल मध्ये तिथे जे जमीन जिथे उखडल्या जाईल त्या ठिकाणी आपण एका वेळेस 3-4 दाणे जे आहेत पेरतो कंपोस्ट खत किंवा शेणखत आणि ते झाकून घेतो. त्यानंतर जेव्हा पाऊस पडेल, शक्यतो हे पाऊस पडण्याच्या अगोदर पेरायचं आहे, जो काही पाऊस सुरू होतो साधारण 10 जूनच्या दरम्यान तर त्याच्या अंदाजाने 1 दिवस अगोदर किंवा छोटा पाऊस पडल्यानंतर आपण ते करू शकतो. तर जमिनीत ओल असेल लगेच 2 दिवसाच्या आत त्याच्यामध्ये तणनाशक मारणं आपल्याला त्याच्यामध्ये गरजेचं आहे.
1: पण आता सर सध्या असं सांगतायत ना की घाई करू नका, म्हणजे अजून पावसाचं तेवढं हे नाहीये ना अजून.
2: हो, तर ह्या वर्षी काय झालेलं आहे, IMD ने पण सांगितलेलं आहे की पाऊस जो आहे तो कदाचित 10-15% कमी राहू शकतो आणि जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. सध्या तरी आपण पूर्वमशागतीची कामं करून घ्यावी आणि त्यावर रेग्युलर मान्सून सुरू होईल त्याच वेळेस आपण रोपवाटिका जी ती करावी.
1: सर कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया आपण.
2: हो
1: नमस्कार, हॅलो शंका समाधान.
3: माझं नाव मीरा परशुराम महाले, मुक्काम पोस्ट देहरे, तालुका जव्हार, जिल्हा पालघर इथून मी बोलते. माझा प्रश्न असा आहे की मशीनने भात लागवड कशी करावी आणि त्यासाठी खत व्यवस्थापन कसे करावे?
1: बर, परत कुशारे सर उपस्थित आहेत, ते उत्तर देतील.
2: मशीनने आपल्याला ज्यावेळेस भात लागवड करायची असते त्यावेळेस प्रथमतः रोपवाटिका जी आहे ती रोपवाटिका दोन पद्धतीने एक तयार करता येते. एक तर जी आहे ट्रे रोपवाटिका त्यानुसार आपण तयार करावी आणि ती रोपवाटिका केल्यानंतरच ह्या ट्रे रोपवाटिकेमध्ये 14-15 दिवसामध्ये रोप तयार होतं आणि त्यानंतर हे तयार झालेले जे रोप जे आहेत तर ते यंत्र जे

0: आहेत का, जे दोन प्रकारचे असतात, एक चार ओळीचं लागवडीचं यंत्र असतं, त्याचबरोबर सहा ओळीचं पण असतं, पण चार ओळीचं जे छोटीची खाचरं जी आहेत त्या खाचरांमध्ये चांगल्या प्रकारे वापरू शकतो. तर तयार केलेली रोपं जी आहेत ट्रेमध्ये, हे ट्रे जे आहेत 2x1 फुटाच्या साईजचे असतात, त्यामध्ये तयार केलेली रोपं आपण ती लादी जी आहेत ती त्या याच्यावरती ठेवायची आणि त्यानुसार त्या मशीनला खाली विशिष्ट प्रकारचे फिंगर्स असतात किंवा बोटं असतात, त्याद्वारे ते एका वेळेस एक रोप किंवा दोन रोप, तीन रोप, चार रोप असे ते घ्यायचे, किती त्याचे ॲडजस्टमेंट त्याच्यामध्ये करू शकतो आणि किती खोलीवरती लावायचं हे सुद्धा आपण ठरवू शकतो. तर त्यानुसार दोन ओळीमध्ये 1 फूट अंतर आपलं त्या मशीनच्या द्वारे लागवड ज्यावेळेस करतो त्यावेळेस राहतं आणि 2 चुडांमध्ये 12 ते 15 सेंटीमीटर इतकं अंतर आपण त्यामध्ये ठेवू शकतो. रोपं जी आहेत म्हणजे हायब्रिडची आहेत, संकरित आहेत किंवा सुधारित आहे. सुधारित असेल तर आपण एका चुडामध्ये 3 ते 4 रोपं यावी यानुसार त्याची जी गिअर शिफ्टिंग जी आहे ते आपण त्यात करू शकतो. छोटं मशीन असेल तर त्याद्वारे 1.5 तासामध्ये 1 एकर लागवड करता येते. मोठं मशीन जर असेल त्यामध्ये 1 तासामध्ये आपल्याला 1 एकर इतकी लागवड होते. आता याचं खत व्यवस्थापन जे आहे, जसं आपण पारंपरिक भात लागवडीसाठी किंवा आधुनिक जापानीज भात लागवडीसाठी आपण होतो त्यानुसारच करावं. 1 एकरला भात शेती करत असताना 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालास ही रासायनिक खतांची शिफारस मात्र आहे. तरी ही देत असताना ज्यावेळेस लागवड करणार आहोत चिखलणीच्या वेळेस आपण 133 किलो मिश्र खतामार्फत देणार असाल तर आपण सुप्रामार्फत 133 किलो सुप्ला लागवडीच्या वेळेस आपण तो द्यावा. त्यानंतर ज्यावेळेस पीक फुटव्यांच्या अवस्थेत असेल त्यावेळेस 26 किलो युरिया इतका त्यामध्ये द्यावा आणि जेव्हा पीक फुलवऱ्या अवस्थेत असेल त्यावेळेस 17 ते 18 किलो युरिया इतकं आपण त्यामध्ये द्यावं. शक्यतो दुसरी नांगरणी करण्याच्या पूर्वी त्याच्यामध्ये शेत किंवा कंपोस्ट खत हे जर आपण टाकता आलं त्याच्यामध्ये तर योग्य आहे.
1: धन्यवाद महालिताई आपल्या सहभागाबद्दल. सर आपण बोलत होतो की रोपवाटिका न करता तुम्ही कशी भात लागवड करायची ते सांगितलं, परंतु रोपवाटिका करून भात लागवडीची जी पद्धत आहे ती वापरली जाते तर त्याविषयी काय सांगता येईल?
0: वेगवेगळ्या प्रकारचे आपण रोपवाटिका करतो. एक शेतकरी करतो ती राप करून करतो, त्यानंतर आपण विद्यापीठामार्फत त्यांनी गादीबाबा पद्धतीने रोपवाटिका करावी, त्याच्यामध्ये तळाशी जी आहे 4 फुटाची रुंदी असलेला आणि पृष्ठभागी 3 फुटाची रुंदी असलेला इतका तो गादीबाबा असावा आणि उंची 10 ते 15 सेंटीमीटर इतकी त्याची उंची असावी आणि त्याच्यावरती ओळीमध्ये बीजे ते पेरावं. ही झाली गादीबाबा पद्धत. दुसरी जी आहे ज्यावेळेस कधी काय होतं की आप रोप जाईल तर ते काही कारणास्तव कधी कधी पावसामध्ये खंड पडला तर रोप जळू शकतं किंवा कमी पडू शकतं, अशा वेळेस आपण मोड आलेलं बियाणं जे आहे ते तयार करायचं असतं. त्यासाठी 24 तासात पाण्यात भिजत ठेवल्यानंतर पुढील 12 ते 14 तासामध्ये ओल्या गुणपटामध्ये जर ठेवलं आणि त्याला मोड आलेले जे बियाणं जे आहे चिखलणी केलेल्या शेतामध्ये त्याच्यामध्ये वापर करून जर टाकलं तर ती सुद्धा लवकर रोपवाटिका करता येते. त्यानंतर एक चटई रोपवाटिका आहे जी स्त्री पद्धतीमध्ये आपण वापरतो, त्याच्यामध्ये मल्चिंग पेपरचा वापर करतो. त्या मल्चिंग पेपरला ठराविक याच्यावरती पाणी निघून जावं यासाठी आपण त्याच्यामध्ये होल तयार करून ठेवत असतो. त्या मल्चिंग पेपरवरती तो अंथरल्यानंतर 100 गेज इतक्या जाडीचा तो असावा. चटई रोपवाटिकेमध्ये चाळलेली माती आणि शेणखत हे दोन्ही मिश्रित आपण करून विशिष्ट साच्यामध्ये त्याचा वापर आपण करत असतो. 1 मीटर रुंदी असलेला आणि त्याच्यामध्ये 2x1 फूट असा जे छोटेसे बेड तयार होतील असा तो साचा तयार केला असतो. त्याच्यामध्ये हे मिश्रण आपण टाकतो. हे मिश्रण टाकल्यानंतर त्याच्यावरती पाणी देतो. पाणी दिल्यानंतर मग जे मोड आलेलं जे बियाणं जे ते त्यावरती आपण टाकतो. तशी ती रोपवाटिका आपण तयार करतो. मग हे जशी लादी तयार होईल त्यानुसार मग आपल्या लागवडीसाठी आपण ते रोप तयार वापरू शकतो.
1: अच्छा, ओळीमध्ये भात लागवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी मग खताचं जे व्यवस्थापन आहे ते कसं असायला हवं?
0: हा, ओळीमध्ये भात लागवड करत असताना प्रथमतः चिखलणी जी आहे ती व्यवस्थित केलेली असावी. पहिली नांगरट असेल, दुसरी नांगरट असेल, त्यानंतर चिखलणी असेल आणि चिखलणी केल्यानंतर ती जमीन समतल करावी आणि समतल केल्यानंतरच मग आपण त्याच्यामध्ये लागवड करत असताना रोप जे आहे ते योग्य वयाचं असावं. 12 ते 15 सेंटीमीटर इतकी त्याची उंची असावी. 5 ते 6 पाने किमान त्याला असावी आणि जाती परत्वे 21 ते 25 किंवा 27 दिवसापर्यंतचं रोप म्हणजे किती दिवसांचा कालावधी जी असलेली ती जात आहे 100 दिवस असे आहेत की 140 दिवसांचे आहे त्यानुसार आपण त्याची ती निवड जी ती करायला हवी. तर आता रोप तयार होईल, त्यांच्या बोली भाषेमध्ये खणतो म्हणजे रोप आपण गादी बापा असेल तर त्यातनं ते उपटतो आणि नंतर हे लावतो आणि चटई रोपवाटिका असेल तर त्याचा आपण रोल करतो आणि मग ते त्यात लावायचं असतं. तर त्यावेळेस लावताना एक काळजी घ्यावी, रोप लावताना सरळ आणि उथळ लावावं, जास्त खोली होती लावू नये. ओळीत लागवड करताना अंतर जे आहे त्याच्यामध्ये 20x15 किंवा 15x15 दोरी पकडून दोरीच्या वरच्यावरती आपण मार्किंग केलेलं असावं आणि 2 ओळीमध्ये 20 सेंटीमीटर आणि 2 आपण चूड तिथे आपण 15 सेंटीमीटर इतकं अंतर आपण ठेवावं आणि तशी ती लागवड त्यामध्ये करावी. वेळेत लागवड होणं गरजेचं आहे. जमीन जी आहे चिखलणी केलेली ती संपातळीत असावी

0: ही काळजी जर आपण घेतली आणि जे काही खत आपण देणार आहोत शक्य असेल तर त्याची खलणीच्या वेळेस पहिला जो हप्ता जो खत असतो तो आपण तो द्यावा.
1: बरं,
0: एवढी काळजी जर घेतली तर व्यवस्थित एक करू शकतो. आणि खत व्यवस्थापन जे आहे जसं मी पारंपरिक भात शेतीसाठी सांगितलं तसंच हे खत व्यवस्थापन जे आहे प्रथमतः त्याचे माती परीक्षण केलेलं असावं आणि त्यानुसार खताचं व्यवस्थापन करावं. परंतु ते केलेलं नसेल रासायनिक खतांची शिफारस मात्र जी ती त्याच्यामध्ये देऊ शकतो. 40 किलो नत्र, 20 किलो सुरद आणि 20 किलो पालास प्रति एकरी हे आपण देऊ शकतो.
1: आपल्याकडे
0: उपलब्ध जे आहेत सरळ खत आहेत का मिश्र खत आहेत याच्यावरती ते अवलंबून आहेत. सरळ खत असेल तर युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल आणि मिरेटो पोटॅश असेल तर 35 किलो युरिया, तुमचे 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 34 किलो मिरेटो पोटॅश हा चिखलणीच्या वेळेस किंवा लागवडीच्या वेळेस द्यावा. त्यानंतर 26 किलो युरिया पोटी फुटण्याच्या अवस्थेत आणि 17 ते 18 किलो युरिया हा जो आहे ज्यावेळेस फुलोरा येईल, लुंबी बाहेर पडेल फुलोरा येईल त्यावेळेस आपण तो द्यावा. अशा रीतीने आपण हे खत व्यवस्थापन आपण याच्यामध्ये करू शकतो.
1: बरोबर. नमस्कार, हॅलो, शंका समाधान.
2: मी राजेश माधव दिसाने पालघर जिल्ह्यातील बाड्या तालुका आणि सोनाळा गाव
1: खुर्द
2: भात उत्पादक शेतकरी आहे. माझा प्रश्न असा आहे की आता जी आधुनिक शेती आपण करतोय तर आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकी शेती बऱ्यापैकी शेतकरी आता भात लागवड ही यांत्रिक पद्धतीने करतात पण आपल्याकडं जो अनियमित पावसाचा जो प्रमाण आहे ते कमी जास्त असल्यामुळं यांत्रिक शेती थोडी भीतीदायक आहे. त्याबद्दल सरांचं काय म्हणणं?
0: रिकामे यांनी जो प्रश्न विचारलेला आहे यांत्रिक पद्धतीने आपण भात लागवड करतो परंतु समजा ह्या वर्षी जे पाऊसमान जे आहेत ते कमी जास्त होणार आहे तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय करावं? बरोबर आहे. तर अशा वेळेस रोप वाटिका न करता लागवडीच्या ज्या पद्धती ज्या आहेत म्हणजे टोकन पद्धत असेल, SRT पद्धत असेल किंवा समजा जर पाऊस लांबलाच आणि उशीर आला तर त्यावेळेस बियाण्याला मोड आणून असं मोड आलेलं बियाणं जे ड्रम सीडर मार्फत शेतामध्ये पेरणी करू शकतो किंवा हाताने सुद्धा ते रोपवाटिका जे ती चिखलणी केलेल्या शेतामध्ये बेड तयार करून त्यात लवकर रोप जे आहे ते तयार करून लागवडीसाठी आपण याच्यामध्ये वापरू शकतो. तर ह्या ज्या पद्धती ज्या आहेत त्याचा आपल्याला अवलंब करता येईल. त्याचबरोबर C1 अशी एक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये जास्त अंतरावरती याची लागवड आपण करत असतो आणि त्याचं बियाणंसुद्धा त्याच्यामध्ये अतिशय कमी लागतं. त्या पद्धतीमध्ये एक त्याचा शेतामधलं पाणी जे आहे ते काढून टाकणं आणि शेतामध्ये बारीक क्रॅक तयार होतील त्याच्यानंतर शेतामध्ये आपण पाणी येऊ देणं म्हणजे कमी पावसामध्ये सुद्धा भात पीक घेण्याची पारंपरिक लागवडीपेक्षा ती सुद्धा पद्धत आपण याच्यामध्ये वापरू शकतो. ज्यांना शक्य नसेल यांत्रिक भात शेती करणं त्यांनी स्त्री पद्धत असेल किंवा 4 सूत्री असेल याचा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो किंवा मोड आलेलं बियाणं जे ते ड्रमच्या सहाय्याने चिखलणी केल्या शेतात पेरू शकतात.
1: धन्यवाद रिकामे आपल्या सहभागाबद्दल. नमस्कार, हॅलो, शंका समाधान.
3: नमस्कार मॅडम, मी सदाशिव राऊत बोलतोय जवाहर पालघर.
1: हो बोला बोला.
3: यांत्रिक भात शेती करता रोप कशी तयार करावी त्याच्या पद्धती कोणत्या आहेत?
1: हो हो नक्कीच, भरत कुशारे सर उपस्थित आहेत ते उत्तर देतील.
0: आपण जी यांत्रिक पद्धतीने भात लागवड करतो त्यासाठी आपल्याला विशिष्ट अशी रोपवाटिका करावी लागते त्याला आपण ट्रेप पद्धतीची भात रोपवाटिका असं आपण म्हणतो. सुरुवातीला जो ट्रे जे आहेत हे साधारण 2 बाय 1 फुटाचे ह्या आकाराचे ट्रे असतात आणि एका ट्रेमध्ये साधारण 2.5 किलो इतकं मिश्रण त्याच्यामध्ये टाकावं लागतं. ते मिश्रण जे आहे ते घेण्यासाठी माती आणि शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल किंवा गांडूळ खत असेल हे सम प्रमाणात आपण घेतो आणि माती घेत असताना ती चाळून घ्यावी. चाळलेल्या मातीमध्ये कोणत्याही प्रकारचे दगड नको, विटांचे तुकडे नको किंवा खिळे नको किंवा काचा नको असं दोन्हींचं मिश्रण असलेलं जे शेणखत किंवा कंपोस्ट खत मिश्रित माती जी त्याचा वापर आपण हे ट्रे भरण्यासाठी करतो. ट्रेची जी खोली जी असते ती 1 इंच असते त्याच्यामध्ये आपण अर्धे हे मिश्रण भरून घेतो. ते भरल्यानंतर छोटंसं मशीन असतं भात बियाणं पेरण्याचं ते त्या ट्रेमध्ये पेरतो आणि पेरल्यानंतर परत त्या मिश्रणाने म्हणजे माती आणि शेणखत याचं जे मिश्रण जे आहे त्या मिश्रणाने ते झाकून घ्यायचे. झाकल्यानंतर सर्व ट्रेवर सिंचन करण्यासाठी जे नॅपसॅक पंप असतात पाठीवरचे तर त्या पंपाचा वापर जो आहे तर तो करून ट्रे जे त्याला पाणी द्यावं, एकदा नाही 2-3 पाणी द्यावं आणि पूर्ण ट्रे ओले होतील अशा रीतीने तयार झाले की त्यानंतर ते एकावरती एक असे 5 ते 6 ट्रेची थप्पी ठेवायची. किमान 24 तास ते प्लास्टिकच्या याने पूर्ण झाकून ठेवायचे आहेत छाप असेल किंवा सावलीमध्ये जेणेकरून उष्णता निर्माण होईल आणि त्यातले जे बीज आहेत त्याला मोड फुटतील आणि मोड फुटल्यानंतर साधारण 1 दिवसानंतर ते ट्रे आपण पसरायचे. शक्यतो हे झापामध्ये किंवा सावलीमध्येच पसरायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग 1-2 दिवस परत आपण रोज सकाळ संध्याकाळ पाणी द्यायचं आहे आणि 1 इंचाचे झाले बाहेर शेतामध्ये आपण ठेवू शकतो. ठेवल्यानंतर त्याच्यावरती हिरवी नेट असेल काळी किंवा कोणत्या

0: नेट असेल अंतरावी, जेणेकरून पावसाचं पडणारं डायरेक्ट पाणी जे आहे पेरलेले आहे ते त्या ट्रेच्या बाहेर जाऊ नये यासाठी आपण ती काळजी घ्यावी. आणि साधारण हे ट्रे जे आहेत 14 ते 15 दिवसात हे रोप तयार होतं. एक एकर आपल्याला भात लागवड करायची असेल तर 95 ते 100 ट्रे हे आवश्यक असतात. याच्याद्वारे केवळ 5.5 ते 6 किलो बियाणं एवढं पुरेसं आहे एक एकर भात शेती करण्यासाठी. जे लोक पारंपरिक पद्धतीमध्ये जवळजवळ एकरी 24 ते 25 किलो बियाणं वापरतात रोपं तयार करण्यासाठी, ह्या पद्धतीमध्ये आपण 5.5 ते 6 किलो इतकंच बियाणं वापरून रोपं तयार करतो. रोपसुद्धा 14 ते 15 दिवसात तयार होतं. असंख्य कष्ट जे याच्यामध्ये वाचतात आणि त्याच्या तणांचा सुद्धा प्रादुर्भाव होत नाही. यांत्रिक पद्धतीसाठी ही रोपटिका आपल्याला करणं गरजेचं आहे. अनेक आपले दिवस पण वाचू शकतो आणि कष्टसुद्धा आपले याच्यामध्ये वाचतात.
1: धन्यवाद राऊत आपल्या सहभागाबद्दल. सर, आता सेंद्रिय पद्धतीने जेव्हा आपण भात लागवड करतो तर त्यासाठी मग खत व्यवस्थापन कसं असायला हवं?
0: तर सेंद्रिय पद्धतीमध्ये भात लागवड करताना गेल्या 3-4 वर्षापासून केंद्र असेल किंवा राज्य शासन असेल, सेंद्रिय पद्धतीने लोकांनी शेती करावी किंवा नैसर्गिक शेती करावी यासाठी आपण प्रोत्साहित करतो. आणि त्यातच भात हे मुख्य पीक आप कोकणातील आहे, तर त्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने करत असताना खताचं व्यवस्थापन जे ते करायचं जर म्हटलं तर प्रथमतः लागवड करणार आहोत ती लागवड करण्याच्या अगोदर जर आपल्याला एखादं हिरवळीचं खत त्या शेतामध्ये जर वाढवता आलं मग याच्यामध्ये ताग आहे, धेंचा आहे, अनेक हे आहेत. काही ठिकाणी म्हणजे ताग जर मिळाला तर तो जर हेक्टरी साधारण 20 टन इतकं त्याचं हिरवळीचं खतांचं उत्पादन होतं आणि त्यापासून नत्र असेल साधारण 80 ते 84 किलो इतका नत्र, स्फुरद जो आहे 78 आणि पालास जो आहे 156 किलो इतका पालास त्याच्यामधनं त्या पिकाला मिळू शकतो. मात्र हिरवळीचं खत हे ताक असेल किंवा धेंचा असेल हा 45 दिवसानंतर शेतात गाडायचा असतो, परंतु तेवढा कालावधी आपल्याला मिळत नाही. तर त्याऐवजी आपण मूग किंवा उडीद हे जे कमी कालावधीची जी पिकं जी आहेत ती जर हिरवळीची खत म्हणून जर घेतली याने सुद्धा 38 ते 39 किलो नत्र, 15 किलो स्फुरद आणि साधारण 44 किलो पालास इतकं त्या पिकाला मिळू शकतं. हे पीक आपण नाही शक्य आपल्याला 45 दिवस किमान 25 दिवस ते दिवस जेवढं शेतात राहील तेवढं हे घेऊन त्या शेतामध्ये ते गाळून टाकायचं, नंतर त्यात चिखलणी करायची. चिखलणी करताना परत जर शक्य झालं तर गिरीपुष्प असतात त्याचा पाला जो आहे एक तर तो पाला वापरावा 5 टन म्हणजे प्रति हेक्टरी, किंवा मूग हे जे हिरवळीचं खत वापरावं. त्याचबरोबर जो पूर्वी त्याच्यामध्ये जे भात लागवड केलेली होती त्यापासून जो पेंडा निर्माण झालेला होता तो पेंडा जर आपण हेक्टरी जर 2 टन जर आपण वापरला तर तो सुद्धा याच्यामध्ये आपल्याला उपयोग येतो. नंतर काही जैविक खतांचा पर्याय सुद्धा आपल्याला याच्यामध्ये उपलब्ध आहे. ॲझोस्पिरिलम जे आहेत तर ते आपण 2 किलो ॲझोस्पिरिलम अधिक 25 किलो शेणखत अधिक 25 किलो माती हे मिक्स करून शेतामध्ये टाकू शकतो, किंवा 1 किलो ॲझोस्पिरिलम जे आहे ते 40-50 लिटर पाण्यामध्ये विरघळून त्याच्यामध्ये जी भात लावणार आहोत त्याची मुळं जी आहे ती त्याच्यामध्ये आपण बुडवून 15 ते 20 मिनिटं नंतर ती शेतामध्ये आपण ती लागवड करू शकतो. त्याचबरोबर जेव्हा लागवड होईल त्यापुढे दर 15 दिवसाला जीवामृत जे आहे ते जर किमान 4 वेळेस जर आपण भात शेतीमध्ये जर वापरलं याची पूर्णता गरज जी ती पूर्ण करू शकतो. जीवामृतमध्ये 10 किलो देशी गाईचं शेण, 5 ते 10 लिटर गोमूत्र, 2 किलो कडधान्याचं पीठ आणि 1 ते 2 किलो गुळ आणि 1 किलो जीवाणूमाती असं 2 लिटरच्या ड्रममध्ये पाणी घ्यायचे, त्यामध्ये हे सर आपण टाकतो. 5 ते 6 दिवस रोज सकाळ संध्याकाळ ते ढवळायचं आणि त्यानंतर 1 एकर क्षेत्रासाठी ते पुरेसं आहे. त्यानंतर भाताचा पेंढा आणि जैविक खत म्हणून ॲझोस्पिरिलम आणि हे जीवामृत याचा वापर करून सेंद्रिय भात शेतीची खत व्यवस्थापन तुम्ही याच्यामध्ये
1: चांगल्या प्रकारे करू शकतो.
0: उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मिळेल आणि ते पण विषमुक्त मिळेल.
1: हो हो, नक्कीच. भात लागवडीमध्ये जर अंतर्मशागत करायची झाली तर काय करायला हवी, काय सांगाल?
0: अंतर्मशागत जर करायची असेल प्रथमतः ती भात लागवड जी आहे ती आपण उळीत लागवड केलेली असावी तरच आपल्याला ते शक्य आहे. मग म्हणजे तुम्ही 20 बाय 15 सेंटीमीटर अंतरावरती असू द्या किंवा जी 4 सूत्री भात शेती असेल किंवा श्री पद्धत असेल ज्याच्यामध्ये 2 ओळींमध्ये आणि 2 चुडांमध्ये अंतर ठेवलेलं असतं, त्याचबरोबर मशीनद्वारे भात लागवड असेल अशाच याच्यामध्ये आपण अंतर्मशागतीसाठी जे वेगवेगळे कोळपे जे आहेत त्याचा वापर आपल्यामध्ये करू शकतो. नाहीतर हातानेच त्याच्यामधलं जे तण जे आहे ते तण काढणं क्रमप्राप्त ठरतं आणि बऱ्याच वेळेस काही फवारणी करायची असेल त्यावेळेस ती सुद्धा अडचणीचे होते. म्हणून ओळीत लागवड असावी, मशीनने असेल, ओळीत असेल किंवा 3 पद्धत 4 सूत्री पद्धत ही असेल तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित करू शकतो. लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी त्याच्यामध्ये कोळप्याचा वापर करून तणांचं बीज जे रुजलेलं आहे गवत तयार झालेलं आहे ते गवत जे ते कट करून तिथंच शेतामध्ये आपण ते गाळून त्याचं नियंत्रण आपण याच्यामध्ये करू शकतो. एक भाग ही गोष्ट जर तुम्ही खत व्यवस्थापन करत असाल तर त्याच्या मात्रा जे आहे ते आपल्याला ते देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर एखादी कीड किंवा रोग हा येतोय किंवा त्याचे येऊ शकतो, त्याच्या अनुषंगाने आपण फवारणीसाठी सुद्धा उडीद लागवड केली असेल तर ते सोयीस्कर जातं. त्याच्यामध्ये कीटरोगाचं नियंत्रण करणं आपल्याला

0: सोपं जातं.
1: बर, नमस्कार. हॅलो, शंका समाधान.
2: माझं नाव हनुमान कृष्ण भोय, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर, राहणार तुळ्याचा पाडा.
1: हो हो.
2: टोपण भात लागवड कशी करावी?
0: की जमीन जी आहे ती व्यवस्थित तयार केलेली असावी, मशागतीची पूर्ण केलेली असावी. आणि अशा जमिनीमध्ये दोन पद्धती, म्हणजे एक तर फक्त त्या जमिनीवरती आपण आखणी करून विशिष्ट अंतरावरती 20x15 असेल किंवा 20x20 अंतरावरती असेल सेंटीमीटर, या अंतरावरती आपण जमीन उकरून तिथे 3 ते 4 दाणे एका ठिकाणी टाकू शकतो. ते टाकल्यानंतर ते बियाणं जे आहेत शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल याने झाकून घ्यायचं आहे. आणि जर जमिनीत ओल नसेल, ज्यावेळेस पाऊस पडेल, उगवणी इतका पाऊस होईल, तर पाऊस झाल्यानंतर 2 दिवसाच्या आत उगवणीपूर्वीचे तणनाशक जे आहे त्याच्यामध्ये मारायचं आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारची तणनाशकं जे आहेत ती उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, पण ऑक्झिफ्लोरोफेन हे जे आहेत हे आपण म्हणजे 15 लिटरच्या पंपाला 15 मिली घेऊन त्याची फवारणी जी ती करायची. फवारणी करत असताना जमिनीमध्ये ओल असावी, ती मागे सरकत जाऊन त्याची फवारणी करावी, जेणेकरून फवारलेलं जे आहे ते शेतामध्ये ते डिस्टर्ब होणार नाही आणि त्याद्वारे सुरुवातीचे जे तण होत आहे त्याचं नियंत्रण आपण याच्यामध्ये करू शकतो. दुसरं महत्त्वाचं काय, खताचं व्यवस्थापन करायचं आहे. याच्यामध्ये रासायनिक शेती करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस टोकन करतात तर त्यावेळेस पण खत टाकू शकतात, किंवा उगवणी झाल्यानंतर युरिया ब्रिकेट्स आहे त्याचा वापर याच्यामध्ये करू शकता. एका गुंठ्याला 2.7 ग्रॅम वजनाची जी युरिया ब्रिकेट जी आहेत, 625 ब्रिकेट्स आपण त्यामध्ये वापरतो. साधारण 1.7 किलो इतकं एका गुंठ्याला त्याचे त्या ब्रिकेटची संख्या लागते, त्याचा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो. उगवणीनंतर 15 ते 20 दिवसांचं ज्यावेळेस शेत होईल, भात होईल, तर त्यावेळेस परत आसपासच्या शेतातनं पाणी वाहून तणांचं बी वाहून परत तण त्यामध्ये होऊ शकतं. त्यानंतर मग भात शेतीमध्ये असलं तण नियंत्रित करण्यासाठी आपल्याला 2 पर्याय आहेत. एक तर कोळप्याच्या सहाय्याने त्याची अंतर्मशागत केलेली असावी आणि ते तण नियंत्रण करावं किंवा हाताने काढावं. पण शक्यतो टोकन पद्धत असेल किंवा SRT असेल याच्यामध्ये परत दुसऱ्या तणनाशकांचा वापर करणं अतिशय योग्य असतं. तो जर केला तर कष्ट कमी होतात. तर त्यासाठी बेसिपॅरिबॅक सोडियम हे घटक असलेलं तर 15 लिटरच्या पंपाला 10 ते 12 मिली इतकं प्रमाण घेऊन त्याची फवारणी जर केली तर भाताला अपाय न होता त्यातलं जे तण असेल तणच मरतं. आणि ते फवारल्यानंतर 4-5 तास तर किमान त्यावरती पाऊस पडलेला नसावा अशा दिवशी आपण त्याची फवारणी करायची, जेणेकरून जे आपण जे फवारलेलं आहे ते तणांच्या पानांनी जास्त शोषण करून घ्यावं, त्याद्वारे आपण नियंत्रण याच्यामध्ये करता येतं.
2: भात लागवडीच्या विविध पद्धती,
0: भात लागवडीच्या अनेक पद्धती आहेत. याच्यामध्ये आता तुम्हाला जे सांगितली टोकन, तशीच म्हणजे रोप तयार न करता ही टोकन झाली, SRT झाली, नंतर ड्रमद्वारे एक पद्धत आहे, त्यानंतर रोहू करून म्हणजे मोड आणून तशी एक लागवड पद्धत आहे, मल्चिंगची एक पद्धत आहे. आणि रोपं तयार करून जर म्हटली तर ओळीत भात लागवड पारंपरिक जी तुम्ही लागवड करतात ती जापनीज पद्धत, 4 सूत्री स्त्री पद्धत आणि मशीननी भात लागवड ह्या पद्धती आहेत.
1: धन्यवाद भोये आपल्या सहभागाबद्दल. सर, एकंदरीतच भात लागवडीच्या ज्या विविध पद्धती तुम्ही सांगितल्यात, म्हणजे नियोजन चांगलं केलं, व्यवस्थापन शेतकऱ्यांनी व्यवस्थित केलं, तर नक्कीच उत्पादन सुद्धा त्यांना चांगलं मिळणार आहे. आणि भात हे प्रमुख पीक असल्यामुळे त्याच्यापासून चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना अपेक्षित असतं. या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच त्यांना उत्पादन पण चांगलं मिळेल.
0: हो नक्कीच. परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्या तालुका स्तरावरती तिथल्या एकंदरीत ह्या वर्षी जसं हवामान असेल, पाऊसमान असेल, त्यानुसार ह्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत त्यातली जी तुम्हाला योग्य वाटेल पाऊसमानाच्या परिस्थितीनुसार ती तुम्ही वापरावी. आणि ह्या वर्षी कदाचित पाऊस कमी राहू शकतो, त्यानुसार तुम्ही परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घ्यावा आणि आपलं भात उत्पादन कमी होऊ देऊ नये ही अपेक्षा व्यक्त.
1: बरोबर. सर, आज आपण इथे आलात आणि भात लागवडीच्या ज्या विविध पद्धती आहेत त्याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलं, तसेच जे प्रश्न आले त्यांना सुद्धा अतिशय समाधानकारक अशी उत्तरं दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
3: आपण ऐकला कार्यक्रम हॅलो शंका समाधान. विषय होता भात लागवडीच्या विविध पद्धती. तज्ज्ञ होते डॉक्टर भरत कुशारे, संवादिका सुवर्णा कुलकर्णी.

0: माती।
1: अभिजित कोसंबी आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं, हरिशंकर यांचं संगीत होतं। मंडळी, आजचा आपला कार्यक्रम इथे संपतोय। निरोप घेण्यापूर्वी उद्याच्या कार्यक्रमाविषयी, उद्या सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी। बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार मध्ये। सत्यमेव जयते फार्मर कप पीक स्पर्धा 2026 याविषयी बाळासाहेब माने यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत। तेव्हा आता निरोप घेऊया माझा वार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव।

माझी ही कहाणी भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: ആകാശവാണി. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात फूट. आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. आणि आता बातम्या विस्तारानं. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला मंजुरी देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: ATF प्राइस स्टेबिलाइजेशन फंड में एक सेल्फ सस्टेनिंग रिवॉल्विंग फंड बनाया गया. ATF प्राइस फॉर द एयरलाइन कैरियर्स who want to participate in this, उनको एक स्टेबल ATF प्राइस अभी करंट क्राइसिस के दौरान मिलेगा. इससे हमारे एंटायर एविएशन सेक्टर में करीब 70 लाख से अधिक जो जॉब्स हैं, जिनके ऊपर इम्पैक्ट पड़ना आरंभ होने लगा था बिकॉज ऑफ द स्ट्रेस इन द सेक्टर, वो इससे सिग्निफिकेंटली मिटिगेट होगा.
0: पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यात 2.5 पटीने वाढून 142 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. या निर्णयानुसार इंधनाचे दर स्थिर राहावे यासाठी तेल विपणन कंपन्यांना 10,000 कोटी रुपये बिनव्याजी दिले जाणार आहेत. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. दिल्ली राजधानी क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटर सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याला 8,300 कोटी रुपये खर्च येईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवाचार मंत्र या मोहिमेची सुरुवात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं झाली. देशभरात तळागाळातल्या नवोन्मेषकांना शोधणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना मदत करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. या नवोन्मेषकांना उद्योगपती, तज्ज्ञ, वाहतूकदार यांच्याशी जोडणं यामुळे शक्य होणार आहे. यासाठी स्किल इंडिया डिजिटल हबवर नोंदणी सुरू झाली असून नवोन्मेषकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असं आवाहन चौधरी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची भेट घेतली. नेबरहूड फर्स्ट या भारताच्या धोरणाअंतर्गत नेपाळ हा एक महत्वाचा घटक असल्याचं मोदी या भेटीनंतर समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. दोन्ही देशांमधले विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी भारत नवीन सरकारबरोबर सहकार्य करायला उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रिमंडळाची शपथ दिली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाळ हे उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकार कर्नाटक सरकारबरोबर मिळून काम करेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षात आज 28 वर्षात पहिल्यांदाच फूट पडली. पक्षाच्या एकूण 80 पैकी 58 आमदारांच्या गटानं स्वतःला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असं जाहीर केलं आणि या आमदारांचा पाठिंबा असलेल्या रिताब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचं पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच रिताब्रत यांना पक्षातून काढून टाकलं आहे. तरी या गटाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममता बॅनर्जी यांनीच काम करावं असं आवाहन रिताब्रत बॅनर्जी यांनी केलं आहे. राज्याबाहेर असलेल्या आणखी 2 आमदारांचा पाठिंबा या गटाला असल्याचा दावा रिताब्रत यांनी केला आहे. शोभादेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधातून या बंडाला सुरुवात झाली. इराणी फौजांनी आज कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि 63 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे या विमानतळावरच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी कुवेत आणि बहरीनमध्ये विविध ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधल्या दूतावासानं भारतीयांच्या मृत्यूबद्दल निषेध व्यक्त केला आहे. मृत नागरिकांच्या आणि जखमींच्या मदतीसाठी दूतावास कुवेत प्रशासनाबरोबर संपर्कात आहे असं दूतावासानं समाज माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी नेतन्याहू यांच्यासोबतचे संबंध मजबूत असून त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराणसोबत शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अपशब्द उच्चारले होते. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खोमेनी यांच्यासोबत शस्त्रसंधीची चर्चा सुरू आहे. तरी हे युद्ध कधी संपेल किंवा होर्मुझची सामुद्रधुनी कधी खुली होईल याबाबत निश्चित तारीख सांगायला ट्रम्प यांनी नकार दिला. कदाचित सप्टेंबरपर्यंत ही सामुद्रधुनी बंद राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. राज्य सरकार आणि प्रसारभारती मुंबईमध्ये एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब स्थापन करणार आहे. मालाड इथल्या प्रसारभारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत हा संयुक्त विकास प्रस्तावित आहे. यासाठी विशेष कंपनी स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र यासह माहिती तंत्रज्ञान आणि इतर सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी एलिओना रॉड्रिग्ज गोमेज यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्या 5 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाला पराभवाचा धक्का बसला. डायना श्रायडरनं तिच्यावर 3-6, 7-5, 6-0 अशी मात केली. पहिला सेट 6-3 जिंकून घेतलेली आघाडी टिकवून ठेवण्यात अरिनाला अपयश आलं. तिसऱ्या सेटमध्ये अरिनाला एकही गेम जिंकता आला नाही आणि डायनानं निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना आपल्या नावावर केला. याआधीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये माया वालिन्स्का हिनं अॅना कालिन्स्काया हिच्यावर 7-6, 7-3 अशी मात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षामध्ये फूट आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र

0: नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:15 वाजलेत। लोकसंगीत आज या कार्यक्रमात ऐकूया। भीमाजी दासगुडे आणि सहकारी यांनी गायलेले अभंग।

हे गीत दशरथ पुजारी आणि प्रमेला दातार यांनी गायलं होतं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

ही गजल होती इलाही जमादार यांची आणि गायली होती अच्युत ठाकूर यांनी. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज रात्री 10 वाजता आपण ऐकणार आहोत के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन राग हंसध्वनी. त्यानंतर रात्री 10:30 वाजता विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन राग जय जयवंती. थोड्याच वेळात 9:15 सुरुवातीला समाचार संध्या, त्यानंतर 9:00 न्यूज ॲट 9, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्रं, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.